102.7 मेगाहर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणी FM सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. आज बुधवार भारतीय सौर दिनांक 18 भाद्रपद शके 1948 अर्थात 9 सप्टेंबर 2026. सुप्रभात श्रोते हो. 5:57 झाली आहेत. आमच्या प्रसारण सभेला आता सुरुवात करत आहोत.

आकाशवाणी एफ एम सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया रवींद्र भट रचित भूपाळी, आशा भोसले यांच्या स्वरामध्ये. संगीतबद्ध केलीये सुधीर फडके यांनी.

संत ज्ञानेश्वर महाराजांची ही रचना लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये संगीतबद्ध केली होती पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अरुण दाते यांच्या आवाजामध्ये मनोहर सांबरे यांची भक्तिरचना, संगीतबद्ध केली आहे यशवंत देव यांनी.

सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात अशोकजी परांजपे यांची ही भक्तिरचना संगीतबद्ध केली होती कमलाकर भागवत यांनी. अमृतधारा कार्यक्रमात यानंतर ऐकूया शांताराम नांदगावकर यांची रचना टी मीना आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये संगीतबद्ध केली आहे मधुकर पाठक यांनी.

लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये हिंदी भक्तिरचना आताच आपण ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर स्वातंत्र्यवर वीर विनायक दामोदर सावरकर यांची देशभक्तीपर रचना लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये संगीतबद्ध केली आहे मधुकर गोळवलकर यांनी.

आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. श्रोतेहो, जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच आपण ऐकणार आहात कृषी वार्ता. या कार्यक्रमामध्ये मावा कीड याविषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये लिव्हर सिरोसिस याविषयी डॉ प्रशांत भांडारकर यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत. परिसर या कार्यक्रमात 6:50 आपण ऐकू शकाल महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता याविषयी अनंत हिंगवे यांनी दिलेली माहिती. 7:00 ऐसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमामध्ये आज तळपायावरच्या नोंदी हा जीवन साळोखे लिखित ललितबंध. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 श्वास हेल्थ केअर हा प्रायोजित कार्यक्रम. भावगीतांचा आनंद आपण घेणार आहोत 7:45.

8:40 माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीचा आकाशवाणी वृत्तांत मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 9:15 हिंदी चित्रपट संगीत गीत बहार. तत्पूर्वी 9:00 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी आपण ऐकू शकाल. 9:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 10:00 नाट्यसंगीताचा आनंद आपण घेणार आहोत. 10:30 आमच्या संग्रहातून या कार्यक्रमामध्ये आज 10 सप्टेंबर या जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाच्या अनुषंगानं मानसोपचार तज्ज्ञ आम्रपाली रोहिदास यांची अमृता खानोलकर यांनी घेतलेली मुलाखत. 11:00 गाता रहे मेरा दिल. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये सुरुवातीला महिलांसाठी विशेष कार्यक्रम वनिता मंडळ. यामध्ये पोस्को कायद्याविषयी ॲडव्होकेट वर्षा देशपांडे यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यानंतर मीरा जोशी यांचा ललितबंध अवघा रंग एक झाला आपण ऐकू शकाल. 1:00 ते 5:30 विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 5:30 युववाणी या कार्यक्रमामध्ये 10 सप्टेंबर या जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाच्या अनुषंगानं संवादाचं एक पाऊल जीवनाकडे या विशेष कार्यक्रमात समुपदेशक मृणाल खंडागळे यांच्याशी स्वराली गायकवाड यांनी साधलेला संवाद. 7:30 माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात औषधी वनस्पती लागवड आणि प्रक्रिया उद्योग याविषयी कुलदीप खोत यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. 8:00 ते 11:10 अस्मिता मराठी वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. याशिवाय आमची सर्व बातमीपत्रं नेहमीच्याच वेळी सहक्षेपित केली जातील.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, ऐकूया कार्यक्रम कृषी वार्ता.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात ऐकूया मावा कीड या विषयीची माहिती.
2: मंडळी, मावा कीड ही सगळ्या पिकांवर आढळणारी. ही आपल्या सोंडेनं पिकाच्या पानांतून रस शोषते, त्यामुळं पिकं पिवळी पडून सुकतात आणि उत्पादन घटतं. अनुकूल वातावरणात माव्याचा प्रादुर्भाव नुकसान पातळीच्या वर वाढतो. मावा किडीची प्रौढ कीड 2 ते 3 आठवडे जगते. मादी संपूर्ण जीवनक्रमात 40 ते 45 पिलांना जन्म देते. वर्षभरात माव्याच्या 12 ते 14 पिढ्या पूर्ण होतात. प्रादुर्भाव जास्त झाला तर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. मावा ही कीड 1 ते 2 मिलीमीटर लांब असते. याशिवाय पारदर्शक शरीर, पोमटी काळसर, 2 लांब मिशा, काळसर मोठे 2 डोळे अशा तिच्या ओळखण्याच्या खुणा, अंडी, पिल्ल आणि प्रौढ अशा तिच्या अवस्था. पंखाचा मावा वाऱ्याबरोबर खूप लांबवर पसरतो, जसं की उसावरचा पांढरा लोकरी मावा. माव्याच्या अनेक प्रजाती आहेत. कापसावरचा मावा, बटाट्यावरचा मावा, भुईमुगावरचा मावा, ज्वारी मकावरचा मावा असे वेगवेगळे प्रकार आढळतात. कापसावरचा पिवळट अगर तपकिरी रंगाचा मावा द्राक्ष, राजगिरा, गुलाब, रताळी या पिकांवर आढळतो. भुईमुगावर गर्द जांभळट, तपकिरी काळसर मावा वाल, मूग, उडीद आणि इतर कडधान्य कलिंगड या पिकांवर आढळतो. मका, गहू, ज्वारी, बाजरी, ऊस, तंबाखू या पिकांवर हिरवट पिवळा मावा आढळतो. माव्याच्या नियंत्रणासाठी एकात्मिक नियंत्रण व्यवस्थापन करावं. उसाचं शुद्ध बियाणं वापरावं. प्रतिकारक जाती वापराव्यात. करडईसारख्या पिकाची पेरणी वेळेवर करावी. परिसरातल्या पेरण्या एकाच वेळी कराव्यात. स्वच्छता मोहीम राबवावी. पेरणीचं अंतर योग्य ठेवावं. इमिडाक्लोप्रिड 7 ग्रॅम 1 किलो बियाण्याला बीज प्रक्रिया करावी. नत्राचा हप्ता शिफारशीप्रमाणे द्यावा. मावाग्रस्त वनस्पतीचा भाग तोडून नष्ट करावा. निंबोळी अर्काची फवारणी, परभक्षी मित्र कीटकाचा वापर यावेळी उपयोगी पडतो. लेडीबर्ड बिटल, क्लायसोपरला कार्नी, सिरफिड माशी

0: कातीण, ड्रॅगन माशी, गांधील माशी हे मित्र कीटक उपयोगी पडतात. त्याचप्रमाणे व्हर्टिसिलियम लेकॅनी या बुरशीची फवारणी केली असता मावा किडीचं नियंत्रण होऊ शकतं. एवढं करूनही मावा आटोक्यात आला नाही तर मात्र डायमेथोएट किंवा क्विनाल्फॉस या कीटकनाशकांची 7 मिलीलिटर प्रतिलिटर पाण्यातनं फवारणी करावी. अशा या नुकसानकारक मावा किडीचं नियंत्रण करून आपली पिकं वाचवावीत.
1: मावा कीड या विषयीची माहिती आपण ऐकत होतात कृषी वार्ता या कार्यक्रमात. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
2: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
3: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
2: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
4: आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. श्रोते हो, आज आपण लिव्हर सिरोसिस याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध पोटविकार व यकृत तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत भांडारकर. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आता लिव्हर सिरोसिस म्हटलं तर पहिला प्रश्न हाच पडतो की लिव्हर सिरोसिस म्हणजे काय, त्यात नेमकं काय होत असतं, याविषयी आमच्या श्रोत्यांना सांगाल.
1: लिव्हर हा शरीरातला म्हणजे सगळेच अवयव तसे महत्वाचे असतात, पण लिव्हर सुद्धा अतिशय महत्वाचा ऑर्गन असतं. लिव्हरने काम केलं नाही तर आपल्याला जगायला शक्य होणार नाही. एक शेवटचं उदाहरण सांगायचं म्हणजे जर लिव्हर टोटली फेल झालं तर लिव्हर बदलून घ्यावं लागतं, त्याला लिव्हर ट्रान्सप्लांट किंवा लिव्हरचं प्रत्यारोपण असं म्हणतात. तर लिव्हरचे अनेक कार्य सांगितलेले आहेत. मुख्य म्हणजे मेटाबॉलिझम, आपण कार्बोहायड्रेट्स फॅट्स प्रोटीन्स जे आपण खातो ते पूर्ण शरीराला उपयुक्त अशा स्वरूपात मिळावे त्याच्यासाठी लिव्हर त्याला मेन एक डायजेशन इंटेस्टाईन म्हणजे आतड्यामध्ये होतच, पण ते सुद्धा ते डायरेक्ट आपल्या शरीराला ते उपयोग करता येत नाही, म्हणून त्याच्या लिव्हरच्या थ्रू ते जाऊन त्याचं मेटाबॉलिझम होऊन ते पूर्ण शरीराला हे सगळं उपयुक्त अशा स्वरूपात ते मिळतात. तर मेटाबॉलिझम, शरीराचं मेटाबॉलिझम, इट इज द सीट ऑफ मेटाबॉलिझम ऑफ द बॉडी. तर कार्बोहायड्रेट्स फॅट्स आणि प्रोटीन्सचं मेटाबॉलिझम तिथे होतं. अनेक प्रकारचे प्रतिकार शक्तीला आवश्यक गोष्टी ज्या असतात, लिव्हर जर काम करत नसेल तर प्रतिकार शक्ती माणसाची कमकुवत होते. नंतर आपण जेवणातनं काही टॉक्झिन्स जर शरीरात गेले ते दूर करणं, असे जवळपास 500 कार्य लिव्हरचे सांगितलेले आहेत. आपण जी औषधं घेतो ती सुद्धा मेटाबॉलाइज लिव्हरमध्ये होतात. औषधीने आपलं काम केलं तर ते शरीरातनं प्रमाणाच्या बाहेर ते जमा व्हायला नको म्हणून शरीराच्या बाहेर सुद्धा ते फेकावं लागतं, त्यामुळे ते सुद्धा कार्य लिव्हरमध्ये करतं. क्लॉटिंग फॅक्टर्स म्हणजे रक्त गोठण्यासाठी जे आवश्यक फॅक्टर्स असतात ते सुद्धा लिव्हरमध्ये तयार होतात. हे सांगण्यामागे, हे सगळे कार्य सांगण्यामागे हे कारण, हे सिरोसिसमध्ये हे सगळे डिस्टर्ब होणार आहे म्हणूनही मी हे पार्श्वभूमी सांगतोय की हे सगळे लिव्हरचे कार्य आहेत. तर लिव्हर एक पर्टिक्युलर त्याची रचना आहे, आंतरबाह्य एक मोठा ऑर्गन तर आहेच, मी सांगितलं. बाहेरून अतिशय स्मूथ असा दिसणारा तो एकदम सपाट असा ऑर्गन आहे. तर लिव्हर सिरोसिसमध्ये काय होतं की त्याची आंतरबाह्य रचना पूर्ण बदलते. नॉर्मल लिव्हर जे बाहेरून स्मूथ दिसतं ते मग असं ओबडधोबड किंवा त्याला नॉड्युलर असं लिव्हर म्हणतात, त्याच्यात ते छोटे नॉड्युल्स असते तर मायक्रो नॉड्युलर सिरोसिस म्हणतात त्याला. मोठे नॉड्युल्स म्हणजे मोठे त्याचे दाणे जर असले तर मॅक्रो नॉड्युलर सिरोसिस असं म्हणतात. तर लिव्हर सिरोसिसमध्ये मी सांगितलं की बाह्य रचना बदलते. मायक्रोस्कोपिक लेव्हलवर सुद्धा नॉर्मल जी लिव्हरची एक सुंदर रचना असते की एका बाजूनी आतड्यांकडनं, इंटेस्टाईनकडनं, स्प्लीनकडनं, पूर्ण पचनसंस्थेकडनं येणारं रक्त लिव्हरकडे एका बाजूनी येतं, मग ते पूर्ण त्या लिव्हरच्या प्रत्येक छोट्या छोट्या पेशीच्या पर्यंत पोहोचतं, ते सर्क्युलेट होतं आणि मग ते फिल्टर होऊन म्हणजे प्युरिफाय होऊन ते पुन्हा हृदयाकडे जातं. तर ही अतिशय सूक्ष्म आणि सुंदर अशी रचना त्या लिव्हरच्या आतमधली असते आणि मग ते हे रक्त हृदयाकडे जातं. तर ही पूर्ण रचना पूर्ण टोटली डिस्टर्ब होऊन जाते. हे सगळे जे मायक्रो सर्क्युलेशन मायक्रोस्कोपिक लेवलवर जे रक्त आणि लिव्हरच्या पेशी याच्यातलं

0: एक्सचेंज चालू असतं हे सगळं डिस्टर्ब होतं.
1: पुष्कळदा
0: हे लिव्हर सिरॉसिस एकदम डायरेक्ट असं होत नाही आणि लिव्हर सिरॉसिस हे डायग्नोसिस तसं पाहिलं तर बायोप्सी घेऊन करता येतं, पण त्याच्याऐवजी आजकाल क्रॉनिक लिव्हर डिझीज असा शब्द प्रयोग केला जातो. कारण क्रॉनिक लिव्हर डिझीज मध्ये लिव्हर सिरॉसिस सारखेच लक्षण असतात, पण तो एक सूक्ष्म मायक्रोस्कोपिक डिफरन्स असतो आणि तो तुम्हाला पेशंटला तपासल्यावर किंवा पुष्कळदा सोनोग्राफी करून की हे क्रॉनिक लिव्हर डिझीज सिरॉसिस कडे वळत आहे का हे सुद्धा कळत नाही. म्हणून एक असं मोठा टर्मिनॉलॉजी जे आता सिरॉसिसच्या पूर्वीची पण स्टेज येऊ शकते किंवा सिरॉसिसही येऊ शकतो असं क्रॉनिक लिव्हर डिझीज असा शब्द प्रयोग हल्ली बऱ्याच प्रमाणात मेडिकल फील्डमध्ये वापरला जातो. आणि सिरॉसिस म्हणजे ही अशी लिव्हरची अंतर्बाह्य झालेला रचनेतला बदल आणि त्याच्या कार्यांमध्ये झालेला बदल आणि त्याचं फेल्युअर.
1: डॉक्टर, एकंदरीतच सविस्तर आपण सांगितलं की लिव्हर सिरॉसिस म्हणजे काय. आपण इथे आलात आणि लिव्हर सिरॉसिस याविषयी आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार.

0: श्रोते हो, लिव्हर सिरोसिस या विषयावर सुप्रसिद्ध पोटविकार आणि यकृत तज्ञ डॉक्टर प्रशांत भांडारकर यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं. आमचं वैविध्यपूर्ण प्रसारण आपण ऐकता आहात 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम
2: परिसर. श्रोते हो नमस्कार. आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता याविषयी अनंत हिंगवे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
3: नमस्कार मंडळी. परिसर या सदराअंतर्गत आज आपण महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता या विषयावर थोडं जाणून घेऊया. आपण जेव्हा प्रवास करतो तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे भूदृश्य दिसतात. खिडकीतून पाहताना कधी उंच डोंगर दिसतात, तलाव दिसतात, जंगलं दिसतात, पाणथळीची जागा दिसते, तर कधी माळरान दिसतं. आपण हा विचार करतो की ते कुठल्या प्रकारची झाडं वाढत असतील, इथे कुठल्या प्रकारचे प्राणी राहत असतील, कुठल्या प्रकारचे कीटक राहत असतील, हे सर्व विचार मनात आपल्याला येतात. हे सर्व परिसर म्हणजे जसं डोंगर, तलाव, जंगलं आणि माळरान हे एक आपल्या परिसंस्थेचे म्हणजे पूर्ण इकोसिस्टीमचे महत्त्वाचे घटक आहेत आणि हे स्वतः एक उपपरिसंस्था किंवा स्वतःची एक इकोसिस्टीम हे बाळगून असतात. चला तर मग आपण गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता याविषयी थोडंसं जाणून घेऊया. गवताळ परिसंस्था ही एक मोकळी नैसर्गिक जागा असते जिथे मोठ्या झाडांऐवजी किंवा दाट झुडपांऐवजी प्रामुख्याने गवत आणि इतर लाकूड नसलेल्या वनस्पतींचे प्राबल्य असते. ज्या प्रदेशात घनदाट जंगल होणे इतका पुरेसा पाऊस पडत नाही पण वाळवंट तयार न होणे इतका पाऊस नक्कीच पडतो अशा ठिकाणी हे प्रदेश तयार होतात. हे गवताळ प्रदेश पृथ्वीच्या एकूण भूभागाचा सुमारे 33% भाग व्यापतात आणि अंटार्क्टिका वगळता प्रत्येक खंडावर त्याचे अस्तित्व आहे. भारतातील गवताळ प्रदेश देशाच्या एकूण भूभागाच्या सुमारे 24% भाग व्यापतात आणि बहुवार्षिक गवताचे प्राबल्य असलेले हे प्रदेश अत्यंत महत्वाचे नैसर्गिक अधिवास मानले जातात. भारतातील काही मोजक्या उरलेल्या सवाना गवताळ परिसंस्थांपैकी महत्वाचे प्रदेश महाराष्ट्रात आहेत. आता आपण गवताळ प्रदेशांची वैशिष्ट्ये जाणून घेऊया. विस्तीर्ण आणि मोकळा परिसर, गवत कुलातील वनस्पतींचे प्राबल्य, भरपूर सूर्यप्रकाश, कीटक, फुलपाखरं आणि इतर इनव्हर्टिब्रेट्स जीवांची मोठी संख्या, विविध प्रकारच्या बिया आणि धान्यांची उपलब्धता आणि हा सर्व परिसर पक्ष्यांसाठी अत्यंत अनुकूल असा अधिवास. गवताळ प्रदेशातील जैविक आणि अजैविक घटक कोणते हे आपण आता पाहूया. जैविक घटक तर सर्वात प्रथम येतात उत्पादक म्हणजे प्रोड्युसर्स. गवताळ प्रदेशात प्रामुख्याने गवत हेच मुख्य उत्पादक असतात. काही औषधी वनस्पती, लहान झुडपे देखील

0: प्राथमिक जैवभार म्हणजे बायोमास निर्मितीत योगदान देतात. मग येतात भक्षक म्हणजे कन्झ्युमर्स. गवताळ प्रदेशात भक्षकांचे तीन मुख्य प्रकार असतात. प्राथमिक भक्षक म्हणजे प्रायमरी कन्झ्युमर्स. हे सर्व शाकाहारी प्राणी असतात जे थेट गवतावर उपजीविका करतात, जसे चरणारे सस्तन प्राणी, गायी, शेळ्या, मेंढ्या, हरणं, ससे, म्हशी इत्यादी. काही कीटकं, वाळवी आणि अळ्या हे प्राथमिक भक्षक आहेत. नंतर प्रकार पडतो द्वितीय भक्षकांचा म्हणजे सेकंडरी कन्झ्युमर्सचा. हे सर्व मांसभक्षी प्राणी असतात जे प्राथमिक भक्षकांवर किंवा शाकाहारी प्राण्यांवर जगतात. कोल्हे, साप, बेडूक, पाल, पक्षी इत्यादी प्राणी शाकाहारी प्राण्यांना खातात. मग येतात तृतीय भक्षक म्हणजे टर्शरी कन्झ्युमर्स. यामध्ये गरुड, ससाणे इत्यादींचा समावेश होतो. हे द्वितीय भक्षकांची शिकार करतात. नंतर येतो विघटक म्हणजे डिकम्पोजर्स. यामध्ये मृत अवशेषांचे विघटन करणारे जीवाणू, बुरशी यांचा समावेश होतो. हे घटक मृत घटकांतील खनिजे पुन्हा मातीत मिसळतात, जेणेकरून उत्पादकांना पुन्हा ते उपलब्ध होतात. नंतर येतात अजैविक घटक म्हणजे अबायोटिक कंपोनंट्स. यामध्ये माती, वातावरणात आढळणाऱ्या पोषक घटकांचा समावेश होतो. वनस्पतींना हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फॉस्फरस आणि सल्फर या घटकांची आवश्यकता असते. हे घटक माती आणि हवेद्वारे पुरवले जातात.
1: श्रोते हो, आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता याविषयी अनंत हिंगवे यांनी दिलेली माहिती ऐकली. परिसर.
2: परिसर हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं 102.7 मेगाहर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर आपण आमचं वैविध्यपूर्ण प्रसारण ऐकत आहात.
3: डॉक्टर, माझ्या दातात काही प्रॉब्लेम नाही ना बघाव.
4: पर्टिक्युलर कोणता दात दुखतोय का?
3: नाही हो, पण सगळ्या दाढांमधून खूप अडकतं, विशेषतः नॉनव्हेज खाताना. आणि ते अडकलेलं काढेपर्यंत काही सुचत नाही. जेवण झालं की कधी एकदा हातात काडी घेतो असं होतंय. काडी नसेल तर जीभ सतत इकडं तिकडं फिरते आणि नंतर हुळहुळतं. दर शुक्रवारी ठरवतो या शनिवारी तुम्हाला दाखवायचं, पण सोमवार कधी उजाडतो कळतच नाही.
4: हा तुमचा IT-तला जॉब तुम्हाला निवांत IT-त राहू देत नाही. सततचे मानसिक तणाव आणि विश्रांतीची वानवा यामुळे इतर शरीराप्रमाणे दातावर देखील परिणाम होतो. आणि आत्ताच मी तुमच्या तोंडात पाहिलं, दाढांची झीज होती आहे, परिणामी हिरड्या कमी होत आहेत.
3: डॉक्टर, मला हे नैसर्गिक दात अगदी शेवटपर्यंत तोंडात हवे आहेत. हा, कसे टिकवायचे? आता माझी नोकरी खूप वर्ष आहे, ताणतणाव वाढणारच, ते काही कमी होणार नाहीत.
4: आपण CBCT आणि स्कॅन करून अलायनर्सद्वारे तुमच्या दातांची झीज आणि हिरड्यांवरचा ताण कमी करू शकतो. आणि हो, जबड्याचा सांधा सुद्धा आपण अलायनर्सद्वारे सुस्थितीत ठेवू शकतो.
5: डॉक्टर आशुतोष देशपांडे यांचे माधव मिशन, देवल क्लब तळमजला, खासबाग, कोल्हापूर. फोन 96040995000.
6: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
7: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची.
6: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस.
7: संगीत, व्हिडिओ, ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये. TV स्मार्टफोनशी कनेक्ट करा.
6: श्रवण दोष तपासणी, मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
7: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
6: फोन 940-440-8000.
8: नोकरी करता करता नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा सहकार व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम पूर्ण करण्याची सुवर्ण संधी. ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 15 सप्टेंबर पर्यंत, त्वरा करा. संपर्क प्राध्यापिका डॉक्टर रूपा शहा, दिलासा सामाजिक संस्था, शास्त्री नगर मैदानासमोर, कोल्हापूर. फोन नंबर 94220-43399.
2: श्रोते हो, जरूर ऐका आमचे आजचे सर्व प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू 7:25. श्वास हेल्थ केअर 7:40. चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकणार आहात आज

9 वाजता. वेळेतील हा बदल आजच्या पुरताच आहे. उमंग NCERTचा प्रायोजित कार्यक्रम 9:30 वाजून ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण.

श्रोतेहो जाणून घ्यावी आजचे ठळक दिनविशेष. आज मराठीतील लोकप्रिय संगीतकार गायक श्रीधर फडके यांचा वाढदिवस, तसंच हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते अक्षय कुमार यांचाही वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊयात. आज कारगिल युद्धातील परमवीर चक्र या पुरस्कारानं सन्मानित भारतीय स्थलसेनेतील शूर अधिकारी शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांचा जन्मदिन. अभिनेत्री लीला चिटणीस यांचाही आज जन्मदिन.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 7 वाजलेत. आता ऐकूयात ऐसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमामध्ये. आज तळपायावरच्या नोंदी हा जीवन साळोखे लिखित ललितबंध.

असंच एकदा आमच्या स्नेहांकडे जाण्याचा योग आला. आम्ही त्यांचे पाहुणे असल्यामुळं त्यांनी फार छान जेवणाचा बेत केलेला होता. आम्ही मोजकीच माणसं होतो आणि आमचं जेवण उरकल्यानंतर असं लक्षात आलं की फार मोठ्या प्रमाणात अन्न शिल्लक राहिलेलं आहे. म्हणून आमच्या पत्नीनं न राहून त्या यजमानांना विचारलं, अहो फार जास्त प्रमाणात अन्न शिल्लक राहिलंय. तेव्हा यजमान हसून म्हणाले, अहो जाऊ दे, काय फरक पडतो उरलं तर. असं म्हणून यजमानांनी ती वेळ मारून नेली. पण जेवणानंतर गप्पा मारता मारता आम्ही तो पुन्हा विषय काढला तेव्हा नाईलाजानं त्या यजमानांनी खुलासा केला, अहो त्याचं काय आहे, आमच्याकडे स्वयंपाकाची बाई, धुण्या भांड्याची बाई, माळी, ड्रायव्हर, शेतगडी अशी 4-5 माणसं नेहमी कामाला असतात. अहो जेवायला पाहुणे आले, आपण काहीतरी गोडधोड करणार असू तर मी मुद्दामच त्यांना जास्त स्वयंपाक करायला सांगतो आणि नंतर उरलेला सगळा स्वयंपाक त्यांनाच घरी घेऊन जायला सांगतो. त्यामुळे त्या मंडळींना ते घेण्यात सुद्धा आनंद वाटतो. तसं बघितलं तर त्यांना आपण देत असलेला पगार हा फार कमी असतो. स्वतःच्या चैनीवर मात्र आपण फार पैसे उडवतो. अहो त्या निमित्तानं काही देता आलं तर तेवढाच दानधर्म. म्हणून आम्ही नेहमीच कोणी पै पाहुणे आले की थोडा जास्त स्वयंपाक करायला सांगतो. आणि खरं तर त्या यजमानांनी कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता इतरांचा आत्मसन्मान सांभाळत हे दान दिलेलं होतं. त्या प्रसंगानं माझ्या मनात मात्र काही विचार आले. ते असे, ते म्हणजे झाडावरची सगळी फळं स्वतः खायची नसतात, थोडीफार पक्ष्यांसाठी सुद्धा राखून ठेवायची असतात. हे तत्व मात्र त्या यजमानांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलेलं होतं. अहो एवढंसं काही केलं तरी त्याचे ढोल पिटणाऱ्या सध्याच्या जमान्यात त्या यजमानांचं वागणं मला फार कौतुकास्पद वाटलं. आपल्या नोकरांशी किंवा आपल्यापेक्षा कनिष्ठ असलेल्यांशी किंवा सर्वसामान्य माणसांशी आपण कसे वागतो यावरून खरं तर माणसाची खरी उंची समजून येते. काय बरोबर ना? घरी परतताना माझ्या आईची एक जुनी आठवण माझ्या मनात जागी झाली. एके दिवशी शिंप्याकडे जाते म्हणून ती निघाली आणि उशिरानं घरी परतली. उशीर का झाला असं विचारल्यावर ती म्हणाली, मी पोस्टात जाऊन आले. तिथं मनी ऑर्डरला खूप मोठी रांग होती म्हणून वेळ लागला यायला. मी म्हटलं, कसली मनी ऑर्डर आणि कुणाला पाठवलीस? त्यावर तिनं खुलासा केला. ती म्हणली, अरे तुमच्या लहानपणी आपल्याकडे घरकामासाठी एक बाई होत्या, आमच्याच घरी राहायच्या, आम्ही त्यांना आजीबाई म्हणायचो. म्हाताऱ्या झाल्यावर त्या आपल्या गावी निघून गेल्या, पण माझी आई मात्र त्यांना दरमहा एका विशिष्ट रकमेची मनी ऑर्डर पाठवायची पेन्शन म्हणून. पुढे पुढे मग आईच्या ऐवजी मी पोस्टात जाऊ लागलो. माझ्या आईनं हे मनी ऑर्डरचं गुपित अगदी कुणालाही सांगितलेलं नाही किंवा कुठेही कधी वाच्यता केली नाही. त्या आजीबाई वारल्यानंतरच हे पेन्शन प्रकरण थांबलं. गावी परतताना माझ्या मनात सारखा एक प्रश्न रुंजी घालू लागला की ही गोष्ट आईनं आम्हाला कधीच का सांगितली नाही. मोलकर्णीला पेन्शन देणं हे आजही खूप नवलाईचं वाटतं. अहो त्या काळातली ती 10 रुपयांची मनी ऑर्डर, कारण आमची आई सुद्धा महापालिके

0: तिच्या शाळेतून निवृत्त होताना तिचा शेवटचा पगार 650 रुपये होता. पण तरीही तिनं आपल्या या कृतीचा कधी कोणापाशी साधा उल्लेख सुद्धा केला नाही. तिच्या काटकसरी स्वभावाची त्या काळी आजूबाजूची माणसं नातेवाईक भरपूर चेष्टा करत. त्यांची तोंड बंद करण्यासाठी तिनं कधीही आपल्या या कामाचा उल्लेख केला नाही. काय असेल बरं याच्या मागचं नेमकं कारण? विचार केल्यानंतर मला मात्र एकच जाणवलं, ते असं, ते म्हणजे चांगलं काम करावं आणि तळपायावर लिहून ठेवावं, इतरांना ते कधीही दिसू नये असं ती खूपदा आम्हाला सांगायची. आणि आपण बोलतो तसं वागण्याचा प्रामाणिकपणा निश्चितच तिच्यात होता. अहो, आजकालच्या जगात जो काही थोडाफार चांगुलपणा शिल्लक राहिलेला आहे ना, तो अशाच अनेक तळपायांवरच्या नोंदीमुळंच, हे मला मात्र मनोमन उमजलं होतं. आणि नकळत माझे हात जोडले गेले आणि मनात विचार आला, आपणही अशाच काही कृतीतून तळपायावर नोंदी करून ठेवाव्यात.
1: तळपायावरच्या नोंदी हा जीवन साळोखे लिखित ललितबंध आत्ताच आपण ऐकलात. ऐसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमामध्ये वाचनस्वर आणि सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.
2: अंकोर वाट विष्णुधाम कंबोडिया हेरिटेज यात्रा विश्वातील सर्वात मोठ्या मंदिराची एक अद्भुत अनुभूती.
3: 2 ते 10 डिसेंबर 2026 इतिहास, संस्कृती, वारसा, मंदिर स्थापत्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम.
2: अंकोर थॉम, बयॉन, बांटी श्री सह 14 मंदिरे, नॅशनल म्युझियम, टोनले सॅप आणि विशेष आकर्षण अप्सरा नृत्य.
3: सोबत प्रख्यात लेखक व मंदिर स्थापत्य तज्ज्ञ प्राध्यापक क्षितिज पाटुकले. शाकाहारी भोजन, 5-स्टार हॉटेल्स, आतापर्यंत 1200 अधिक जणांची कंबोडिया भेट.
2: विमान प्रवास, व्हिसा, सर्व खर्चासह 15 सप्टेंबर पर्यंत विशेष पॅकेज 1,40,000 रुपये फक्त.
3: ऑनलाइन बुकिंग साठी इंडिया कंबोडिया अंकोर फाउंडेशन पुणे. संपर्कासाठी फोन 70662-50-362.
2: फोन पुन्हा एकदा 70662-50-362.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. यानंतर लगेचच काही जाहिरात प्रसारण आणि 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 आणि 7 सेकंद झालेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 आम्ही प्रसारित करू प्रादेशिक बातम्या.
1: रोजच्या व्यवहारात आपण महानगरपालिकेचे विविध कर्मचारी बघतो, त्यांच्यामुळेच तर आपल्या शहराच्या अनेक व्यवस्था सुरळीतपणे पार पाडल्या जातात. ही कामं कशी होतात, योजना काय असतात हे सगळं समजावून घ्यायला आवडेल ना. यावेळच्या कामगार सभा कार्यक्रमात पुण्याच्या कामगार कल्याण विभागाच्या मुख्य कामगार अधिकारी माननीय नितीन केंजळे साहेब यांची विक्रांत मंडपे यांनी घेतलेली मुलाखत नक्की ऐका. येत्या गुरुवारी अर्थात 10 सप्टेंबरला कामगार सभा हा कार्यक्रम जरूर ऐका, संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.
2: नमस्कार. एक कळकळीची विनंती, रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते, मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या, रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
4: आकाशवाणी
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी.

0: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
1: उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पना आणि भक्कम पाठबळ तसंच मार्गदर्शनाखाली कार्यरत सामाजिक बांधिलकीच्या ग्राहक चळवळीचा नवा इतिहास घडवणारी संस्था पुण्यातील कोथरूड मधील समुत्कर्ष ग्राहक पेठ या संस्थेचे संयोजक मधुरा वैशंपायन आणि पार्थ मटकरी यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत। दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा।
2: गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा।
3: ऐकूया प्रादेशिक बातम्या।

0: ग्राहक पेठ या संस्थेचे संयोजक मधुरा वैशंपायन आणि पार्थ मटकरी यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
1: गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
2: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
3: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवोन्मेष आणि समावेशन केंद्रस्थानी ठेवून भारतानं वित्त तंत्रज्ञान क्षेत्राच्या प्रवासात नवी उंची गाठली असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पश्चिम समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं पंतप्रधानांच्या उपस्थितीत लोकार्पण. शासकीय निमशासकीय नोकरभरतीत यशस्वी खेळाडूंना 5% आरक्षण देण्याबाबतच्या सुधारित धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. आणि मराठा आरक्षणासंदर्भात उच्चस्तरीय समितीची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये महत्वाची बैठक. आता सविस्तर बातम्या. भारतानं नवोन्मेष आणि समावेशन यांना केंद्रस्थानी ठेवून वित्त तंत्रज्ञान क्षेत्राला नवी उंची प्राप्त करून दिली आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते काल मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. नवनव्या तंत्रज्ञानांमुळे आर्थिक क्षेत्रात नव्या संधी निर्माण होत असल्याचं सांगून ते म्हणाले,
4: 21वीं सदी का दूसरा क्वार्टर हमारे लिए और भी नई संभावनाओं लेकर आया है. एजेंटिक AI, टोकनाइजेशन, क्वांटम, ऐसी टेक्नोलॉजीज फाइनेंशियल सेक्टर में नई संभावनाओं के द्वार खोल रही है. अब हमारे सामने चुनौती है इन संभावनाओं को वास्तविक इम्पैक्ट में कैसे बदले.
3: भारताची UPI प्रणाली हे वित्त तंत्रज्ञान क्षेत्रातलं सर्वात मोठं यश असल्याचं म्हणत सध्या 11 देशांमध्ये ही प्रणाली वापरली जात आहे अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. UPIच्या यशाविषयी पंतप्रधान म्हणाले,
4: भारत की फिनटेक स्टोरी अद्भुत रही है और इसका एक बड़ा चैंपियन है हमारा UPI. मैंने पिछले साल भी इसकी चर्चा की थी लेकिन ये इतनी बड़ी ट्रांसफॉर्मेशन है कि जब भी फिनटेक की चर्चा होगी तो वो UPI के बिना अधूरी ही होगी.
3: वित्त तंत्रज्ञान हे आर्थिक समावेशनाचं साधन बनावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वित्त तंत्रज्ञान कंपन्यांनी सर्वोच्च सायबर सुरक्षा, नैतिक डेटा निर्मिती मानकं, वित्त तंत्रज्ञान आधारित मजबूत औद्योगिक नवोन्मेष परिसंस्था आणि वित्त तंत्रज्ञान ग्राहक संरक्षण निर्देशांक यांची निर्मिती करावी असं आवाहन मोदी यांनी केलं. पंतप्रधानांच्या हस्ते काल पश्चिम समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेच्या 326 किलोमीटर लांबीच्या आणि 20,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 3 महत्वपूर्ण टप्प्यांचंही लोकार्पण करण्यात आलं. यामध्ये महाराष्ट्रातल्या न्यू उंबरगाव ते न्यू सफाळे आणि न्यू सफाळे ते जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट या मार्गांचा समावेश आहे. पश्चिम आणि पूर्व समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिका देशाच्या मालवाहतूक साठवण व्यवस्थेला एक नवी गती आणि दिशा देणारी ठरेल असा विश्वास पंतप्रधान मोदींनी यावेळी व्यक्त केला. प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वे मार्ग उपलब्ध झाल्यामुळे दररोज 430 पेक्षा जास्त मालगाड्या धावणं शक्य होईल. त्यामुळे इंधन बचत, मालवाहतुकीच्या खर्चात घट आणि पर्यावरण रक्षण यासारखे अनेक फायदे होत आहेत. एका मार्गिकेत केलेल्या गुंतवणुकीतून अनेक फायदे होत असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. रेल्वेच्या आधुनिकीकरणावर केल्या जात असलेल्या खर्चामुळे मोठ्या प्रमाणात नवीन रोजगार निर्मिती होत असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. JNPT इथं झालेल्या या कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसंच अन्य मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. मालवाहतुकीसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध झाल्यामुळे सध्याच्या रेल्वे मार्गावरच्या प्रवासी रेल्वेगाड्यांना अधिक वेगानं आणि वेळेत धावण्यास मदत होईल असं राज्यपाल म्हणाले. तर 2030 पर्यंत JNPT हे देशातलं सर्वाधिक क्षमता असलेलं पहिलं बंदर ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मालवाहतूक समर्पित मार्गिकेमुळे होणाऱ्या फायद्यांविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
5: आणि जो आपला पश्चिमी किनारा आहे या किनाऱ्यावर आपलं जे जेएनपीटी सारखं पोर्ट आहे याचा फायदा भारताच्या बृहद भागाला देण्याकरता हा एक अत्यंत महत्वाचा प्रकल्प या ठिकाणी आहे. आज आपल्या देशाला ज्यावेळेस ग्लोबल सप्लाय चेनचा भाग

0: जाऊन काम करायचं आहे, त्यावेळी आपल्या समोर सगळ्यात मोठा प्रश्न जर काही असेल तर लॉजिस्टिकच्या मुवमेंटची कॉस्ट येत्या काळामध्ये मला विश्वास आहे डीएफसी ज्यावेळी पूर्णपणे आपण सुरू करू त्यावेळी 7% खाली आपण हे आणू शकू आणि त्यातनं खऱ्या अर्थानं जगाच्या पाठीवर आपल्याला एक सप्लाय चेनचं एक मोठं केंद्र म्हणून या ठिकाणी आपलं काम होईल.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. यशस्वी खेळाडूंना शासकीय निमशासकीय आणि इतर क्षेत्रात 5% आरक्षण देण्याबाबतच्या सुधारित धोरणाला काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. राज्यातली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्यासाठीच्या प्रगती म्हणजेच आधुनिक प्रशासन आणि सहज उपलब्ध तंत्रज्ञानाच्या समन्वयातून प्राथमिक आरोग्य सेवा सुधारण्याच्या प्रकल्पालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. सोलापूर जिल्ह्यात माढा इथं जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्यासाठी आवश्यक पदं आणि खर्चाच्या तरतुदीला तसंच नागपूरमध्ये कोराडी इथं तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत विकसित करण्यात येत असलेल्या शासकीय जमिनी श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानाला देण्यासही मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. काल मंत्रिमंडळानं मंजुरी दिलेल्या प्रगती प्रकल्पामुळे आरोग्य सेवांचा विस्तार गुणवत्ता वाढ आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यांना गती मिळणार आहे. 5 जिल्हा रुग्णालयांचं श्रेणीवर्धन होणार असल्यानं 1600 खाटांची वाढ अपेक्षित असल्याचं सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. 2026 ते 2031 या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी आशियाई विकास बँकेकडून 70% कर्ज मिळणार आहे तर 30% राज्य शासनाचा हिस्सा राहणार आहे. दिवंगत पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या सांगीतिक प्रवासाचा आढावा घेणाऱ्या गीताचं काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन झालं. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, संगीतकार AR रहमान यांच्यासह आशा भोसले यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AIच्या सहाय्यानं तयार करण्यात आलेलं हे गाणं प्रसिद्ध संगीतकार AR रहमान यांनी संगीतबद्ध केलं आहे. मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं निर्माण झालेल्या विविध बाबींचा आढावा घेऊन कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीतील त्रुटी आणि अडचणींचं निराकरण, प्रलंबित प्रश्नांचा निपटारा तसंच आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी आज सकाळी छत्रपती संभाजीनगर इथं उच्चस्तरीय समितीची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल ही माहिती दिली. दरम्यान मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची काल वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यानंतर सलाईन लावून उपचार करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. दरम्यान मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी लातूर जिल्ह्यातील सुमठाणा इथं एका तरुणानं आत्महत्या केल्याचा दावा करण्यात येत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपस्थित झालेल्या सर्व मुद्द्यांचं सरकारनं निराकरण केलं आहे. तरीही त्यात काही अडचणी वाटत असतील तर मनोज जरांगे यांनी त्या विचाराव्यात असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. मराठा आरक्षण प्रकरणी मनोज जरांगे यांनी उपस्थित केलेल्या सर्वच मुद्द्यांवर सकारात्मक भूमिका घेऊन सरकारनं एक पाऊल पुढे टाकलं आहे. आता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा असं मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यावेळी म्हणाले. नाशिक जिल्ह्यातल्या येवला औद्योगिक क्षेत्रात 760 कोटी रुपये गुंतवणुकीच्या माध्यमातून 3200 रोजगार निर्मिती करणारा मेगा प्रोजेक्ट मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल मुंबईत उद्योग विभाग आणि सुगजित स्टार्च अँड केमिकल्स यांच्यामध्ये या मेगा प्रोजेक्टच्या उभारणीबाबतचा सामंजस्य करार करण्यात आला. या प्रकल्पात मका प्रक्रिया आणि त्यापासून विविध मूल्यवर्धित उत्पादनांची निर्मिती होणार आहे. विकसित महाराष्ट्र 2047 या ध्येयपूर्तीसाठी आरोग्य क्षेत्र महत्वाचा आधारस्तंभ ठरणार आहे. राज्याला वैद्यकीय तंत्रज्ञान, डिजिटल हेल्थ, जैवतंत्रज्ञान, संशोधन आणि प्रगत वैद्यकीय उपकरण निर्मितीचं जागतिक केंद्र बनवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं प्रवासी महाराष्ट्रीय संपर्क मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितलं. ते काल भारतीय उद्योग महामंडळातर्फे आयोजित CII हॉस्पिटल टेक परिषदेत बोलत होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड सावंतवाडी रोड नांदेड ही विशेष

0: रेल्वेगाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष सेवेमुळे मराठवाडा आणि कोकण हे भाग प्रथमच थेट रेल्वे सेवेनं जोडले जाणार आहेत. या रेल्वेमुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातली अनेक महत्वाची शहरं आणि पर्यटनस्थळं एकमेकांशी जोडली जातील. हवामान. आज कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नवोन्मेष आणि समावेशन केंद्रस्थानी ठेवून भारतानं वित्त तंत्रज्ञान क्षेत्राच्या प्रवासात नवी उंची गाठली असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पश्चिम समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं पंतप्रधानांच्या उपस्थितीत लोकार्पण. शासकीय निमशासकीय नोकरभरतीत यशस्वी खेळाडूंना 5% आरक्षण देण्याबाबतच्या सुधारित धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी आणि मराठा आरक्षणासंदर्भात उच्चस्तरीय समितीची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये महत्वाची बैठक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी FM सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 102.7 MHz तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: तुमच्या पैशांना सुरक्षितता, तुमच्या स्वप्नांना कर्जाची साथ आणि व्यवहारांना आधुनिक डिजिटल सुविधा,
1: हे सगळं एका विश्वासाच्या नावात. द कोल्हापूर अर्बन बँक, 114 वर्षांची परंपरा आजही तुमच्या सेवेत.
0: द कोल्हापूर अर्बन बँक.
2: श्रोते हो, जरूर ऐका आमचे आजचे सर्व प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सकाळी 7:25 सहक्षेपित करू. श्वास हेल्थ केअर हा प्रायोजित कार्यक्रम 7:40, चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आज आपण ऐकणार आहोत 9:00. हा वेळेतला बदल आजपुरताच मर्यादित आहे. उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम 9:30. ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण.
3: श्रोते हो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आपल्या रसिक श्रोत्यांसाठी आकाशवाणीचा अनमोल ठेवा खुला करीत आहे. तेव्हा जरूर ऐका सर्वच क्षेत्रातल्या आमच्या संग्रही असलेल्या दिग्गजांच्या दुर्मिळ मुलाखती दर बुधवारी सकाळी 10:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM band 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
2: श्रोते हो, आमच्या संग्रहातून या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत 10 सप्टेंबर या जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाच्या अनुषंगानं मानसोपचार तज्ज्ञ आम्रपाली रोहिदास यांची मुलाखत. ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
4: श्रोते हो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया.
5: दैनंदिन कार्य सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक सर्व पोषक घटक योग्य प्रमाणात मिळणारा आहार म्हणजे संतुलित आहार, ज्यामध्ये प्रथिनं, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, फायबर्स आणि व्हिटॅमिन मिनरल्स यांचा समावेश असला पाहिजे. हे प्रमाण सर्वांसाठी समान नसतं. वय, लिंग, वजन, शारीरिक हालचाल किंवा आजार ह्यानुसार ते बदलत राहतं.
4: श्रोते हो, 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा नेत्रदान पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. या निमित्त ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शिवाजी अजटराव यांनी सांगितलेली माहिती आता ऐकूया.
6: त्यांना लोकांना वाटते की बाबा डोळे काढल्यानंतर मृतदेह विद्रूप दिसेल, तसं काही नाही. आजकाल चांगलं टेक्नॉलॉजी आलेली आहे, फक्त बाह्य पटल घेतलं जातं आणि त्याच्यावरती कॉन्टॅक्ट लेन्स सुद्धा ठेवल्या जातात. म्हणजे जसं नॅचरल पूर्वी होतं तसं वाटायला लागतं आणि डोळे पूर्ण बंद केले जातात, त्यामुळे ते काही विद्रूपता येत नाही. काय ह्या जन्मी नेत्रदान केलं तर पुढच्या जन्मी अंध आपण निर्माण होऊ असंही असतं लोकांच्या मध्ये. किंवा काही लोकांना असं वाटतं की फारच वय झालेलं आहे, आपण नेत्रदान करू शकत नाही. ह्या सगळ्या चुकीच्या कल्पना आहेत.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 7:25 होत आहेत. यानंतर प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. श्रोते हो, अवयवदानाचं महत्व जाणून घेण्यासाठी आणि अवयवदानाच्या गैरसमजुतींबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी जागतिक अवयवदान दिन म्हणून साजरा केला जातो. या उदात्त कार्यक्रमात सहभागी असलेल्या संस्थांचं एकमेव उद्दिष्ट हे प्रामुख्याने लोकांना मृत्यूनंतर अवयवदानाचं महत्व पटवून देणं आणि शिक्षित करणं हे आहे. यामुळे आपण अनेक जणांचे जीव वाचवू शकतो. मूत्रपिंड, हृदय, स्वादुपिंड, डोळे, फुफ्फुस यासारखे अवयव दान करता येतात आणि दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त लोकांचं जीवन वाचवता येऊ शकतं. परंतु समाजामध्ये अवयवदानाविषयी अनेक गैरसमज, संभ्रम आणि भीती देखील आहे आणि त्यामुळेच अवयवदानाचं प्रमाणही खूप कमी आपल्याला दिसून येतं. या सर्वावर मात करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं अंगदान जीवन संजीवनी अभियान ही विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेविषयी आणि अवयवदानाचं महत्व जाणून घेण्यासाठी आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलंय राज्य अवयवदान समितीचे संचालक डॉक्टर आकाश शुक्ला यांना. नमस्कार सर, आपलं कार्यक्रमात स्वागत.
1: नमस्कार.
0: आता मी म्हटलं तसं जागतिक अवयवदान दिन साजरा केला जातो, तर नेमकं अवयवदान म्हणजे काय, कोणकोणत्या अवयवांचं आपण दान करू शकतो आणि या अभियानाविषयी थोडक्यात माहिती द्या.
1: अवयवदान म्हणजे आपल्या शरीराचे जे ऑर्गन्स असतात ते आपण मेंदू मृत्यू झाल्यानंतर दान करू शकतो. सो कुठले कुठले आपण अवयव दान करू शकतो? हृदय, फुफ्फुसे, यकृत म्हणजे लिव्हर, स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियाज, किडनी, आतड्या, हे सगळं अवयव आपण दान करू शकतो. आणि हा आणि हे सगळे अवयव झाले, त्याचे व्यतिरिक्त आपण अमुक टिश्यूज ते पण डोनेट करू शकतो. जसे कॉर्निया म्हणजे डोळे, तसंही त्वचा, स्किन, इवन बोन्स, हाडे जे आहे तेही डोनेट करू शकतो. ट्रॅकिया तेही डोनेट करू शकतो. सो बॉडीचे प्रत्येक भाग जे आहे,
0: संपूर्ण बॉडी पण
1: आणि फुल बॉडी पण डोनेट करू शकतो. सो हे सगळं पॉसिबल आहे आणि ते लिगल आहे. त्यांना गव्हर्नमेंटने सगळं ऑफिशियली परमिट केलं, मान्यता दिलेली आहे. तर हे सगळं आजची तारीख मध्ये संभव आहे.
0: बरोबर. आता मी ज्या अभियानाचा उल्लेख केला, राज्य शासनाने जो सुरू केलाय, तो अभियान मग नेमका काय?
1: सो ह्याच्यामध्ये आपण आजची तारीख मध्ये आपण जर बघायला गेलो तर ज्या लोकांना अवयवदानाची गरज आहे तशी संख्या आजची तारीख मध्ये महाराष्ट्र राज्यात 9000 पुढे आहे. आणि त्याच्यामधून फक्त 10% लोकांना किंवा त्याच्यापेक्षा कमी लोकांना अवयव मिळतो. सो तुम्ही जर हे बघायला गेले की किती लोकांना गरज आहे, जे नोंदणी केलेली आहे आणि ते वेटिंग मध्ये आहे आणि ज्यांना मिळतो त्याच्यामध्ये फार मोठा गॅप आहे.
0: खूपच
1: गॅप आहे. सो ते गॅप कमी करण्यासाठी जनजागृतीची फार गरज आहे. सो हे जनजागृती सामान्य लोकांमध्ये गरज आहे, डॉक्टरची मंडळीमध्ये गरज आहे, पॅरामेडिकल वर्कर्स मध्ये गरज आहे. सगळ्यांमध्ये जागृती आली आणि जे काही गैरसमज आहे ते सगळं क्लिअर झालं तर आपण हे संख्या वाढू शकतो आणि हे जे गॅप आहे ते आपण कमी करू शकतो. आणि ह्याच्यामध्ये आपण फक्त त्यांची संख्या घेतलेली आहे ज्यांना नोंदणी केलेलं आहे, जे वेटिंग लिस्ट मध्ये आहे.
0: न केलेले पण खूप असतात.
1: न केलेले पण किती असतो की त्यांना माहिती का मिळणार नाही तर मग कशाला.

0: नोंदणी करायचं. सो एक खूप मोठी लिस्ट आहे, तर ते गॅप कमी करण्यासाठी हे अभियानची गरज होती. आणि म्हणून मला अभिमान आहे की महाराष्ट्र राज्यातनं एवढं मोठं अभियान हातात घेतलंय.
1: सर, तुम्ही त्या समितीचे ज्या संचालक आहात त्याला रोटो सोटो असं म्हटलं जातं, तर ह्या नेमक्या राज्य अवयवदान समितीचं काम काय चालतं आणि ही कधी स्थापन झाली?
0: सो ऍक्च्युली 1994 1994 हे ऑर्गन ऍक्ट पास झालं, केंद्र सरकारने केलं आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्यातने हे अडॉप्ट केलं. आणि आपल्याकडे आपली पद्धत होती ज्याच्यातनं आपण अवयवदानची जागृती चालू केलं होतं आणि सगळं माहिती दिलं होतं, डिस्ट्रीब्युशन कसं करायचं ते सगळं आपण ठरवलं होतं. 2011 आणि 2014 मध्ये ह्याच्यामध्ये चेंजेस केले गव्हर्नमेंटने आणि ते महाराष्ट्र राज्याने अडॉप्ट केले. त्याच्यानंतर 2017 हे रोटो सोटोची स्थापना केईएम हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्र राज्यासाठी झाली.
1: मुंबईतल्या केईएम
0: हॉस्पिटल जे मुंबईमध्ये आहे ते मोठं वैद्यकीय कॉलेज आहे आणि हॉस्पिटल पण आहे, तिकडे ह्याची स्थापना झाली. आणि तिकडनं आता पूर्ण राज्यात जे काय अवयवदानासाठी अवेअरनेसचे कॅम्पेन्स असतात ते चालू होतात, जे अवयव डोनेट होतात ते कसं आपल्याला कोणाला द्यायचं त्याची लिस्ट मेंटेन करण्यासाठी, जे ज्यांना गरज आहे त्यांची लिस्ट मेंटेन करायची आणि गव्हर्नमेंटला सल्ला द्यायची की आपण पॉलिसीज मध्ये काय चेंज करू शकतो ह्याच्याबद्दल, हे सगळं सोटो रोटोचे काम आहे
1: त्या समितीतर्फे केलं जातं.
0: तर हे सोटो म्हणजे महाराष्ट्र राज्यासाठी आणि रोटो म्हणजे जे पश्चिमी भारत कोण आहे त्याच्यामध्ये गुजरात, दमण आणि दीव, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा ह्या सगळ्यासाठी पण आपण
1: रोटो आहे. आणि केंद्र सरकारची पण नोटो आहे मला वाटतं.
0: आणि केंद्र सरकार जे बघते ते नोटो आहे म्हणजे नॅशनल, ते पूर्ण देशासाठी.
1: बरोबर. आता मी जे मगाशी उल्लेख केला की लोकांमध्ये खूप गैरसमज आहेत किंवा संभ्रम असतो, तर हे गैरसमज नेमके लोकांमध्ये काय आहेत आणि ते तुम्ही कसे काय दूर कराल?
0: तुमचं हे म्हणणं एकदम अगदी बरोबर आहे की लोकांमध्ये भरपूर गैरसमज आहे. ह्याच्यामध्ये अमुक गोष्ट आहे जे लोकांना एकदम क्लिअर माहिती असायला पाहिजे. एक की अवयवदान केल्यानंतर विधुप्रता येत नाही. दुसरं, देहाचे अंत्यविधी पूर्णपणे करता येतात आपल्याला. आणि सगळ्या धर्मामध्ये याला जीवनदानाचे कार्य मानतात.
1: अच्छा.
0: तर असं कुठलाही धर्म नाही आहे जे म्हणतात की असं नाही करू शकतो आपण. अवयवची विक्री व खरेदी दोन्ही कायद्याने कम्प्लीट गुन्हा आहे.
1: अच्छा.
0: दान केलेलं अवयव विकले जात नाही आणि त्याचे वितरण शासन मान्य संस्थातर्फे पारदर्शकपणे केले व्हायचं. सो त्याच्यामध्ये काहीच मॅन्युप्युलेशन होत नाही, काही वर खाली होत नाही. जे नियमप्रमाणे ज्यांना नंबर लागतो त्यांनाच हे ऑर्गन भेटतो.
1: बरोबर. पण आता ही नेमकी प्रक्रिया सांगा ना की जर एखाद्याला अवयव हवा असेल तर त्यांनी कसं काय अप्लाय करायचं आणि ज्यांना द्यायचं असेल त्यांनी सुद्धा हे प्रोसिजर कसं करायचं?
0: सो ज्यांना हे ऑर्गन्सची गरज आहे ते काय करू शकतात, तुम्ही जसं कोणाला किडनीची गरज आहे
1: बरोबर,
0: तर तुम्ही तुमचे किडनीचे डॉक्टरकडे जायचं.
1: अच्छा.
0: आणि त्यांना सांगायचं की तुम्हाला किडनी ट्रान्सप्लांट करायचं आहे.
1: अच्छा.
0: मग ते जर त्या हॉस्पिटलमध्ये संभव असेल, म्हणजे अनेक हॉस्पिटल असतात ज्यांना ह्याच्यासाठी परवानगी मिळेली आहे.
1: अच्छा.
0: सो ज्यांना परवानगी आहे, प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट दोन्ही आहे ज्याच्यामध्ये हे ऑलरेडी परमिशन आहे ट्रान्सप्लांट करायची, तसे सेंटरमध्ये आपली नाव नोंदणी होऊन जातो.
1: अच्छा.
0: तिकडनं महाराष्ट्र राज्यात ते ZTCC म्हणजे झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर जे असतो तिकडे ते नाव जातो आणि तिकडे ऑफिशियली नाव नोंदणी होतो. सो नाव नोंदणी करताना काही खर्च होत नाही.
1: अच्छा.
0: हे कम्प्लिटली फ्री ऑफ चार्ज आहे. नाव नोंदणी करायच्या आधी तुमची कंडिशन आहे की नाही ट्रान्सप्लांट साठी त्याची अमुक टेस्टिंग होतात.
1: अच्छा.
0: ते टेस्ट झाल्यानंतर ते तुम्हाला फिटनेस मिळतो आणि ते फिटनेस नंतर हे सगळं नाव नोंदणी
1: नोंदलं जात.
0: सो एकदा नाव नोंदलं झालं मग त्याच्यानंतर ते लिस्ट प्रमाणे जेव्हा आपला नंबर लागेल आणि अवयव अवेलेबल झालं तर तुम्हाला फोन येईल, तुम्हाला हॉस्पिटलला जायचं, तिकडे अमुक टेस्ट होणार की त्या दिवशी तुमची फिटनेस आहे की नाही ट्रान्सप्लांटची आणि मग ट्रान्सप्लांट होतो. सो प्रत्येक ऑर्गन्समध्ये
1: तसं फॉलो
0: केला जातो. जे ज्यांना डोनेट करायची इच्छा आहे, सो दोन प्रकारची मृत्यू असते. एक ज्याला आपण सांगतो मेंदू मृत्यू म्हणजे काय?
1: ब्रेन स्टेम डेथ
0: म्हणजे पूर्ण ब्रेन कम्प्लीट परमनंटली डेथ झालंय आणि पण बाकीचं शरीर चांगलं आहे, बाकीचे ऑर्गन्स अजून काम करतोय. कोणाच्या ब्रेनमध्ये हेमरेज झालं म्हणजे रक्तस्राव झाला मेंदूमध्ये,

0: कोणाला मोठा ऍक्सिडेंट झाला, ब्रेन इंजुरी मेजर झाली आहे, कोणाला स्ट्रोक झालाय, ब्रेनमध्ये मेजर क्लॉट आलाय, त्याच्यामुळे मेंदू मृत्यू झाली आहे, सो असे लोक ते अवयवदान करू शकतो. सो अशी कंडिशन मध्ये डॉक्टर्सची टीम फॅमिलीला येऊन सांगणार, परिवारजनांना सांगणार की आम्हाला असं वाटतोय की हा मेंदू मृत्यू असू शकते. जर तसं झालं तर डॉक्टर्स त्याची टेस्टिंग करणार.
1: अच्छा.
0: की खरोखर मेंदू मृत्यू झाली आहे की नाही. ते टेस्टिंग कशी होतो? चार डॉक्टर्सची कमिटी असते
1: एखाद्या हॉस्पिटलमध्ये.
0: हे पण जे पद्धत आहे, जे ब्रेनस्टेम डेथ डिक्लेअर करायची पद्धत जी आहे, ते त्याच्यासाठी पण हॉस्पिटलला पहिलेपासून गव्हर्नमेंटची परवानगी लागते. आणि ते जे कमिटी ऑफ डॉक्टर्स जे आहे त्याची पण नोंदणी गव्हर्नमेंटकडे असते. तेच करू शकतात, सगळे डॉक्टर करू शकत नाही. सो ते चार डॉक्टरची कमिटी असते, ते येऊन दोनदा 7 तासाच्या गॅप मध्ये टेस्टिंग करते आणि बघते की खरोखर ब्रेनस्टेम डेथ झाली आहे की नाही. तर 7 तासाच्या गॅप मध्ये दोनदा झाल्यानंतर त्याच्यानंतर आपण मेंदू मृत घोषित करतो. एकदा मेंदू मृत घोषित झाले मग त्याच्यानंतर जे तिकडे समन्वयक असतात, कोऑर्डिनेटर्स जे आपण सांगतो हॉस्पिटलचे, ते जाऊन फॅमिलीला विचारणार की हा मेंदू मृत्यू आता झालेली आहे, तुमची अवयवदान करायची इच्छा आहे की नाही. जर त्यांची फॅमिलीला मग त्यावेळी भरपूर माहितीची गरज पडते, ते सगळं त्याला दिले जाते,
1: समुपदेशन केलं जातं.
0: करेक्ट. आणि त्याच्यानंतर मग जर फॅमिलीची परवानगी असेल तर अवयवदानचं प्रोसेस असतो, त्यांची सही झाल्यानंतर फॉर्म वगैरे भरून मग ते ऑपरेशन करून ते सगळं अवयवदान घेऊन मग जे ज्यांना गरज आहे
1: घेतलं जातं. आणि त्यांना मात्र संपूर्ण बॉडी मिळते, म्हणजे त्यांना जर काही धार्मिक विधी करायचे असतील.
0: बिलकुल. ते इनफॅक्ट जसं सर्जरी नंतर एकदम सुंदर प्लास्टिक सर्जरीमध्ये कसे टाके घेतात, त्या प्रकारने एकदम क्लीन छान पैकी, म्हणजे कुठल्याही प्रकारची
1: डिस्फिगरमेंट
0: विद्रूप होत नाही, ते इम्पॉर्टंट असतो. सो ते आपण त्याच्यामध्ये मेन करतो की जे रिस्पेक्ट जे आपल्याला द्यायला पाहिजे अशा लोकांना ते आपण देतो.
1: बरोबर आहे.
2: तर मंडळी, आताच आपण राज्य अवयवदान समितीचे संचालक डॉक्टर आकाश शुक्ला यांच्याकडून अवयवदानाचं महत्व जाणून घेतलं. परंतु या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे, ती पाहता आपण हाच संवाद पुढे असाच पुढच्या भागातही सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी शिबानी जोशी आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मा पण घडत गेलं.

0: मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.
1: आकाशवाणी FM सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे 102.7 MHz तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर.
2: श्रोते हो, 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा नेत्रदान पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शिवाजी अजेटराव यांनी सांगितलेली माहिती आता ऐकूया.
3: त्यांना लोकांना वाटते की बाबा डोळे काढले

0: नंतर मृतदेह विद्रूप दिसेल. तसं काही नाही, आजकाल चांगलं टेक्नॉलॉजी आलेली आहे. फक्त बाह्य पटल घेतलं जातं आणि त्याच्यावरती कॉन्टॅक्ट लेन्स सुद्धा ठेवल्या जातात. म्हणजे जसं नॅचरल पूर्वी होतं तसं वाटायला लागतं आणि डोळे पूर्ण बंद केले जातात. त्यामुळे ते काही विद्रूपता येत नाही. काय ह्या जन्मी नेत्रदान केलं तर पुढच्या जन्मी अंधापण निर्माण हो असंही असतं लोकांच्या मध्ये. किंवा काही लोकांना असं वाटतं की फारच वय झालेलं आहे, आपण निदर्शन करू शकत नाही. ह्या सगळ्या चुकीच्या कल्पना आहेत.
1: श्रोते हो, आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमाविषयीचं निवेदन. श्रद्धा, संस्कृती आणि आनंदाची सांगड घालत असताना जबाबदारीचं भान राखून हा गणेशोत्सव कसा साजरा करावा याविषयी आमच्याशी बोला आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमामध्ये येत्या शनिवारी म्हणजेच 12 सप्टेंबरला सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 02132566224. फोन नंबर पुन्हा एकदा 02132266224. तेव्हा जरूर फोन करा, आपलं मत मांडा आणि आपल्या आवडीचं गाणंही आम्हाला सांगा. ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. 7:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम श्वास हेल्थ केअर.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
4: श्रोताओ नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ञ डॉक्टर अनिल मडके सर आहेत आपल्यासोबत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. डॉक्टर अनिल मडके सर नमस्कार.
5: नमस्कार.
4: सर, आजचा पहिलाच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे तो म्हणजे आता सध्या आपण बघतोय वातावरण किती बिघडलंय. कधी एकदम ऊन, कधी एकदम पाऊस, असं सगळं चालू असताना ताप किंवा सर्दी, खोकला असा सगळ्यांनाच जाणवत राहतो. तर हे श्वसन विकार आणि याचा काही संबंध किंवा या सगळ्याबद्दल सांगा.
5: अगदी आता या वातावरणात आपण विचार केला तर पावसाचे दिवस आहेत, सुट्टीचे दिवस आहेत, लोक पावसात जात आहेत, धबधब्यात भिजत आहेत, गर्दी आहे, गर्दीत जात आहेत. खरं तर मला इथे सांगायचं आहे निमोनियाचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे साधी ज्याला आपण फ्ल्यू म्हणत होतो म्हणजे इन्फ्लुएन्झा म्हणत होतो, त्या इन्फ्लुएन्झा पैकी अनेक प्रकार हे धोकादायक असतात. त्यापैकी तुम्हाला मनात जरा धाकधूक निर्माण होईल पण H1N1 जो आहे ज्याला आपण स्वाईन फ्लू म्हणतो त्याचे सुद्धा रुग्ण आढळत आहेत. स्वाईन फ्लू हा थोडासा तीव्र असा निमोनियाचा प्रकार आहे. साधा फ्ल्यू असतो त्यामुळं सर्दी येते, नाक गळतं, नाक चोंतं, शिंका येतात, डोकं दुखतं, अशक्तपणा येतो, स्नायू दुखी होते, अंग दुखी होते, डोके दुखी होते, कणकण येते. खरं तर माइल्ड जे फ्ल्यू असतात त्यासाठी काही करायची गरज नाही. विश्रांती घ्या, भरपूर पाणी प्या, भरपूर ज्यूस वगैरे घ्या, तापाचे औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या. तुम्ही स्वतःहून सेल्फ मेडिकेशन करू नका किंवा गुगल करून काहीतरी गोळ्या घेऊ नका. मला तुम्हाला सांगायचं आहे की जेव्हा हा निमोनिया तीव्र असतो किंवा ही सर्दी, हा फ्ल्यू फुफ्फुसामध्ये जातो, श्वसन मार्गात जातो, तेव्हा निमोनिया होतो. निमोनिया म्हणजे आपली जी फुफ्फुस हवेनी भरलेली असतात, वायुकोश हवेनी भरलेले असतात, त्यांचं कन्सॉलिडेशन म्हणजे सॉलिडिफिकेशन होतं, ते घट्ट होतात, त्यामध्ये द्रवच असतो आणि याला निमोनिया म्हणतात. आणि हा H1N1 निमोनिया असेल, स्वाईन फ्ल्यू निमोनिया असेल तर तो धोकादायक ठरू शकतो. छातीत दुखायला लागतं, खोकला येतो, दम लागायला लागतो, धाप भरायला लागते आणि मग अशा रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायला लागतं.
4: श्रोतः, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934 73-850-63-934 7385-06-3934. डॉक्टर, तुम्ही सांगत होतात किंवा अशा पेशंट्सना हॉस्पिटलला ऍडमिट करावं लागतं, मग काय ट्रीटमेंट केली जाते?
5: मला एवढंच सांगायचं आहे की साधी सर्दी असेल तर ती आठवड्याभरात आटोक्यात येते, पहिल्या 2-3 दिवसात त्याच्यावर नियंत्रण राहायला लागतं. पण समजा तुम्हाला खोकला येत असेल कोरडा, किंवा त्याच्यावर कफ येत असेल, बेडका येत असेल, दम लागत असेल, अस्वस्थ वाटत असेल, छाती दुखत असेल, तर दुर्लक्ष करू नका. कारण हा निमोनिया जो आहे तो स्वाईन फ्लू सदृश असेल किंवा स्वाईन फ्लूचा असेल तर रुग्ण गंभीर

0: गंभीर होऊ शकतो.
1: अच्छा.
0: विशेष करून जे मधुमेह आहे, ज्यांना हृदयविकार आहे, ज्यांना आधीपासून दमा सीओपीडी सारखा आजार आहे, ज्यांना कॅन्सर आहे, ज्यांना काही इम्युनोसप्रेसंट औषध स्टिरॉइड सारखी औषधं सुरू आहेत, त्यांना हा आजार गंभीररित्या पकडू शकतो आणि फुफ्फुसामध्ये ARDS नावाचा प्रकार होऊ शकतो. फुफ्फुसामध्ये पाणी होऊ शकतं, श्वसन क्रियेवर घाला येऊ शकतो. कारण फुफ्फुसामध्ये जे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडची घेवाणदेवाण होत असते तीच थांबते, कमी होते.
1: okay.
0: आणि मग यांना व्हेंटिलेटर लावावा लागतो.
1: अच्छा.
0: तर लोक तुम्ही सावध व्हा, निमोनिया बळावण्याच्या आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या, काही चाचण्या करून तो निमोनिया व्हायरल आहे की बॅक्टेरियल आहे की काही कॉम्प्लिकेटेड आहे हे सगळं आम्ही डॉक्टर लोक चेक करत असतो आणि याला अँटीव्हायरल आणि इतर मेडिसिन्स देऊन रुग्णाला बरं होता येतं. काळजी घ्या आणि लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
2: श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73850-63934, 73850-63934, 7385006393. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपाय या कार्यक्रमात पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
4: हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं. श्रोतेहो, आमच्या वैविध्यपूर्ण प्रसारणाचा आनंद आपण घेत आहात 102.7 MHz तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून. 7:46 झाली आहेत. आता आनंद घेऊया काही भावगीतांचा. आज मराठीतील ज्येष्ठ आणि लोकप्रिय संगीतकार गायक श्रीधर फडके यांचा वाढदिवस, तेव्हा या निमित्तानं ऐकूया त्यांची निवडक सुगम गीतं. सुरुवातीला बा.भ. बोरकर यांची रचना, संगीत आणि आवाज अर्थातच श्रीधर फडके यांचा.

0: श्रोते हो, हजारो अवीट गोडीच्या गाण्यांपैकी तुमच्या मनात कोणतं गाणं घर करून आहे त्या गाण्याच्या आठवणी आम्हाला सांगा आमच्या गाणं मनातलं या कार्यक्रमात रविवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेमध्ये. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचा फोन नंबर आहे 0231-2-65-26-24. फोन नंबर पुन्हा एकदा 0231-2-65-26-24. तेव्हा जरूर फोन करा आणि आपलं आवडतं आपल्या मनातलं गाणं आम्हाला सांगा.
1: श्रोते हो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आपल्या रसिक श्रोत्यांसाठी आकाशवाणीचा अनमोल ठेवा खुला करत आहे. तेव्हा जरूर ऐका सर्वच क्षेत्रातल्या आमच्या संग्रही असलेल्या दिग्गजांच्या दुर्मिळ मुलाखती दर बुधवारी सकाळी 10:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM band 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
0: श्रोते हो, आमच्या संग्रहातून या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत 10 सप्टेंबर या जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाच्या अनुषंगानं मानसोपचार तज्ज्ञ आम्रपाली रोहिदास यांची मुलाखत. तत्पूर्वी 8:40 माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीचा आकाशवाणी वृत्तांत आम्ही सहक्षेपित करू. 9:00 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी आणि 9:15 आपण आनंद घेणार आहोत हिंदी चित्रपट संगीताचा गीत बहार या कार्यक्रमात. ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण 102.7 MHz तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर.
2: श्रोते हो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया.
3: दैनंदिन कार्य सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक सर्व पोषक घटक योग्य प्रमाणात मिळणारा आहार म्हणजे संतुलित आहार, ज्यामध्ये प्रथिनं, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, फायबर्स आणि व्हिटॅमिन मिनरल्स यांचा समावेश असला पाहिजे. हे प्रमाण सर्वांसाठी समान नसतं. वय, लिंग, वजन, शारीरिक हालचाल किंवा आजार यानुसार ते बदलत राहतं.

लोकप्रिय संगीतकार गायक श्रीधर फडके यांचा वाढदिवस आहे. त्यांना निरामय दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा आपण देऊयात आणि भावगीतांचा कार्यक्रम इथेच समाप्त करूयात. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र यानंतर लगेचच समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

कोल्हापूर दर्पण ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना नमस्कार आणि कार्यक्रमात आपलं स्वागत. जाणून घेऊया काही ठळक घडामोडी. श्रोतेहो, महसूल प्रशासनातील अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये जमिनीशी संबंधित मोठ्या प्रमाणात महसुली दावे प्रलंबित असतात. या प्रकरणांचा जलद गतीनं आणि दोन्ही पक्षकारांच्या सहमतीनं तडजोडीच्या माध्यमातून निपटारा करण्यासाठी राज्य शासनानं महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान राबवण्यास मान्यता दिलेली आहे. हे अभियान 1 सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीमध्ये राज्यभर राबवण्यात येणार आहे. पक्षकारांचा वेळ आणि पैसा वाचावा, तसंच अर्धन्यायिक यंत्रणेवरील ताण कमी व्हावा या उद्देशानं राबवण्यात येत असलेल्या या अभियानाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांनी केलेलं आहे. या अभियानाच्या प्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1 सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2027 या महिन्यांच्या कालावधीसाठी 3 टप्प्यात अंदाजित वेळापत्रक निश्चित करण्यात आलेलं आहे. पहिला टप्पा 1 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर, तसंच 7 ते 16 सप्टेंबर या कालावधीमध्ये महसूल लोक अदालतीमध्ये अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. 17 ते 23 सप्टेंबर मध्ये प्राप्त अर्जांची छाननी करणं आणि 24 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या कालावधीमध्ये कायदेशीर तडजोडनामा तयार करणं. दुसरा टप्पा आहे 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2026, दुसरी त्रैमासिक अदालत या काळामध्ये असेल. तर तिसरा टप्पा 1 फेब्रुवारी ते 15 मार्च 2027 असा असेल. अभियानाची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, तसंच मंडळ आणि ग्राम महसूल अधिकारी कार्यालयातील फलकांवर आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती महसूल उपजिल्हाधिकारी डॉ संपत खिलारी यांनी दिली आहे.

श्रोते हो, महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण, सुलभ आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी राज्य सरकारनं महत्वाचं पाऊल उचललं आहे. प्रगती म्हणजेच प्रायमरी हेल्थ केअर रिमॅजिन्ड विथ ॲडव्हान्स्ड गव्हर्नन्स अँड ॲक्सेसिबल टेक्नॉलॉजी इंटिग्रेशन या राज्यस्तरीय सार्वजनिक आरोग्य सुधारणा प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. याअंतर्गत कोल्हापूर आणि नांदेड इथं प्रत्येकी 500 खाटांची नवीन जिल्हा रुग्णालयं, पुणे इथं 200 खाटांचं संदर्भ सेवा रुग्णालय म्हणजे RRH, तर लातूर आणि नागपूर येथील प्रत्येकी 200 खाटांच्या जिल्हा रुग्णालयांचं श्रेणीवर्धन करण्यात येणार आहे. या माध्यमातून एकूण 1600 खाटांची क्षमता वाढणार असून त्यासाठी अंदाजे 1500 कोटींचा भांडवली खर्च अपेक्षित आहे. जिल्हास्तरावरच निदान, उपचार आणि संदर्भ सेवा उपलब्ध झाल्यानं तृतीय स्तरावरील रुग्णालयांवरील अनावश्यक भार कमी होण्यास मदत होणार आहे, असं प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी 4250 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून 70% म्हणजे सुमारे 2975 कोटी रुपये कर्ज, तर 30% म्हणजे 1250

श्रोतेहो, येत्या 29 सप्टेंबर रोजी संपूर्ण राज्यात रोजगार महाकुंभ मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात विविध तालुक्यांमध्ये सुमारे 18 ठिकाणी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पात्रताधारक युवकांनी मोठ्या संख्येनं या रोजगार मेळाव्यासाठी आपला सहभाग नोंदवावा असं आवाहन यावेळी प्रशासनातर्फे करण्यात आलं.

श्रोतेहो, अग्निपथ योजनेअंतर्गत भारतीय लष्कराच्या कोल्हापूर सैन्य भरती कार्यालयामार्फत छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल इथं 17 ते 29 सप्टेंबर 2026 या कालावधीमध्ये लष्कर भरती मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देतानाच देशसेवेची संधी मिळावी हा या भरती मेळाव्याचा उद्देश आहे. या भरती प्रक्रियेमध्ये अग्निवीर जनरल ड्युटी ऑल आर्म्स, अग्निवीर टेक्निकल ऑल आर्म्स तसंच अग्निवीर ट्रेड्समन ऑल आर्म्स 10वी आणि 8वी उत्तीर्ण पदांसाठी भरती केली जाणार आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी तसंच गोवा राज्यातील उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्ह्यातील आदिवासी उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत. उमेदवारांनी

तिच्या ठिकाणी मूळ शैक्षणिक प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, पोलीस पडताळणी प्रमाणपत्र, आवश्यक छायाचित्रांच्या प्रती आणि अधिसूचनेतील नमुन्यानुसार योग्यरित्या भरलेलं प्रतिज्ञापत्र सोबत आणावं. वैध प्रवेशपत्र, प्रतिज्ञापत्र आणि आवश्यक कागदपत्र असलेल्या उमेदवारांनाच भरतीस्थळी प्रवेश दिला जाणार आहे. भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असून उमेदवारांनी कोणत्याही दलाल अथवा मध्यस्थाच्या आमिषाला बळी पडू नये असं आवाहन लष्कर भरती कार्यालयानं केलेलं आहे. या संधीचा तरुणांनी जरूर उपयोग करून घ्यावा.

0: श्रोते हो, 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा नेत्रदान पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. या निमित्त ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शिवाजी अजेटराव यांनी सांगितलेली माहिती आता ऐकूया.
1: त्यांना लोकांना वाटते की बाबा डोळे काढल्यानंतर मृतदेह विद्रूप दिसेल, तसं काही नाही. आजकाल चांगलं टेक्नॉलॉजी आलेली आहे, फक्त बाह्य पटल घेतलं जातं आणि त्याच्यावरती कॉन्टॅक्ट लेन्स सुद्धा ठेवल्या जातात. म्हणजे जसं नॅचरल पूर्वी होतं तसं वाटायला लागतं आणि डोळे पूर्ण बंद केले जातात, त्यामुळे ते काही विद्रूपता येत नाही. काय ह्या जन्मी नेत्रदान केलं तर पुढच्या जन्मी अंधापण निर्माण होऊ असंही असतं लोकांच्या मध्ये. किंवा काही लोकांना असं वाटतं की फारच वय झालेलं आहे, आपण नेत्रदान करू शकत नाही. ह्या सगळ्या चुकीच्या कल्पना आहेत.
2: पत्रोत्तरांची खुमारी,
3: अनुभवांची शिदोरी,
2: हिंदी मराठी गाणी,
3: तुमची आणि आमची आकाशवाणी.

0: हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया.
1: तर सात्विक ताट जे आहे त्या ताटामध्ये जे बेसिक सगळे न्यूट्रियंट्स आहेत, कार्बोहायड्रेट, प्रथिनं म्हणजे प्रोटीन्स, फॅट्स, गुड फॅट्स असं आपण म्हणू शकतो, फायबर, कॅल्शियम, आयन, ह्या सगळ्याचा समावेश असावा. मग जर अगदी उदाहरण द्यायचं झालं तर एक पोळी, त्याच्याबरोबर एक पालेभाजी, एक डाळ, दही किंवा ताक आणि सॅलड हे जरी आपण घेतलं किंवा त्याच्या जोडीला अंडं आपण घेतलं तरीही चालेल. काही लोकांचा आहार हा मांसाहार असतो, त्याच्यामध्ये मटणपेक्षा तुम्ही चिकनवर जास्त फोकस केला तर चालेल, पण त्याचंही प्रमाण मर्यादितच पाहिजे.
2: श्रोतेहो, ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण 102.7 मेगाहर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर. याबरोबरच कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. नमस्कार.

आकाशवाणी एफ एम सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 102.7 मेगाहर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर. श्रोतेहो, यानंतर 8:40 माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीचा आकाशवाणी वृत्तांत आम्ही सहक्षेपित करू. तत्पूर्वी 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या प्रसारित होतील. आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 आणि 23 सेकंद झालेत.

0: करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतानं नवोन्मेष आणि समावेशनाच्या मदतीनं वित्त तंत्रज्ञान क्षेत्राला नवी उंची प्राप्त करून दिली, पंतप्रधानांचं प्रतिपादन. पश्चिम विभागातील समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं पंतप्रधानांच्या उपस्थितीत लोकार्पण. सागरी आणि संरक्षण भागीदारीसह परस्पर फायदेशीर क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशानं संरक्षण मंत्री श्रीलंकेच्या दौऱ्यावर. राष्ट्रीय पोषण माह अभियानाला आजपासून देशभरात सुरुवात. आणि नैऋत्य मोसमी पाऊस परतीला लागण्यापूर्वी देशात मान्सूनचा जोर पुन्हा एकदा वाढणार, हवामान विभागाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. भारतानं नवोन्मेष आणि समावेशनाच्या मदतीनं वित्त तंत्रज्ञान क्षेत्राला नवी उंची प्राप्त करून दिली आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते काल मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. नवनव्या तंत्रज्ञानामुळे आर्थिक क्षेत्रात नव्या संधी निर्माण होत असल्याचं सांगून ते म्हणाले,
2: 21वीं सदी का दूसरा क्वार्टर हमारे लिए और भी नई संभावनाओं लेकर आया है. एजेंटिक AI, टोकनाइजेशन, क्वांटम, ऐसी टेक्नोलॉजीज फाइनेंशियल सेक्टर में नई संभावनाओं के द्वार खोल रही है. अब हमारे सामने चुनौती है इन संभावनाओं को वास्तविक इम्पैक्ट में कैसे बदले.
1: भारताची UPI देयक प्रणाली वित्त तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांतिकारी ठरली असून सध्या 11 देशांमध्ये ही प्रणाली वापरली जात आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. त्यासोबतच वित्त तंत्रज्ञान हे आर्थिक समावेशनाचं साधन बनावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वित्त तंत्रज्ञान कंपन्यांनी सर्वोच्च सायबर सुरक्षा, नैतिक डेटा निर्मिती मानकं, वित्त तंत्रज्ञान आधारित मजबूत औद्योगिक नवोन्मेष परिसंस्था आणि वित्त तंत्रज्ञान ग्राहक संरक्षण निर्देशांक यांची निर्मिती करावी, असं आवाहन मोदी यांनी केलं. पश्चिम आणि पूर्व समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिका देशाच्या मालवाहतूक साठवण व्यवस्थेला एक नवी गती आणि दिशा देणारी ठरेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. पश्चिम समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं लोकार्पण काल मोदी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. प्रवासी आणि मालवाहतूक रेल्वे स्वतंत्र झाल्यामुळे दररोज 430 पेक्षा अधिक मालगाड्या धावू शकतात, त्यामुळे इंधनाची बचत, मालवाहतुकीच्या खर्चात घट आणि पर्यावरणाचं संरक्षण यासारखे अनेक फायदे होत आहेत. रेल्वेच्या आधुनिकीकरणावर होणारा खर्च मोठ्या प्रमाणात नवीन रोजगार निर्माण करत असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. JNPT इथं झालेल्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसहित अन्य मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल गुजरातमधील वडोदरा इथं 35,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास उपक्रमांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. मोदी यांनी अलिराजपूरच्या दुर्गम आदिवासी प्रदेशांना राष्ट्रीय रेल्वे ग्रीडशी जोडणाऱ्या टांडा रोड आणि वडोदरा दरम्यान नवीन प्रवासी रेल्वे सेवेसह न्यू सानंद, न्यू मकरपुरा, न्यू उंबरगाव आणि न्यू JNPT या मालवाहू रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवला. त्यांनी 9,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 3 रेल्वे विस्तार प्रकल्पांचीही पायाभरणी केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 3 दिवसांच्या श्रीलंका दौऱ्यासाठी काल कोलंबोत दाखल झाले. श्रीलंकेतील सर्वोच्च नेतृत्वाशी मजबूत सागरी आणि संरक्षण भागीदारीसह परस्पर फायदेशीर क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करणं हा त्यांच्या दौऱ्याचा उद्देश आहे. काल त्यांनी श्रीलंकेतील भारतीय समुदायाशी संवाद साधला. दोन्ही देशांमधील संबंध इतिहास, संस्कृती आणि विश्वासावर आधारित असून संकटाच्या वेळी भारत नेहमीच श्रीलंकेसोबत खंबीरपणे उभा राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली. आपल्या भाषणात राजनाथ सिंह यांनी भारताच्या वेगानं वाढत असलेल्या आर्थिक वृद्धीचा आढावा घेतला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते येत्या 22 सप्टेंबरला गुजरातमधील एकता नगरमध्ये 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण होणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या निर्णयानुसार देशाच्या विविध भागांमध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आयोजित करण्यात येणार आहेत. एकता नगर इथं होणाऱ्या या सोहळ्याच्या माध्यमातून

0: एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेला मूर्त रूप मिळेल. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयातर्फे आजपासून देशभरात राष्ट्रीय पोषण माह अभियान राबवण्यात येणार आहे. आपल्या अंगणवाड्या आपली जबाबदारी ही राष्ट्रीय पोषण महिन्याची यावर्षीची मध्यवर्ती संकल्पना आहे. आहारातील विविधता, पुरेशी प्रथिनं, अंगणवाडी केंद्रांमधील ताजं आणि गरम शिजवलेलं अन्न, सामुदायिक मालकी आणि उत्तरदायित्व, पोषण आणि बालवयातील विकासासाठी शिक्षण, तसंच प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची 10 वर्ष या बाबींवर या उपक्रमात विशेष भर देण्यात येणार आहे. याच अनुषंगानं वाराणसीत तसंच महाराष्ट्रातील पालघरमध्ये विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा परस्पर हल्ले सुरू झाल्यानं पश्चिम आशियातील तणाव वाढला आहे. त्यामुळे या प्रदेशात संघर्ष पुन्हा तीव्र होण्याची भीती वाढली आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स अर्थात IRGC नं गेल्या 2 दिवसात अमेरिकेच्या युद्धनौकेवर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकी सैन्यानं इराणचे कच्चे तेल घेऊन जाणारे 5 टँकर्स नष्ट केल्याचा दावा अमेरिकेनं केला आहे. प्रत्युत्तरादाखल इराणनं जॉर्डनमधील अमेरिकेच्या ठिकाणांवर क्षेपणास्त्रांचा मारा केला. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं निर्माण झालेल्या विविध बाबींचा आढावा घेऊन प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीतील त्रुटी आणि अडचणींचं निराकरण, प्रलंबित प्रश्नांचा निपटारा तसंच आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी आज सकाळी छत्रपती संभाजीनगर इथं उच्चस्तरीय समितीची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल ही माहिती दिली. दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपस्थित झालेल्या सर्व मुद्द्यांचं सरकारनं निराकरण केलं आहे. तरीही त्यात काही अडचणी वाटत असतील तर मनोज जरांगे यांनी त्यांचं निरसन करून घ्यावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. आगामी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांच्या वाहनांना पथकर अर्थात टोल भरण्यातून सूट देण्यात येणार असल्याची घोषणा काल महाराष्ट्र सरकारनं केली. मुंबई बंगळुरू महामार्ग, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग तसंच कोकणाकडे जाणाऱ्या इतर रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर 11 ते 27 सप्टेंबर या कालावधीत ही सूट लागू राहील. यासाठीचे प्रवाशांनी जवळची पोलीस स्थानकं, वाहतूक पोलीस चौक्या आणि RTO कार्यालयांमध्ये गणेशोत्सव 2026 कोकण दर्शन असे लिहिलेले विशेष स्टिकररूपी पास मिळवून ते वाहनावर लावावेत असे निर्देश देण्यात आले आहेत. परतीच्या प्रवासासाठीही हा पास वैध राहणार आहे. 2026 आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होत असलेल्या भारतीय पथकाला काल नवी दिल्लीत केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला. यावेळी भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा डॉ PT उषा, क्रीडा सचिव हरिरंजन राव आणि संघनायक सहदेव यादव उपस्थित होते. याप्रसंगी भारतीय पथकाच्या अधिकृत जर्सीचं अनावरण करण्यात आलं. खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्याचा दबाव न घेता त्याकडे संधी म्हणून पाहावं आणि त्या संधीचं रुपांतर यशात करावं असं आवाहन मांडवीय यांनी यावेळी बोलताना केलं. अहमदाबाद इथं सुरू असलेल्या जागतिक पॅरा तिरंदाजी स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी काल 2 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य अशा 5 पदकांची कमाई केली आहे. हवामान. नैऋत्य मोसमी पावसाच्या परतीपूर्वीच्या टप्प्यात देशात मॉन्सूनचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. 12 ते 21 सप्टेंबर दरम्यान मध्य, दक्षिण पूर्व आणि पश्चिम भारताच्या बहुतांश भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हवामान विभागानं आज ईशान्येकडील राज्य तसंच बिहार, पश्चिम बंगालचा काही भाग, झारखंड, नागालँड आणि ओडिशामध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हिमाचल प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातही पुढील 3-4 दिवसात विजा आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतानं नवोन्मेष आणि समावेशनाच्या मदतीनं वित्त तंत्रज्ञान क्षेत्राला नवी उंची प्राप्त करून दिली, पंतप्रधानांचं प्रतिपादन. पश्चिम विभागातील समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं पंतप्रधानांच्या उपस्थितीत लोकार्पण. सागरी आणि संरक्षण भागीदारीसह परस्पर फायदेशीर क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशानं संरक्षण मंत्री श्रीलंकेच्या दौऱ्यावर. राष्ट्रीय पोषण माह अभियानाला आजपासून देशभरात सुरुवात. आणि नैऋत्य मोसमी पाऊस परतीला लागण्यापूर्वी देशात मान्सूनचा जोर पुन्हा एकदा वाढणार, हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप्स

0: सह आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. 8:40 झालेली आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीवर आधारित आकाशवाणी वृत्तांत प्रसारित करत आहोत. श्रोतेहो, ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 या सोहळ्यासाठी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचं काल मुंबईत आगमन झालं. वांद्रे कुर्ला संकुलातील जिओ सेंटर इथं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. डिजिटल पेमेंट आणि वित्तीय समावेशन या क्षेत्रातील भारताचं नेतृत्व अधिक मजबूत करण्याच्या उद्देशानं तसंच विकसित भारत 2047 दृष्टिकोनाला गती देण्याच्या मुख्य उद्दिष्टानं आंतरराष्ट्रीय स्तरावरील ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. माननीय पंतप्रधानांनी या परिषदेच्या आयोजनस्थळी भरवण्यात आलेल्या फिनटेक प्रदर्शनाला भेट दिली आणि मार्गदर्शनही केलं. सुरुवातीला ग्लोबल फिनटेक फेस्टिवलचे अध्यक्ष श्री क्रिस गोपाल कृष्णन यांनी प्रास्ताविक केलं.
1: सर, दिस इयर्स थीम इज पोटेन्शियल टू इम्पॅक्ट एजेंटिक एआय टोकनायझेशन अँड क्वांटम ट्रस्टेड कनेक्टेड ग्लोबल सिस्टम फॉर इन्क्लुसिव्ह फायनान्स. द युनिकनेस ऑफ द इंडियन मॉडेल हॅज ऑलवेज बीन इन्क्लुशन, विच इज युअर मंत्रा टू. सर, दिस इयर वी एक्सपेक्ट 100,000 plus delegates, 8,000 plus participating institutions, 1,200 plus speakers, 500 plus investors, 5,000 plus startups, 450 plus sessions, 350 plus exhibitors, 200 plus product launches, making this one of the largest such gatherings in the world. GF platform stands to make finance more inclusive, technology more responsible, and collaboration more meaningful. On behalf of the entire financial and fintech community, we extend our sincere gratitude to the Honorable Prime Minister for his visionary leadership and guidance to our industry and to the entire business fraternity and our nation through one of the most turbulent times of our lifetime.
0: यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर श्री संजय मल्होत्रा यांचं भाषण झालं.
2: We are immensely honored and encouraged by the presence of our honorable prime minister at this festival. Sir, your leadership has shaped initiatives that has placed India at the forefront of many things, including digital innovation. On behalf of the Reserve Bank of India and the entire fintech fraternity, I extend a warm welcome to you. Your presence here for the third year in succession reflects your deep commitment to the use of technology and innovation in general and in particular in finance. Over the past decade, fintech has fundamentally reshaped the architecture of Indian finance. It has taken banking from the branch to the hand of every citizen. Today, a shopkeeper in a small town, a farmer in a remote village, a young professional in a metro city, all of them transact, save and borrow through the same seamless digital rails. UPI, Aadhaar enabled payment systems, and the Jan Dhan ecosystem. This is financial inclusion not only as a policy aspiration but as lived everyday reality for hundreds of millions of Indians. This has been made possible by fintech, which bridges

0: माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीवर आधारित आकाशवाणी वृत्तांत आताच आपण ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: आठ वाजून 56 मिनिटे आणि 40 सेकंद होत आहेत. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. ऐकूया देशभक्तीपर समूह गीत.

0: 102.7 मेगाहर्ट्ज तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र.
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, दशी

0: तुमच्या समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
1: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
2: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
3: तुमच्या पैशांना सुरक्षितता, तुमच्या स्वप्नांना कर्जाची साथ आणि व्यवहारांना आधुनिक डिजिटल सुविधा,
4: हे सगळं एका विश्वासाच्या नावात. द कोल्हापूर अर्बन बँक, 114 वर्षांची परंपरा आजही तुमच्या सेवेत.
3: द कोल्हापूर अर्बन बँक.

0: भक्ती मांगल्याचे क्षण आनंदाने द्विगुणित करण्यासाठी असल केशर बदाम पिस्ता युक्त रुचिरा केशरी दूध मसाला।
1: नोकरी करता करता नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा सहकार व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम पूर्ण करण्याची सुवर्ण संधी। ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 15 सप्टेंबर पर्यंत, त्वरा करा। संपर्क प्राध्यापिका डॉक्टर रूपा शहा, दिलासा सामाजिक संस्था, शास्त्री नगर मैदानासमोर, कोल्हापूर। फोन नंबर 94 220 43 399।
2: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, 9:01 झालेला आहे। आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी।
3: चिंतन हाच चिंतामणी।

0: खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा। ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: काही माणसं बघा की ती माणसं सज्जन असूनही त्यांना दुःख, अडचणी, मनस्ताप, अधिव्याधी वगैरे अनिष्ट गोष्टींना सामोरं जावं लागतं। याचं कारण काय असा प्रश्न आपल्यापैकी काही लोकांच्या मनात निर्माण झाल्याशिवाय राहत नाही। वास्तविक याचं कारण अगदी सरळ आहे। या संदर्भात जीवनविद्या काय सांगते पहा। जीवनविद्या सांगते की निसर्गाच्या साम्राज्यात महत्व असतं ते निसर्ग नियमांना, आणि हे निसर्ग नियम सज्जन आणि दुर्जन असा भेद करत नाहीत। निखाऱ्यावर पाय पडला तर तो भाजणारच, मग तो पाय सज्जन माणसाचा असो की दुर्जन माणसाचा असो। त्याचप्रमाणे जी माणसं निसर्ग नियमांशी सुसंगत जीवन जगतात त्यांना निसर्गाकडून अनुकूल प्रतिसाद मिळतो। याच्या उलट जी माणसं निसर्ग नियमांना कळत किंवा नकळत लाथाडतात त्यांना निसर्गाकडून प्रतिकूल प्रतिसाद मिळत असतो।

अनेक माणसं सज्जन दिसतात, परंतु ही सज्जन माणसं दुःख, चिंता, काळजी करतात किंवा इतरांचा द्वेष मत्सर करतात किंवा इतरांची निंदा नालस्ती करतात किंवा इतरांच्या दुःखात सुख मानतात किंवा दुसऱ्यांचं अनिष्ट व्हावं अशी इच्छा करतात। अशा अनिष्ट गोष्टी करण्यानं आणि अनिष्ट गोष्टींचं चिंतन केल्यामुळं अनिष्ट चिंतन बहिर्मनातून अंतर्मनात जाऊन यथावकाश त्याच प्रकारचं अनिष्ट जीवन अंतर्मनाच्या प्रभावामुळं अशा सज्जन दिसणाऱ्या माणसांना प्राप्त होतं। दुसरा मुद्दा असा की कर्म करताना माणसानं अतिशय सावध असलं पाहिजे। आपल्या हातून चांगलंच कर्म घडेल, वाईट कर्म घडणार नाही याची दक्षता माणसानं दक्ष राहून घेणं फारच आवश्यक आहे। चोरी, दरोडखोरी, खून, मारामारी करणारे, शेजाऱ्यांना विनाकारण त्रास देणारे, स्त्रियांचा छळ करणारे, काळाबाजार करणारे, हाताखालील कर्मचाऱ्यांना त्रास देणारे, सुनांना छळणाऱ्या सासवा, सासवांना छळणाऱ्या सुना, भोळ्या भाबड्या भाविकांना फसवणारे बुवा, बाबा, भगत, देवऋषी वगैरे दुष्ट प्रवृत्तींची माणसं सामान्यपणे याची देही याची डोळा निसर्गाच्या नियमानुसार या जन्मीच जबरदस्त शिक्षा भोगतात। परंतु जी माणसं वकिलाच्या हुशारीनं किंवा पैसे चारून शासनाच्या कायद्याच्या शिक्षेतून स्वतःला वाचवतात त्यांच्यावर निसर्गाच्या कायद्याप्रमाणे शिक्षा भोगण्याचे भयंकर प्रसंग उद्भवतात। अशा लोकांना अपंग मुलं, महाभयंकर शारीरिक व्याधी, बिघडलेली मुलं आणि मुली, मनशांतीचा अभाव, आत्महत्या वगैरे सारख्या आपत्तींना तोंड द्यावं लागतं। या विवेचनावरून एक महत्वाचा सिद्धांत लक्षात येईल, तो हा की माणसाला त्याच्या शुभ अशुभ कर्माची प्रतिक्रिया सुखदुःखाचे भोग या स्वरूपात निसर्ग नियमानुसार भोगावेच लागतात। हे जर विस्मरण झालं तर त्याला असं वाटतं की माझं नशीबच फुटकं, माझं दैवच खोटं, म्हणूनच माझ्यावर हे बिकट प्रसंग येतात। वास्तविक हा फोल दैववाद आहे। दुष्कर्माची फळं म्हणून आपल्यावर बिकट प्रसंग येतात याची लोकांना जाणीव नसते। नशीब आधीच ठरलेलं आहे, माणसाच्या हातात काहीच नाही। कपाळावर सटवीनं जन्मानंतर पाचव्या दिवशी जे काही लिहून ठेवलेलं आहे त्याप्रमाणे सर्व काही घडणार अशा आचरट समजुतीच्या आहारी जाऊन बहुसंख्य लोक स्वतःचा सर्वनाश ओढवून घ्यायला स्वतःच कारणीभूत ठरतात। वास्तविक वस्तुस्थिती याच्या नेमकी उलट आहे। जीवनविद्येचा हा सिद्धांत या संदर्भात मौल्यवान आहे। जीवनविद्या सांगते नशिबात असेल तसं घडेल हे खरं नसून माणूस जसं घडवेल तसं नशीब घडेल हेच खरं। पुढे काय घडणार हे सर्व जन्मल्यानंतर पाचव्या दिवशी सटवीनं आधीच आपल्या कपाळावर ठेवून ठेवलेलं आहे ही समजूत मुळातच पूर्णपणे चुकीची आहे। दुसऱ्या शब्दात माणूसच आपल्या कपाळावर लिहिण्याचं कार्य स्वतः आपल्या कर्मानेच करत असतो। खरं सांगायचं झालं तर पुढे काय घडणार हे 100% जरी नाही तरी 90% माणूसच ठरवतो, अन्य कोणी नाही। आज जे पुण्यकर्म किंवा पापकर्म माणूस करतो त्यानुसार त्याचं उद्याचं भवितव्य ठरणार असतं। कारण उद्याचं भवितव्य हे आजच्या कर्माचं फळ किंवा रिॲक्शन असते। म्हणून चुकून किंवा मोहाला बळी पडून किंवा अन्य काही कारणामुळं जर माणसाचं पाऊल वाकडं पडलंच तर निसर्गानं माणसाला जे कर्म स्वातंत्र्य बहाल केलेलं आहे आणि सारासार विचार करण्यासाठी जी बुद्धी दिलेली आहे त्यांचा उपयोग करून त्या वाकड्या मार्गानं पुढे फरफटत न जाता त्यापासून तत्काळ परावृत्त होऊन परत सरळ मार्गावर येणं आवश्यक असतं। या संदर्भात जीवनविद्येचा हा सिद्धांत लक्षात ठेवा। जीवनविद्या सांगते वस्तुस्थितीचा स्वीकार करून तिला सुरे

एक आकार देण्याच्या प्रयत्नात यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाप पुण्याचा आणि माणसाला मिळणाऱ्या चांगल्या वाईट संगतीचा परस्पर संबंध आहे का आणि असल्यास तो कसा, या संदर्भात जीवनविद्या काय सांगते पहा. जीवनविद्या सांगते की माणूस हा सद्गुणांचा किंवा दुर्गुणांचा पुतळा असा नसतो. वस्तुस्थिती अशी आहे की सद्गुण दुर्गुण भलं बुरं चांगलं वाईट यांचं मिश्रण प्रत्येक माणसाच्या ठिकाणी असतंच. माणसाचं मन हा एक महासागर असून हे मन इष्ट अनिष्ट अशा दोन्ही प्रकारच्या पुण्यात्मक आणि पापात्मक संस्कारांनी भरलेलं आणि भारलेलं असतं. माणसातील जे काही चांगलं ते सर्व पुण्य रूपानं त्याच्या मनाच्या पृष्ठभागावर येऊन त्याच्यातील जे वाईट आहे ते पाप रूपानं तळाला जाऊन राहायचं की माणसातील

0: वस्तुस्थिती अशी आहे की सद्गुण दुर्गुण भलं बुरं चांगलं वाईट यांचं मिश्रण प्रत्येक माणसाच्या ठिकाणी असतंच. माणसाचं मन हा एक महासागर असून हे मन इष्ट अनिष्ट अशा दोन्ही प्रकारच्या पुण्यात्मक आणि पापात्मक संस्कारांनी भरलेलं आणि भारलेलं असतं. माणसातील जे काही चांगलं ते सर्व पुण्य रूपानं त्याच्या मनाच्या पृष्ठभागावर येऊन त्याच्यातील जे वाईट आहे ते पाप रूपानं तळाला जाऊन राहायचं, की माणसातील जे वाईट आहे ते सर्व पाप रूपानं पृष्ठभागावर येऊन त्याच्यातील जे चांगलं आहे ते सर्व पुण्य रूपानं तळाला जाऊन राहायचं, हे सर्व त्याला मिळणाऱ्या संगतीच्या आणि संस्कारांच्या रसायनावर अवलंबून असतं. म्हणून संगती आणि संस्कार हे माणसाच्या जीवनामध्ये निर्णायक ठरतात. चांगल्या लोकांच्या संगतीत राहिल्यानं माणसाच्या ठिकाणी जे अनिष्ट असतं ते पापरूपानं तळाशी जातं आणि जे चांगलं असतं ते पुण्य रूपानं मनाच्या पृष्ठभागावर येतं. याच्या उलट व्यसनी आणि दुर्जन लोकांची संगत मिळाल्यानं घडतं. सज्जन लोकांच्या संगतीत आयुष्याचं सोनं होतं तर दुर्जन लोकांच्या संगतीत राहिल्यानं आयुष्याची माती होते. जीवनात भ्रांती निर्माण करण्याचं किंवा क्रांती घडवून आणण्याचं किंवा शांती प्राप्त करून देण्याचं अतुल आणि अद्भुत सामर्थ्य या संगतीत आहे. म्हणून सत्संगती धरून जीवन यशस्वी करायचं की दुस्संगती धरून अधोगतीला जायचं हे ज्याचं त्यानंच ठरवायचं असतं, अन्य कोणीही नाही. म्हणून जीवनविद्या सांगते, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. जीवनात संगतीचं महत्व अपरंपार आहे. या सत्याचा बोध न झाल्यामुळं माणसाच्या जीवनाला प्रायः अनिष्ट वळण लागतं. जीवनविद्या सांगते की संगतीच्या बाबतीत पोराने जितकं सावध असलं पाहिजे त्याहीपेक्षा अधिक सावधानता थोराने बाळगली पाहिजे. कारण थोरांनाच जर संगतीचं महत्व उमजलं नाही तर पोरांना काय समजणार. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. आता हिंदी चित्रपट संगीताचा आनंद घेऊया गीत बहार या कार्यक्रमात.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

साहिर लुधियानवी यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं चित्रगुप्त यांनी. वासना या चित्रपटासाठी हा युगलस्वर होता मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांचा. कार्यक्रमात यानंतर ऐकूया गुलजार यांची गीतरचना. मौसम या चित्रपटासाठी हा आवाज आहे लता मंगेशकर यांचा.

मौसम या चित्रपटासाठी गुलजार यांचं हे गीत स्वरबद्ध केलं होतं लता मंगेशकर यांनी. श्रोते हो, हजारो अवीट गोडीच्या गाण्यांपैकी तुमच्या मनात कोणतं गाणं

0: घर करून आहे त्या गाण्याच्या आठवणी आम्हाला सांगा. आमच्या गाणं मनातलं या कार्यक्रमात रविवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचा फोन नंबर आहे 02131-2562-24. फोन नंबर पुन्हा एकदा 02131-2562-24. जरूर फोन करा आणि आपल्या गाण्याच्या आठवणी गाण्याविषयी आम्हाला जरूर सांगा.
1: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क राहा.

0: किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांचा हा आवाज, गुलजार यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं खय्याम यांनी थोडी सी बेवफाई या चित्रपटासाठी. याबरोबरच गीतबहार हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. नमस्कार.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.
0: आकाशवाणी FM सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे 102.7 MHz तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर. सकाळचे ठीक 9:30 वाजलेले आहेत. आता प्रसारित करत आहोत NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: अब इसी के साथ हमारा आज का उमंग कार्यक्रम यहीं समाप्त होता है। अब आपकी मित्र विमलेश को उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम के साथ कल तक के लिए आज्ञा दीजिए। नमस्कार।
1: उमंग उमंग उमंग उमंग
2: NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग आताच आपण ऐकलात, प्रसारित केला होता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं। श्रोते हो, अवघ्या काही मिनिटांच्या अवधीनंतर आपण नाट्यसंगीताचा आनंद घेणार आहोत, पण तत्पूर्वी ही जाहिरातींची विश्रांती।
3: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प।
4: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको।
3: आतापर्यंत या योजनेत 9,50,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत। तुम्ही देखील 18-40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा।
5: तुमच्या पैशांना सुरक्षितता, तुमच्या स्वप्नांना कर्जाची साथ आणि व्यवहारांना आधुनिक डिजिटल सुविधा,
6: हे सगळं एका विश्वासाच्या लावात। द कोल्हापूर अर्बन बँक, 114 वर्षांची परंपरा आजही तुमच्या सेवेत।
5: द कोल्हापूर अर्बन बँक।
7: हे बघा, तुमचे पुढचे दात छान आहेत बर का?
8: अगं ते दाखवायचे झाले, खायला दाढा नाहीत, पंक्तीत पहिल्यांदा बसतो आणि शेवटी उठतो, ते पण अर्धपोटी।
9: इतक्या सकाळपासूनच जेवणाची कसली चर्चा सुरू आहे?
8: हो डॉक्टर, माझ्या दाढा दुखत होत्या ना, तशा त्या पूर्वी काढल्यात। हे जे आहेत हे दर्शनी दात आहेत, आणि ते खरोखरच चांगले आहेत का हेच कळत नाही। कधी वाटतं सरळ कवळी बसवावी, पण एक मित्र म्हणाला त्याला कवळीनं काही खाता आलं नाही, 2-4 दात होते त्यानं जरा तरी खाता येत होतं। तर दुसरा म्हणाला ते फिक्स दात वगैरे काही खरं नाही, मी कवळीनं सगळं खातो, आणि हिचं म्हणणं पुढचे दात नका काढू, ते न काढता जो काही उपाय आहे तो करा।
9: रावसाहेब, तुमच्या समोर वकिली करणं अवघड आहे, पण घरातला जज बरोबर आहे म्हणून आर्ग्युमेंट करतो। आपण CBCT आणि स्कॅन करून हे नक्की करू शकतो की तुमचे उरलेले सगळे दात तुम्हाला अंदाजे किती वर्ष साथ देतील। मग आपण ते ठेवून कसा ट्रीटमेंट प्लॅन करू शकतो ते तुमच्याशी चर्चा करूया। म्हणजे पुढचे दात ठेवून फिक्स दात किंवा कवळी, नाहीतर सगळे दात काढून फिक्स दात किंवा कवळी।
7: वा डॉक्टर, तुमचा युक्तिवाद मला मान्य आहे बर का? मी आत्ताच रावसाहेबांसाठी CBCT आणि स्कॅन साठीची अपॉइंटमेंट घेते।
9: अहो, बाहेर जायची कुठेही आवश्यकता नाही।
7: म्हणजे
9: आता इथेच आपल्या माधव मिशन मध्ये CBCT आणि स्कॅनची सोय आहे।
7: हे बरं झालं।
10: डॉक्टर आशुतोष देशपांडे यांचे माधव मिशन, देवल क्लब, तळमजला, खासबाग, कोल्हापूर। फोन 9604 09 95 00।
11: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील।

0: सो इजी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.

0: अंकोर वाट विष्णुधाम कंबोडिया हेरिटेज यात्रा विश्वातील सर्वात मोठ्या मंदिराची एक अद्भुत अनुभूती
1: 2 ते 10 डिसेंबर 2026 इतिहास संस्कृती वारसा मंदिर स्थापत्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम
0: अंकोर थॉम बयॉन बांटी श्री सह 14 मंदिरे नॅशनल म्युझियम टोनले सॅप आणि विशेष आकर्षण अप्सरा नृत्य
1: सोबत प्रख्यात लेखक व मंदिर स्थापत्य तज्ज्ञ प्राध्यापक क्षितिज पाटुकले शाकाहारी भोजन 5-star हॉटेल्स आतापर्यंत 1200 अधिक जणांची कंबोडिया भेट
0: विमान प्रवास व्हिसा सर्व खर्चासह 15 सप्टेंबर पर्यंत विशेष पॅकेज 1,40,000 रुपये फक्त
1: ऑनलाइन बुकिंग साठी इंडिया कंबोडिया अंकोर फाउंडेशन पुणे संपर्कासाठी फोन 70662 50 362
0: फोन पुन्हा एकदा 70662 50 362

0: भक्ती मांगल्याचे क्षण आनंदाने द्विगुणित करण्यासाठी अस्सल केशर बदाम पिस्ता युक्त रुचिरा केशरी दूध मसाला।
1: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
2: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
2: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
1: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा, यासाठी
2: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर।
1: फोन 9404408000।
3: आकाशवाणी FM सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे 102.7 MHz, तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर। आता आनंद घेऊया नाट्यसंगीताचा। कार्यक्रमात सुरुवातीला पुरुषोत्तम दारव्हेकर यांची पदरचना, संगीतबद्ध केली आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी। कट्यार काळजात घुसली या नाटकासाठी हा आवाज अर्थातच पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा।

धन्य ते गायनी कळा या नाटकासाठी हा आवाज होता रामदास कामत यांचा. नाट्यसंगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 10:30 वाजता आपण ऐकणार आहोत कार्यक्रम आमच्या संग्रहातून. आज यामध्ये 10 सप्टेंबर हा जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन आहे या अनुषंगानं मानसोपचार तज्ज्ञ आम्रपाली रोहिदास यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण 102.7 MHz तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर. नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया संगीत स्वयंवर या नाटकासाठी बालगंधर्व यांचा आवाज.

या नाट्यपदाबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. प्रसारित करत आहोत कार्यक्रम आमच्या संग्रहातून.

0: श्रोतेहो नमस्कार. उद्या 10 सप्टेंबर हा दिवस जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून पाळला जातो. या अनुषंगानं मानसोपचार तज्ज्ञ आम्रपाली रोहिदास यांची अमृता खानोलकर यांनी घेतलेली आमच्या संग्रही असलेली मुलाखत आपण ऐकूया.
1: श्रोतेहो, 10 सप्टेंबर हा दिवस जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस म्हणून पाळला जातो, साजरा केला जातो. आणि त्याचबरोबर सप्टेंबर हा पूर्ण महिना आत्महत्या प्रतिबंध महिना म्हणून साजरा केला जातो. आणि या दिवसाचं महत्व, या महिन्याचं महत्व आणि एकूणच या विषयाकडे समाजाचं लक्ष आकर्षित करण्यासाठी किंवा या विषयातलं प्रबोधन होण्यासाठी आपण आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे मानसोपचार तज्ज्ञ आम्रपाली रोहिदास यांना. मॅडम, तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत.
2: धन्यवाद.
1: एखादा दिवस ठरवला की शासकीय पातळीवर किंवा ज्या वेळेला जागतिक स्तरावर असे काही प्रयत्न केले जातात, म्हणजे त्या दिवसाचं महत्व लोकांमध्ये जागृत व्हावं, समजावं किंवा प्रबोधन व्हावं, जनजागृती व्हावी यासाठी तर त्या त्या वर्षाची थीम सुद्धा काही ठरवली जाते, तशी या दिवसानिमित्त या वर्षाची काही थीम आहे?
2: थीम आपली जी आहे ती आम्ही बँड

0: असतात आमचे नेहमी आपल्या सुसाइडल प्रिव्हेंशनसाठी एक ग्रीन आणि पर्पल बँड्स आहेत, म्हणजे रिबीन असते, त्याला रिबीन म्हणलं जातं. त्या दिवशी आम्ही ते लावतो आणि ज्यांना वाटतं की आपण छानपैकी प्रबोधन करावं तर त्यांनी प्रत्येकानं ती हातात बांधावी किंवा छातीवर लावू शकतात. कॅम्पेनचं स्लोगन महत्वाचं आहे दरवेळेसाठी, आणि यावेळेला दोन्ही संस्था म्हणजे IASP आणि WHO या दोघांचं मतानं ठरलेलं 2024 ते 2026 कॅम्पेन स्लोगन आहे, चेंजिंग द नॅरेटिव्ह ऑन सुसाईड.
1: बर,
0: ह्याचा अर्थ आजपर्यंत आत्महत्याबद्दल जे चुकीचं बोललं जातंय किंवा जे योग्य बोललं जायला पाहिजे ते बोला, मुक्तपणे बोला, बाहेर या, तुम्हाला जी वाटणारी घुसमट आहे ती अत्यंत चांगल्या भाषेत बोला, आणि आत्महत्येबद्दल जी समाज बोलतो त्यामध्येही सुधारणा करा, आणि ज्यामुळे एकमेकांना जेव्हा आपण आपली मतं भावना विचार सांगू तर त्याबद्दल फारसा भाऊ शिल्लक राहत नाही.
1: अगदीच बरोबर. आता या दृष्टिकोनातूनच पुढे जाण्यासाठी मी पहिला प्रश्न असं विचारते की प्रत्येक मानसिक आजार असणारी व्यक्ती आत्महत्या करू शकते किंवा आत्महत्या केलेली प्रत्येक व्यक्तीला मानसिक आजार असू शकतो का?
0: बरोबर, एकदम खूप छान प्रश्न आहे हा. खरं तर हाच मला सारखा प्रबोधनात जिकडे जाईन तिकडे मला हा सांगायचा आहे की गैरसमज बाळगू नका. प्रत्येक आत्महत्येचे विचार येणारी व्यक्तीला मानसिक आजार असत नाही, आणि मानसिक आजार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मरू वाटत नाही. अनेक आज आपण मोठे गोष्टी किंवा व्यक्ती बघतो की ज्या मानसिक आजारातून अत्यंत यशस्वीपणे बाहेर आल्या पण त्यांनी मृत्यू नाही कवटाळला बिलकुलच. तर ह्यामध्ये आपण बघू शकतो की मानसिक आजाराने मृत्यू म्हणजे आत्महत्या केलेल्या व्यक्तींचं प्रमाण 46% आहे. याचा अर्थ चुकीचे गैरसमज आपण करण्यात काही अर्थ नाहीये की मला एखाद्या व्यक्तीला बाबा मानसिक आजार आहे आणि म्हणून ती आत्महत्या करेलच असं काही नाहीये.
1: बरोबर. आणखी एक महत्वाचं म्हणजे तुम्ही आता विचारलात की लिंगभेद हा सुद्धा मुद्दा तुमच्या बोलण्यामध्ये आला, तर पुरुषांचं प्रमाण आणि स्त्रियांचं प्रमाण आत्महत्या करण्यामध्ये या मुद्द्यावर काही सांगता येईल?
0: नक्की सांगता येईल. आपण आता एक एक मला वाटतं थोडा रेशो किंवा आपण जे प्रमाण आहे ते एकदा बघून घेऊया. 2021 साली जी काही आकडेवारी आपल्याला उपलब्ध झाली त्यामध्ये ग्रीस आणि तुर्क हे दोन्ही देश आहेत, तुर्की, त्यांच्यामध्ये आत्महत्येचं प्रमाण फार कमी, म्हणजे 1 लाखामागे 5 व्यक्ती हा दर होता. तोच उलटा जपान, कोरिया किंवा बेल्जियम सारख्या देशांमध्ये दिसला की 1 लाखामध्ये 15 पेक्षा अधिक मृत्यू हे आत्महत्येने होतात. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की एक विकसनशील किंवा अविकसित देशांमध्ये केवळ आत्महत्या ह्या अधिक प्रमाणात दिसतात तर तसं नाही आहे. जपान किंवा कोरिया हे अत्यंत तांत्रिकदृष्ट्या फारच प्रगत देश आहेत. अमेरिकेतही आज बऱ्याच आत्महत्या होत आहेत आणि तिथे फार मोठ्या प्रमाणात हे कॅम्पेन आज उघडावं लागतंय. आपला जो मुद्दा येतो तो म्हणजे लिंगभेदाचा. आपण म्हणूया की महिलांमध्ये आत्महत्येचे विचार आणि आत्महत्येचे प्रयत्न करणे यांचं प्रमाण अधिक दिसतं, पण मूळ आत्महत्या म्हणजे डेथ आपण म्हणू एक सक्सेसफुल आत्महत्या जी आहे, सुसाईड आहे, ते पुरुषांमध्ये अधिक आहे. महिलांपेक्षा पुरुषांमध्ये अधिक आहे आत्महत्येचं प्रमाण आणि हे कोणी मान्य करत पटकन नाही. मग जपान, नॉर्वे किंवा स्वीडन सारखे देश जिथं लिंगभेद नाही, आपल्याकडे तर सोडून द्या, अजूनही आपण भांडतो आहोत महिलांच्या ह्याच्यासाठी, पण हे जे देश आहेत तिथे लिंगभेद दिसून येत नाही, पण तिथेही आत्महत्या करण्यामध्ये पुरुष 4 पटीनं जास्त महिलांपेक्षा.
1: बापरे.
0: आता ह्यामागची जी मानसिक कारणं आहेत ती मला वाटतं प्रत्येक देशांनी शोधावीत, त्या सामाजिक घटकांमध्ये बदल करावेत किंवा त्यांच्यामध्ये ती जनजागृती करावी आणि त्यांना तो मार्ग खुला करून द्यावा की हा बाबा तुम्ही हे पद्धतीनं प्रयत्न करा. जसं की आपल्याकडे बघू शकतो आपण एक मेल डॉमिनन्स आहे आणि तिथे आपल्याला शिकवलं जातं पुरुषांना खास करून लहानपणापासून तू मुलगा आहेस ना रडायचं नाही. सो रडायचं नाही ह्याचा अर्थ त्याला असं वाटतं भावना पण नाही व्यक्त करायच्या, तसं नका करू, त्याला मुक्त करण्यासाठी वाव द्या, मग रडायची गरज येत नाही. पण तो आत दाबतो कारण त्याला असं वाटतं मी जर सांगेन की आज मी कमजोर पडतोय, मला आज कुठेतरी भीती वाटते, आज मला चिंताग्रस्त आहे तर मी हे बोलू शकत नाहीये, तर मी मला संपवलं पाहिजे. तर ती मोकळीक ठेवा त्यांच्यासाठी की तेही माणूस आहेत, जसं आपण म्हणतो स्त्री माणूस आहे, तर त्यांनाही तो माणूस म्हणून अधिकार द्या आणि बोलण्यासाठी भावना व्यक्त करण्यासाठी मार्ग खुले ठेवा.
1: खरंच खूप महत्वाचा अतिशय छान मुद्दा तुम्ही इथं सांगितलात. आणखी मला आता पुढचा प्रश्न विचारावा असा वाटतो की तुमच्या बोलण्यात आता आलं की नैराश्याचा किंवा आत्म

0: आत्महत्या करण्याचा विचार मनात येणं, तसा प्रयत्न करणं आणि प्रत्यक्ष आत्महत्या करणं यामध्ये फरक कसा असतो, किंवा ती मानसिक स्थिती, ती एक वृत्ती म्हणूया, तो फरक काय सांगता येईल?
1: हा हा अतिशय महत्वाचा आहे. मला वाटतं ही जी काही आज तुम्ही जनजागृतीसाठीचा कार्यक्रम ह्या सगळ्यांनी ऐकावा मला असं वाटतं, कारण नवीन मुद्दे तुम्ही घेतलेत आणि त्याबद्दल आभारी आहे मी. की तीन हे खरं तर वेगळे वर्गीकरण आहे, आत्महत्येचे विचार येणं, आत्महत्येचे प्रयत्न करणं आणि खुद्द एक सक्सेसफुल सुसाईड करणं. यामध्ये फरक काय येतो की आत्महत्येचे विचार जेव्हा सुरू होतात तेव्हा त्या व्यक्तीच्या वर्तणुकीत बदल दिसतो.
0: बर.
1: आणि ती पहिली आपली जी एक स्टेज आहे की तिथं आपण अत्यंत लवकर इंटरव्हेन्शन करू शकतो, म्हणजे आपण तिथे लवकर हस्तक्षेप केला तर त्या व्यक्तीचं एक आयुष्य आपण सगळं जे आहे ते निराशेपासून वाचवू शकतो आणि एक आत्महत्या आपण रोखू शकतो.
0: बरोबर.
1: मग ह्यामध्ये आपल्याला काय दिसून येतं की ती व्यक्ती काय करते जेव्हा आत्महत्येचे विचार यायला लागतात, तेव्हा तिच्या वागण्यात काय दिसतं की थोडीशी ती एकटेकटं राहायला लागली, कोणात मिसळत नाही आहे, एकलकोंडेपणा वाढत चाललाय, तिच्यामध्ये दुःख दिसते, सारखं मधून मधून डोळ्यात पाणी यायला लागले तिच्या, हळूहळू ती निष्क्रिय होते, शाळा किंवा कॉलेजला न जाणं, कामावर न जाणं, पडून राहणं, कुठल्याही कुठल्याही गोष्टीत रस नसणं, मग गप्प गप्प राहणं हे तुम्हाला दिसायला लागत. इथे खरं तर आपली ओळख पटायला पाहिजे की ह्या व्यक्तीबरोबर नक्कीच काहीतरी चुकीचं घडत आहे.
0: आणि मला असं महत्वाचं वाटतं की ही तुम्ही कारणं सांगितलीत, तर आजूबाजूला आपल्याला अशी जर व्यक्ती कुणी दिसत असेल तर आपण ह्या सगळ्या लक्षणांवरून ओळखू शकतो किंवा थोडासा अंदाज तरी बांधू शकतो की असं बाबा काहीतरी ह्या व्यक्तीच्या मनात खळबळ सुरू आहे, काहीतरी वेगळी वागते, हे आपण ओळखू शकू, नाही का?
1: हा बरोबर आहे. म्हणून तर ह्या जेव्हा बिहेव्हिअरल चेंजेस आहेत तिथे तुमच्या जर लक्षात आलं तर तो सेकंड स्टेजकडे जात नाही. दुसरी पायरी काय येते की तो आत्महत्या करण्याचे प्रयत्न करून दाखवतो. मग डिरेक्टली करतो का, म्हणजे प्रत्यक्ष लगेचच बाबा घेतली दोरी आणि केलं, असं नाहीये. तो पहिला स्वतःला इजा करण्याचे अनेक प्रयत्न करतो. ह्यामध्ये मुद्दामून केलेल्या गोष्टी आहेत अनेक, ज्या खरं तर आजूबाजूच्या किंवा कुटुंबातल्या व्यक्तींकडून दुर्लक्षित केल्या जातात. आणि इथे खरं तर त्याला एक उपचार दिला पाहिजे. पहिल्या पायरीवर तुम्ही त्याला आधार देऊन, त्याला प्रेम देऊन बाहेर काढू शकता, आणि दुसऱ्या पायरीवर आल्यावर तुम्हाला त्याला उपचाराकडे वळवलंच पाहिजे, कारण त्याला योग्य उपचार, त्याच्या असणाऱ्या समस्यांना योग्य सोल्युशन्स तुम्ही प्रोव्हाइड करायला पाहिजेत. ह्यामध्ये तुम्हाला काय दिसतं सेकंड स्टेजमध्ये की तो सतत सतत निगेटिव्ह थॉट्स बोलतो. त्यानंतर पण एखादा माणूस बोलतो तेव्हा तो काय म्हणतो की काय सांगतोस, माझ्या प्रश्नांना उत्तरच नाहीत, माझी समस्या सुटू नाही शकत, तुला काय वाटतं, तुझ्या इतकं भारी आयुष्य माझं नाहीये, मी किती वेदनेत आहे तुला काय माहिती. आणि नंतर तो असं सांगायला लागतो की हा दिवाळी वगैरे असेल तर तो म्हणतो नेक्स्ट दिवाळीत काय तुम्हीच फटाके उडवाल, मी तर असणार नाही तुमच्या बरोबर, आत्ताच लाडू खाऊन घेतो, पुढच्या वेळेला मी असणार नाही, असं तो हिंट द्यायला लागलाय.
0: म्हणजे टोकाची निगेटिव्हिटी अगदी
1: बरोबर. पण हे सुद्धा क्ल्यूज आहेत, तो सांगतोय की मी राहणार नाही, म्हणजे माझं मत आता इथेपर्यंत आलंय की माझं लाईफ हे अनबेरेबल आहे, मला असह्य झालंय आणि ह्या वेदना माझ्या मानसिक घालमेली, मला कोणी हेल्पला नाहीये, मला ती मदत पुरवायला पाहिजे, हा गोंधळ आहे त्याच्या मनातला आणि अत्यंत भावनिक आगतिकता म्हणू शकतो आपण. ही खरं तर अगदी कुटुंबातल्या जवळच्या व्यक्तींना दिसली पाहिजे खरं तर.
0: बरोबर. आणि यासाठी महत्वाचा मुद्दा हा सांगता येईल की आपण व्यक्ती व्यक्तींमधला संवाद छान ठेवला पाहिजे, नातं मैत्रीचं असो किंवा सख्खं कुटुंबातलं नातं काही असो, तर ते नातं टिकवणं जे की हल्लीच्या दिवसामध्ये थोडं प्रमाण कमी होत झालंय, प्रत्येक व्यक्ती एक स्वकेंद्रित आपलं आपलं पाहणारी अशी होतीये, तर त्यासाठी हा मुद्दा महत्वाचा आहे की आपलं एकमेकांना ओळखणं, कुटुंबातली असेल किंवा मैत्रीतली असेल, ते जे आहे संवाद तो खूप महत्वाचा आहे, नाही का?
1: बरोबर आहे अगदी. ह्यामध्ये संवाद खूप महत्वाचा आहे, पण कुणाकडून पहिली जी एक पहिलं पाऊल आलं पाहिजे, हा जो कोणी विचार करतोय व्यक्ती आत्महत्येचा त्याच्याकडून ते पाऊल येण्याची गरज आहे. मग आत्महत्येचे विचार येणारी व्यक्ती ही आपण मोस्टली समजतो की ती निराशाग्रस्त आहे, तर त्याच्यामध्ये नक्कीच डिप्रेशन हा एक मोठा रोल प्ले करतो, नाही असं नाहीये, पण आज आपण हे शिकवलं पाहिजे की तुम्हाला उदास वाटू देत, निराश

0: निराश वाटू देत, पण तुमच्या कुटुंबातल्या व्यक्ती ह्या तुमच्याशी भावनिक जुडलेल्या आहेत, तर ह्याही भावना ते एक्सेप्ट करू शकतात. आणि लाज नाही वाटायला पाहिजे, ही हिम्मत आहे की मला ना खरंच माझं आयुष्य कठीण वाटत आहे तर काय करू, हे बोलतं झालं पाहिजे. ती कमीपणा नाही आहे, तो खरा तर खूप मोठा आपण म्हणू धाडसी पाऊल आहे की तो झालाच पाहिजे. आणि ह्यासाठीच तर WHO किंवा IASP जे आहेत ते सगळे प्रयत्न हेच तर करत आहेत की जागृतीमध्ये असे उपक्रम राबवणं की तुम्ही पुढे या, बोला, आमच्याशी येऊन बोला, मग तुम्हाला तुमची आयडेंटिटी डिस्क्लोज नाही करायची तरी कॉल करा, टोल फ्री नंबर प्रोव्हाइड करतात, क्रायसिस नंबर हॉटलाईन्स प्रोव्हाइड केल्या जातात, तर या तुम्ही. कारण अर्ली इंटरव्हेन्शन जो आहे भाग तो लवकरात लवकर कव्हर करणार आहे.
1: बरोबर.
0: आज कुटुंबामध्ये काय झालंय की आपण स्टेटसला पहिला टाकतो, पण आपल्याला हा महत्वाचा भाग नाही कळत की तो पहिला घरात बोलला पाहिजे, आणि तिथे भावनिकता तुटलेली आहे. आत्ताच मला वाटतं परवा का कालचंच एक उदाहरण आहे की ChatGPT वरून एका मुलानं आत्महत्या केलेली आहे, म्हणजे ChatGPT वर आत्महत्या केली आहे त्यानं, आणि त्यातून सगळं काही गोष्टी त्यानं घेतल्यात आणि नंतर खरी आत्महत्या केलेली आहे. मग जेव्हा ते दिसतंय की हा मुलगा हे सगळं करतो, म्हणजे त्यानं त्याच्यात करून बघितली जे व्हर्च्युअली आणि नंतर ती प्रॅक्टिकली करून टाकली,
1: बापरे,
0: मग हे पालकांना कसं नाही कळलं अशी मला वाटतं आता गेल्या आठवड्यात बरेच उदाहरण दिसत आहेत ज्याच्यामध्ये व्हर्च्युअली लोक अगदी स्वतःच्या सुसाईडचा अगदी लाईव्ह हे लावतात फेसबुकवर व्हिडिओ वगैरे, आणि मग हे सगळं दिसताना लोक बघत कसे बसतात,
1: समहाव
0: कुठेतरी काहीतरी ट्रॅक केलं पाहिजे आणि त्याचा जीव वाचवण्यासाठी खूप ज्यादा प्रयत्न केले पाहिजेत, जसं आपण इतर गोष्टींमध्ये खूप ज्यादा हे घालतो आहोत. तर हेही एक आपण म्हणू शकतो सामाजिक ही जर बाब आहे की आपण ह्याच्यात काम केलं पाहिजे, कारण ह्यातलं होणारं आर्थिक आणि सामाजिक नुकसान भरून येऊ शकत नाही.
1: बरोबर. प्रत्येकानं आपली ही जबाबदारी ओळखली पाहिजे. खरं तर आणखी एक महत्वाचा मुद्दा तुमच्या बोलण्यात आत्ता आला, त्याच्यावरून असं विचारावं असं वाटतं की अनुवंशिकता यामध्ये काही असते का?
0: हा, ह्या आपण जोखीम घटक आम्ही जे म्हणतो मानसिक पातळीवरती आणि काही वेळेला शारीरिक पातळीवर विचारात घेतले जातात, ज्याच्यामध्ये हिस्ट्री हा खूप मोठा पार्ट रोल प्ले करतो. मग अनुवंशिक कुठे आहे आपण समजून घेऊ शकतो. अनुवंशिक हा मुद्दामध्ये काय आहे की आम्ही एक म्हणतो की ज्या घरामध्ये ऑलरेडी एक आत्महत्या झालेली, तर एक लक्षात घ्या की जेव्हा एक व्यक्ती आत्महत्या करते ती 20 जणांना प्रोत्साहित करते.
1: बर,
0: हे नेहमीच लक्षात ठेवा, कारण तिच्या अवती भोवतीच्या वर्तुळामध्ये असेच कोणी समस्याग्रस्त असतात आणि त्यांना असं वाटतं की बघा ह्यांनी आपलं स्वतःचं मात्र म्हणजे वेदना वाचवली स्वतःची, कसं बरं आता निवांत झाला तो, सगळी कटकट संपली. त्यामुळे एक आत्महत्या जेव्हा होती तेव्हा 20 जण प्रोत्साहित होतात.
1: बर.
0: मग जेव्हा एखादं लहान मूल स्वतःच्या घरात आत्महत्या पाहतो, आईची असेल वडिलांची असेल, तर ते कायमच त्या एका ट्रॉमामध्ये राहतं.
1: बर. आत्महत्याचा हा विचारांना थाराच न देणं हे कशा प्रकारे होऊ शकतं, म्हणजे किंवा मनाचा कणखरपणा आपला तो टिकवून ठेवणं हे कसं करता येऊ शकतं?
0: आता जसं की ह्याची जी कारण आपण सुरुवातीला पाहिले त्याच्यामध्ये कोणीही त्याच्यापासून वेगळं नाही राहिले. जपानचं आता आम्ही सगळ्यात ज्यादा उदाहरण का घेतो, एकतर खूप दीर्घ आयुषी लोक आहेत, तंत्रज्ञानानं म्हणजे उच्चांकच गाठलाय तिथे, काय तिथे नाही असं नाही आता.
1: बरोबर.
0: तरी तिथे आत्महत्या होते, कारण दीर्घायुष्य हेच त्यांच्या आत्महत्येचं मोठं कारण ठरतं.
1: बर.
0: आज त्यांचा सर्व जो पॉप्युलेशन पार्ट येतो तो मोस्टली एजेड मध्ये जातो आणि सगळे एजेड जे आहेत ते एकटे एकटे राहायला लागले आहेत, म्हणजे त्यांना लोनलीनेस येतो. त्यामुळे तिथे तो लोनलीनेस कमी करण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजेत आणि जो यंग पॉप्युलेशनकडे फोकस करायसाठी, म्हणजे ते ऍक्च्युली त्यांच्या सामाजिक आणि देशाच्या पातळीवर व्हायला पाहिजे. आज आपण जर अभ्यास करायला पाहिजे आपला भारतीय लोकांचा, ज्याच्यामध्ये तरुण पिढी किंवा आपले यंगस्टर्स जे आहेत, म्हणजे अगदी किशोरवयीन असतील तर तरुण पिढी असेल, एक प्रौढ असेल ग्रुप आणि त्याच्यानंतरचा वृद्ध असेल, तर ह्यांच्यामध्ये काय तुम्हाला अधिक समस्या दिसतात सामाजिक आर्थिक ह्या पातळीवर, त्यांना कुठेतरी आपण कमी करण्याकडे ज्यादा लक्ष दिलं पाहिजे. मानसिक पातळीवरती तो एक बॉन्ड केला पाहिजे कुटुंबामध्ये आणि कुटुंबाला त्याबद्दल आपण म्हणू शकतो एज्युकेट केलं पाहिजे.
1: बरोबर.
0: एक प्रबोधन मार्गावर आणलं पाहिजे की मानसिक आरोग्य नावाचं चीज आहे, समजून घ्या. डिप्रेशन हे एक चीज आहे, एन्झायटी आहे, आणि देन तुम्ही ते समजा, त्याला त्या पद्धतीने सॉल्व करा तो कधीच हा विचार करणार नाही.
1: जसं शरीर म्हणलं

0: की शरीराला आजार होतो, तसं मन म्हणलं की मनाला पण काहीतरी आजार किंवा दुखणं असं म्हणूया, काहीतरी विकार हा होणार आहे. तर हे पहिल्यांदा ऍक्सेप्ट करणं लोकांनी हे खूप गरजेचं आहे.
1: बरोबर आहे. ऍक्च्युली यामध्ये जे तुमचं म्हणणं होतं की ज्याच्यामध्ये हे विचारच येऊ नाही पाहिजेत, त्याच्यामध्ये आपल्याला अगदी शैक्षणिक जे काही आपले म्हणू शकतो उपक्रम असतील किंवा शाळा असतील, ज्या काही शैक्षणिक संस्था असतील, तिथे या पद्धतीचे उपक्रम एक 6 महिन्यातून वर्षातून एकदा ठेवले गेले पाहिजेत.
0: बरोबर. हाच मुद्दा धरून पुढे मी विचारते की आत्महत्येसाठी प्रयत्न करणं ही जी प्रवृत्ती असते, मग असं प्रयत्न केलेल्यांचं पुनर्वसन होऊ शकतं का, किंवा काय करायला पाहिजे त्यासाठी?
1: जसं आहे मध्ये की आत्महत्या भेदभाव नाही करत. आत्महत्येला जात धर्म नाही आहे, ती कुठल्याही राजकीय पक्षाची नाही आहे, ती देशाची पण नाही आहे, ती लिंगभेद नाही करत. कळलं ना? तिला ना आरक्षण आहे ना संरक्षण आहे, तर ती फार पुढे आहे एकंदरीत. आणि आपण फक्त आत्महत्या हा प्रतिबंध करायसाठी प्रयत्न करतो, पण ज्यांनी खरेच प्रयत्न केले आणि अत्यंत आपण म्हणू शकतो खूप दुर्दैवीपणानं त्यांनी खूप अघोरी प्रयत्न केलेत आणि त्यातून नशिबानं ते वाचलेत, कारण त्यांना योग्य मदत मिळाली असावी वैद्यकीय, आणि त्यातून ते जेव्हा परततात मागे, तेव्हा पुनर्वसन हा खूप मोठं चॅलेंज राहतं. कुठे? ज्या देशांमध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या होतात. आत्महत्यांच्या नोंदी ह्या सुद्धा तफावतग्रस्त दिसतात. मी हा मुद्दा का मांडते आहे कारण यामध्ये खूप तफावती केल्या जातात. सहजासहजी आत्महत्येची नोंद ही आत्महत्या म्हणून केली जात नाही, त्यामुळे तुम्हाला दिसणारा दर हा प्रत्येक देशामध्ये फरक दाखवतो. आता ह्याचा दुष्परिणाम म्हणजे मला त्यांच्या दरांशी काही मतलब नाही, म्हणजे अंकांशी मतलब नाही माझा त्यांच्या. माझा हा प्रयत्न आहे की त्यासाठी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत जे वाचलेत. त्याचबरोबर जे ट्रॅजेडी स्टोरीज ठरले, दुर्दैवी ठरले की ज्यांची सक्सेस झाली सुसाईड, अशा कुटुंबांना आधार आणि एक प्रकारचं सामाजिक प्रबोधन देणं, त्या ट्रॉमातून बाहेर येण्यासाठी त्यांना खूप मोठं असं म्हणू शकतो पाठबळ उपलब्ध करून देणं, ह्याचबरोबर राहतं की जो आत्महत्या प्रयत्न केला पण त्यातून आज वाचलाय, यांचे सगळ्यात महत्वाचे त्रास काय आहेत तर वैद्यकीय राहतात.
0: बर.
1: ज्याच्यामध्ये की आपण म्हणू शकतो एखादं गॅसचा उपयोग केला असेल किंवा हँगिंग केलं असेल, म्हणजे गळफास घेतला असेल, किंवा इतर काही गोष्टींचा वापर केला गेला ज्याच्यामध्ये स्वतःला मारून घेणं असेल, एखादं जड वस्तू डोक्यात मारणं असेल किंवा जड वस्तूवरती डोकं आपटणं असेल, ह्यामुळे कायमस्वरूपी मेंदूला त्यांच्या इजा राहते जी रिकव्हरेबल नाही.
0: बरोबर.
1: त्याचबरोबर उंचावरून उडी मारणं किंवा अर्धवट पद्धतीनं गळफास घेणं किंवा पाण्यात उडी मारतात, त्याच्यानुसार ती व्यक्ती जेव्हा वाचते तेव्हा तिचा संपूर्ण मनका आणि मेंदू हा अगदी इजाग्रस्त होतो, त्याची रिकव्हरी नाही. विष अत्यंत जहाल विष वापरलं जातं आणि ते तुम्ही थोडं खावा नाही तर पूर्ण खावा, पूर्ण खाल तर ते राहत नाही, पण जेव्हा थोडं खातात तेव्हा एक महत्वाचा भाग येतो, तो म्हणजे की पूर्ण एंडोक्राईन सिस्टीम, पचन व्यवस्था आणि अंतर्गत शरीरांतर्गत असणारे नाजूक अवयव कायमस्वरूपी इजाग्रस्त होतात. यामध्ये उदाहरण घेऊ शकतो की लिव्हर हे फंक्शनच नीट करत नाही. त्यानंतर म्हणजे मी ज्या व्यक्तीला असं औषध खाऊन जेव्हा आम्ही जाते, मी ह्याला आयसीयूला वगैरे जाते, तेव्हा तिथे पहिले की तिला 6 महिने त्या मुलगीला चालता येत नव्हतं, तिची बॉडी इतकी स्टीफ झाली होती की तिला शरीर हलवणं अवघड झालं होतं. मग आता हे 6 महिन्याचा काळ वाचल्यापासूनचा संपूर्ण कुटुंबाला तिची सेवा करावी लागत होती.
0: बरोबर.
1: मग आपल्या ह्या सर्व इतक्या हिंसक आणि इतक्या वाईट गोष्टी खरंच जेव्हा होतात त्यापेक्षा आपलं आत्महत्येचं कारण मोठं आहे का?
0: अगदी.
1: ते कारण सोडवा ना, ते कारण खरंच इतकं यातनादायी आहे का ज्या यातना आज आपण भुगतोय? तर ही जी मानसिकता ही बदलण्यासाठी सतत मला वाटतं समुपदेशकांनी किंवा संपूर्ण मानसशास्त्रज्ञांनी पुढाकार घ्यावा आणि त्यांचे जागृती कार्यक्रम हे करावेत की आजपर्यंत जिथं आम्ही पोहोचलो नाही तिथे त्यांनी पुढाकार घेऊन जावं. आता मी स्वतः खुद्द स्वतःहून संस्थांना मी विचारते,
0: बर
1: मी लेक्चर देऊ का? मग ही माझ्यावर वेळ आहे, मला त्याचं वाईट नाही वाटत ते, पण मला त्यांनी हो म्हणतात तेव्हा मला असं वाटतं त्यांच्या पाया पडावं की धन्यवाद, आज तुमच्यातले जर 4 व्यक्ती खरंच आत्महत्येच्या विचारापर्यंत पोहोचले असतील आणि मी जर बोलीन तर ते माझ्या

0: बोलायला येतील आणि जे प्रयत्न करणार आहेत ते थांबतील.
1: किंवा असंही होऊ शकतं की ही जी जनजागृती काही प्रमाणात काही संस्थांमधून, शाळा कॉलेजेसमधून किंवा आपल्या ह्या अशा माध्यमातून जेव्हा केली जाते त्यावेळेला आपणही कुठेतरी अवेअर होतो. आपल्या आजूबाजूला अशा व्यक्ती ओळखण्यासाठी म्हणा किंवा दिसत असतील तर त्यांना परावृत्त कसं करावं यासाठी आपण अवेअर होऊ शकतो. हा सुद्धा एक खूप महत्वाचा सामाजिक वाटा म्हणता येईल, नाही का?
0: बरोबर आहे, हे प्रत्येक जण करू शकतं.
1: आता नैराश्याचे विचार जसे मनात येतात की ज्यामुळं हे टोकाचं पाऊल उचलावं असं वाटू शकतं, तर हे सगळं टाळण्यासाठी आपल्या रोजच्या जगण्यामध्ये सकारात्मकता कुठल्या कुठल्या छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण अंगी बाणवू शकतो?
0: बरोबर आहे, कारण यामध्ये आहे एकतर स्वतःला जाणून घेणं, ज्यामध्ये भावभावनांचा आपल्याला किमान ओळख असणं, कळलं की नाही. जसं आपण अगदी आपल्या गुणा सायन्समध्ये तुम्हाला पाण्याचं कसं फॉर्म्युला आहे ते शिकवलं जातं, नागरिकशास्त्रमध्ये तुमचं कसं काम चालतं हे शिकवलं जातं, मग तुमचं मन आहे ना ते कसं चालतं नको का शिकवायला. एकाही एज्युकेशनल ह्याच्यामध्ये म्हणजे मी शिकले तिथंपर्यंत तरी मला कुठेही भावभावनांबद्दल उल्लेखच दिसला नाही. मनाचा उल्लेख फक्त मला बहिणाबाईंचं मराठीतलं कविता होतं तेव्हाच दिसलं, आणि त्यानंतर पण मग मी काय करू, माझं मन वडाय वडाय झाल्यावर मी काय करू खरं. मग म्हणायचं का की उभ्या पिकातलं शेत, मग मी कुणाकडे बघू, म्हणजे पिकाकडे बघू का त्यातल्या गुराकडे बघू, मला सांगा ना मी कोण आहे, पीक आहे का गुर आहे. म्हणजे भावभावनांचं एक संतुलित तुमचं हे ठेवणं गरजेचं आहे. हे कुटुंबापासून सुरू करा की कुठल्याही भावनेला, कुणाच्याही भावनेला, अगदी वयोवृद्ध सुद्धा, कारण वयोवृद्धांमध्ये 70 आत्महत्येचं प्रमाण जास्त आहे. त्याचबरोबर आज आपण बघतो की आत्महत्येला वय पण राहिलं नाही, तिचा भेदभावही नव्हता पण आता वय पण नाही आहे तिला, 10 वर्ष 12 वर्ष पण दिसतात. तर ते जेव्हा लहान मूल सांगतं की मला असुरक्षित वाटते, मला शाळेला जाऊनही वाटतं, तर आईनं पहिला बसवलं पाहिजे, त्याला ॲबनॉर्मल असं न समजतं त्याला बडवून बडवून शाळेतनं पाठवता, 2 दिवस बघावं की तो मुलगा काय ऍक्च्युली म्हणायचा प्रयत्न करतो की मला शाळेत का नाही जायचं आहे.
1: बरं,
0: मग तिथे काही त्याला भीती आहे किंवा काय वाटतं की तो स्लो लर्न करतोय किंवा मुलं टॉर्चर करतायत का, तिथे शिक्षकांकडून काही दबाव निर्माण होतो का, त्याचं काही चुकतंय. ह्या गोष्टी जर समजल्या कधी, जेव्हा त्याच्या भावनेला आपण एक जेन्युइनली स्वीकार करा, म्हणजे भावभावना समजणं म्हणजे नुसतं की हा तू मी बोलला हा ठीक आहे बाई तुला वाईट वाटतं बरं ठीक आहे हा वाईट आहे, तर ते नाही ऐकायचं पुढच्याला, मला वाईट वाटतं ना
1: बरोबर,
0: तर ते वाईट पण कसं कमी करू असं त्याला म्हणायचं असतं. ऐका, शेअर करते, पण त्यासाठी एक ऍश्युरन्स द्या की बघू हा तुला वाईट वाटतंय ना, मग कुठले तुझे हे प्रसंग वाटत आहेत बघ, तुला येणारे विचार काय आहेत तुझ्या डोक्यामधले, मग आपण त्यांना ऐकावं, त्यांना एक प्रकारे एक्सेप्टन्स ठेवावा, त्या व्यक्तीला बिलकुल मजाक म्हणजे मजेत नाही घ्यायचं आहे, बिलकुल हसायचं नाही आहे, त्याला खोटं नाही म्हणायचं आहे, नाटक नाही म्हणायचं आहे. तुम्हाला नाही जमत आहे घरामध्ये तर तुम्ही अत्यंत चांगल्या एक्सपर्ट्सशी बोला. एखादी सेशन घेतलं म्हणून तुम्ही वेडे ठरत नाही. मी नेहमी एक वाक्य बोलते की आम्ही लोक जे आहोत अगदी मानसशास्त्राशी संबंधित किंवा मानसिक आरोग्याबरोबर काम करणारे, आम्ही तुम्ही वेडे होऊ नये म्हणून काम करतोय, वेडे व्हा म्हणून नाही करत आहे.
1: बरोबर,
0: आम्ही थांबवायला बसलोय, आम्ही सगळे सोल्जर्स आहोत की जे मानसिक आरोग्याच्या बद्दल काम करतो, आरोग्याबद्दल करतोय, अनारोग्य वाढू नये म्हणून करतो, ह्याचा पहिला समज ठेवला पाहिजे समाजानं. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींना जेव्हा तुम्ही नीट हाताळाल, प्रेमानं मायेनं समजून घ्याल, एक तुमची लॉजिकल थिंकिंग वाढवाल, एक विवेक वाढवाल, तेव्हा त्या लहान मुलाला काय आणि एका वयोवृद्धाला काय तुम्ही समजून घ्यायसाठी अगदी मनापासून खुलेपणा ठेवाल, म्हणजे मोकळीक संभाषण ठेवाल, फ्री डिस्कशन्स ठेवा, की तिथे काही पण बोलण्याचं त्याला भीती नाही वाटेल आपल्या घरातच, नाही तर मग तो चुकीचा मार्ग निवडणार.
1: अगदी,
0: कोणी पण लहान मुल नाही, मोठी पण व्यक्ती जेव्हा घरात तिला वाव दिला जात नाही, तिच्या भावभावनांना किंमत नाही आहे, तिच्या वर्तनाकडे बिलकुल कोणाचं लक्ष नाही आहे, तर ती बाहेरचे मार्ग शोधते, मग ते चुकीचे होतात. सोशल मीडियामुळे आज आपण बघतो की हे तर गुंता वाढत चाललंय सगळं. म्हणून महत्वाचं काय आहे की विचार आले तरी शेअर करा, विचार येणं चुकीचं नाही, तुम्ही कुठल्या तरी समस्येला अति महत्व दिलेत तुमच्या आयुष्यापेक्षा.
1: बरोबर,
0: आणि कायम लक्षात ठेवा तुमचं आयुष्य अमूल्य आहे आणि ते आम्हाला हवं आहे.
1: आणि कोणतीही समस्या असेल ज्याला

0: उत्तर नाही असं होऊ शकत नाही. तुम्ही जर बोललात तर त्याला सोल्युशन मिळणार आहे आणि ती समस्या सोडवली जाणार आहे. आणि तुम्ही म्हणलात तसं की समोरच्या व्यक्तीचं ऐकून घेणं हे एक सामाजिक जबाबदारी म्हणून आपली ही आपण बजावू शकतो की विश्वास त्या व्यक्तीला प्रत्येक मैत्री असू दे, नातं असू दे किंवा अगदी अनोळखी व्यक्ती सुद्धा असू दे, पण ज्या वेळेला कुणी काही आपल्याला सांगतं आहे तर ते विश्वासानं ऐकून घेणं, न की त्याची थट्टा करणं आणि तशी खात्री देणं, कुठेतरी एक त्याची बाजू समजून घेणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे, नाही का?
1: नक्कीच आहे. हे ह्यासाठीच खूप, जसं की एक आपण म्हणून मीडिया आज खूप मोठा रोल प्ले करतो ज्याच्यामध्ये सोशल मीडिया आहे, यामध्ये अत्यंत आपण म्हणू शकतो सावधगिरीनं आणि समज ठेवून माणसांनी पोस्ट शेअर कराव्यात. अत्यंत बटबटीत किंवा अत्यंत आपण म्हणू त्या विकृत स्वरूपात आत्महत्येचे सारखं क्लिप्स दाखवणं किंवा त्याबद्दल ज्यादा बडबड करणं बंद करायला पाहिजे त्यांनी. ह्याचबरोबर तो एक्सेस आहे जे सुसाइडल आपल्याला वस्तू ज्या आहेत त्याचा एक्सेस सामाजिक पातळीवर कमी केला पाहिजे, की जिथे खरं तर खूप लक्ष दिलं पाहिजे की हे जे कीटकनाशक वगैरे असते तर ते त्या लहान मुलाला का हवं आहे, हवं तर त्याच्या नोंदी करा आणि विशिष्टच एक क्वांटिटी एका विशिष्टच वर्गाला मिळेल ह्यासाठी प्रयत्न करा.
0: बरोबर.
1: आणि हे जे काही पॉइझनस इतर गोष्टी आहेत ह्या कदाचित त्यामध्ये सरकारनं लक्ष घालावं आणि त्यामधला जो पॉइझनस आपण म्हणू शकतो केमिकल पार्ट आहे त्याला इतका कमी करावा की ज्यामुळे समुद्र आणि इव्हन निसर्गही छान होईल आणि माणूस ते किती पिला तरी मरणार नाही ह्याची एक चांगली सोय करावी. त्याचबरोबर छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष द्या ज्याच्यामध्ये आम्ही म्हणतो की खूप छोटे मायनस गोष्टी आहेत की मूल सारखं दार लावून नाटका बसते.
0: बर.
1: त्यानंतर ते काय बघतंय सोशल मीडियावरती, जर हिंसक काहीतरी बघत असेल किंवा खूपच अॅबनॉर्मल काहीतरी बघते की मर्डर चाललंय बाबा सारखं मर्डरचंच बघतोय किंवा कसं खून होते हे बघतो किंवा एखाद्याला इजा पोहोचवण्याचं बघतो किंवा काय झालं म्हणजे काय होतं म्हणजे बघतो, कारण आजपर्यंत जेवढ्या आत्महत्या आताच्या झाल्यात त्यात जर त्यांची तुम्ही सर्च हिस्ट्री बघितली गुगलवरची तर त्यामध्ये ऑलरेडी त्यांनी हे सर्च केलंय की मरतं किती वेळात कशानं मरतं, तर हा एक्सेस एवढ्या लहान मुलांना ठेवू नका, त्यांच्यावर कंट्रोल करा तुम्ही. आणि घरामध्ये सुद्धा अशा वस्तू एका विशिष्ट कपाटात ठेवा ना. जर आपण पैसे कोणीतरी नेईल तर आपल्याच घरातली एक व्यक्ती आयुष्यात न जाईल, अशा वस्तू का ठेवायच्या तुम्हाला, त्या योग्य जागेवरती ठेवल्या पाहिजेत जिथून त्या सहजासहजी कोणाच्या हातात येणार नाहीत. आणि घरामध्येच असल्या वस्तू आणणं बंद केलं पाहिजे. मार्केटमध्ये हा आता त्या सगळा शासनाचा भाग आहे की त्यांनी त्यामध्ये अवेअरनेस करणं आणि ते कंट्रोल प्रस्थापित केला पाहिजे तो.
0: बरोबर. आत्महत्या करणारा व्यक्ती जरी ही पळवाट शोधत असला, स्वीकारत असला असं मला वाटतंय, तरी सुद्धा बाकीच्यांना तो प्रश्नचिन्ह नक्कीच निर्माण होऊ शकतो असं का, पण त्यातून सुधारण्याचे हे अनेक मार्ग आहेत किंवा चांगलं काहीतरी घडण्याचे करण्याचे हे असे मार्ग आहेत ते सुद्धा स्वीकारायला हवेत खरं तर लोकांनी, कुटुंबियांनी असं म्हणावंसं वाटतं. तर आम्रपाली रोहिदास मॅडम, तुम्ही आज इथं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात, अतिशय अमूल्य, महत्वाची आणि छान सोप्या भाषेत ही सगळी माहिती दिलीत, त्याबद्दल मी श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं तुमचे आभार मानते. धन्यवाद.
1: मला आज तुम्ही इथे बोलायला एक संधी दिलीत त्यामुळे मीही कोल्हापूर आकाशवाणी आणि तुमच्या संपूर्ण टीमची अत्यंत ऋणी आहे.
0: धन्यवाद.
2: मानसोपचार तज्ज्ञ आम्रपाली रोहिदास यांची अमृता खानोलकर यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. तेव्हा पुन्हा भेटूया आमच्या संग्रहातून या कार्यक्रमात पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत नमस्कार.
3: आमच्या संग्रहातून हा कार्यक्रम प्रसारित केला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रानं. 102.7 मेगाहर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर आपण आमचं वैविध्यपूर्ण प्रसारण ऐकत आहात. आता आनंद घेऊया हिंदी चित्रपट संगीताचा, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं कार्यक्रमात मनापूर्वक स्वागत. मी आहे तुमच्यासोबत शिल्पा. श्रोते हो, आज हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते अक्षय कुमार यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातील गाण्यांचा आनंद आपण घेऊया. सुरुवातीला अभिजित आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजामध्ये अन्वर सागर यांचं गीत खिलाडी या चित्रपटासाठी हे गीत संगीतबद्ध केलंय जतीन ललित यांनी.

ये दिल लगी या चित्रपटासाठी हा आवाज होता लता मंगेशकर आणि कुमार सानू तसंच सहकाऱ्यांचा. समीर यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं दिलीप आणि समीर सेन यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मोहरा या चित्रपटासाठी अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांचा आवाज. आनंद बक्षी यांचं हे गीत संगीतबद्ध केलंय विजू शहा यांनी.

0: ज्ञान माहिती आणि मनोरंजनानं भरपूर ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर 102.7 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
1: लोकात माझा दर्रा रहा मिरची कोल्हापूरची हे घुंगरू हे घुंगरू.
0: आपली वाणी कोल्हापूर आकाशवाणी. श्रोते हो, 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा नेत्रदान पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शिवाजी अजेटराव यांनी सांगितलेली माहिती आता ऐकूया.
2: पहिली गोष्ट अशी आहे की आपण नेत्रदान हे जिवंतपणे करू शकत नाही. ज्या वेळेला एखादी व्यक्ती मृत्यू पावते त्यावेळेला त्याची काही आपण काळजी घ्यावी लागते. मृत्यू पावल्यानंतर त्याचे डोळे बंद करावेत पहिल्यांदा, थोडे डोळे उशीत द्यावी डोक्याच्या खाली, डोळ्यावर पाण्याच्या पट्ट्या किंवा कापूस भिजवून ठेवला तरी चालतो. एखाद्या आयबँकेला त्वरित फोनवर कळवून त्यांना माहिती द्यावी लागते. त्याच्यानंतर ती डॉक्टरांची टीम आपल्या घरी येते. तोपर्यंत पंखे असतील तर ते बंद करून ठेवावेत, एसीचा ब्लोअर असेल तो टर्न करावा बाजूला, जेणेकरून बाह्य पटल ड्राय होऊ नये.
3: श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकतो आहोत. आज हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेते अक्षय कुमार यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातील निवडक गाण्यांचा आनंद आपण घेतो आहोत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया दिल तो पागल है या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि उदित नारायण यांचा आवाज, आनंद बक्षी यांचं हे गीत संगीतबद्ध केलंय उत्तम सिंग यांनी.

श्रोतेहो, हजारो अवीट गोडीच्या गाण्यांपैकी तुमच्या मनात कोणतं गाणं घर करून आहे त्या गाण्याच्या आठवणी आम्हाला सांगा. आमच्या गाणं मनातलं या कार्यक्रमात रविवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचा फोन नंबर आहे 02-31-2-65-26-24. फोन नंबर पुन्हा एकदा 02-31-2-65-26-24. तेव्हा जरूर फोन करा आणि आपल्या गाण्याच्या आठवणी आणि त्या गाण्याविषयी आमच्याशी बोला. ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण 102.7 MHz तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सोनू निगम आणि श्रद्धा पंडित यांचा आवाज. संघर्ष या चित्रपटासाठी हे गीत लिहिलेलं आहे समीर यांनी आणि संगीतबद्ध केलंय जतीन ललित यांनी.

0: शेतीची माहिती, आरोग्याची काळजी, तल्लीन करणारी अभंगवाणी,
1: विश्वासार्ह बातम्या, मखमली गाणी, रसिकांच्या मनात आकाशवाणी।

श्रोतेहो, शुक्रवारी 11 सप्टेंबरला सकाळी 10:30 इंद्रधनू या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका पोषण मासानिमित्त आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: 102.7 FM कोल्हापूर।
1: श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये आज आपण हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते अक्षय कुमार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातील गाण्यांचा आनंद घेतो आहोत। कार्यक्रमाच्या पूर्वार्धामध्ये आपण खिलाडी, ये दिल लगी, मोहरा, दिल तो पागल है आणि संघर्ष या चित्रपटातल्या गाण्यांचा आस्वाद घेतला। कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया जानवर या चित्रपटासाठी समीर यांनी लिहिलेलं गीत, जे संगीतबद्ध केलंय आनंद मिलिंद यांनी, आणि आवाज आहे अलका याज्ञिक, मनोहर उदास आणि सहकाऱ्यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमाविषयीचं निवेदन. श्रद्धा, संस्कृती आणि आनंदाची सांगड घालत असताना जबाबदारीचं भान राखून हा गण

0: गणेशोत्सव कसा साजरा करावा याच विषयी आमच्याशी बोला. आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमात येत्या शनिवारी म्हणजेच 12 सप्टेंबरला सकाळी 10:30 ते 11 या वेळेमध्ये, आणि त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 02132566224. फोन नंबर पुन्हा एकदा 02132566224. तेव्हा जरूर फोन करा, आपलं मत मांडा आणि आपल्या आवडीचं गाणंही आम्हाला सांगा.
1: श्रोते हो, सप्टेंबर महिना हा पोषण मास म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं आहार तज्ज्ञ सुरभी कुलकर्णी यांनी दिलेली माहिती ऐकूया.
2: जंक फूडमुळे पहिली गोष्ट म्हणजे मुलांमध्ये चाइल्डहूड ओबेसिटी वाढते, त्याचप्रमाणे इन्सुलिन रेझिस्टन्स होतोय किंवा ब्लड शुगर वाढते, पचनाचे विकार चालू होतात आणि दातांचं आरोग्य पण बिघडते.
0: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया धडकन या चित्रपटासाठी नुसरत फतेह अली खान आणि सहकाऱ्यांचा आवाज. समीर यांचं हे गीत संगीतबद्ध केलंय नदीम श्रवण यांनी.

धडकन चित्रपटातलं गाणं आत्ताच आपण ऐकलं. समीर यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं नदीम श्रवण यांनी. श्रोते हो, आज दुपारी 12 वाजेपासून आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला महिलांसाठी विशेष कार्यक्रम वनिता मंडळ, यामध्ये पोस्को कायदेविषयी ॲडव्होकेट वर्षा देशपांडे यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. आणि त्यानंतर मीरा जोशी यांचा ललितबंध अवघा रंग एक झाला. त्यानंतर संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी या कार्यक्रमामध्ये 10 सप्टेंबर या जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाच्या अनुषंगानं संवादाचं एक पाऊल जीवनाकडे या विशेष कार्यक्रमात समुपदेशक मृणाल खंडागळे यांच्याशी स्वराली गायकवाड यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. संध्याकाळी 7:30 वाजता माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमामध्ये औषधी उत्पादक शेतकरी आणि उद्योग याविषयी कुलदीप खोत यांची मुलाखत आम्ही प्रसारित करू. रात्री 8 ते 11:10 अस्मिता मराठी वाहिनीचे सहक्षेपित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण

प्रसारण 102.7 MHz तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मिल्खा सिंग आणि वाजिद यांचा आवाज रावडी राठोड या चित्रपटातल्या गीतासाठी.

कार्यक्रमातलं शेवटचं गीत शिल्पा राव, आनंद भास्कर आणि अभिजित श्रीवास्तव यांच्या आवाजामध्ये अमिताभ भट्टाचार्य यांचं हे गीत संगीतबद्ध केलंय अमित त्रिवेदी यांनी. चित्रपट मिशन मंगल.

मिशन मंगल या चित्रपटातलं गीत आताच आपण ऐकलं. श्रोते हो, हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते अक्षय कुमार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातील काही गाणी आज आपण ऐकली. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करूया. नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून 102.7 मेगाहर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर आमचं प्रसारण आपण ऐकत आहात. दुपारचे 12 वाजता आहेत. यानंतर मुंबई केंद्राचे सहक्षेपित कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. जाऊया मुंबई केंद्राच्या स्टुडिओकडे.

वनिता मंडळ या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पॉक्सो कायदा याविषयी अॅडव्होकेट वर्षा देशपांडे यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो, प्रत्येक कळीला उमळण्याचा अधिकार असतो, पण काही वेळा निर्दयी हात त्या कळ्यांवर घाव घालतात. बालपण हे फुलपाखरासारखं नाजूक असतं, त्याच्या रंगांवर भीतीची सावली पडू नये म्हणून समाजानं आणि कायद्यानं सतर्क राहणं गरजेचं आहे. अशाच बालकांच्या संरक्षणासाठी भारतात पॉक्सो कायदा अस्तित्वात आला. बालकांना लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण देणारा हा कायदा. आज अॅडव्होकेट वर्षा

0: शिंदे यांच्याकडून या कायद्यासंबंधी आपण माहिती करून घेणार आहोत. महिला हक्कासाठी सातत्यानं लढणाऱ्या, कायद्याच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ विधिज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या अॅडव्होकेट वर्षा देशपांडे. वर्षाताई या बीकॉम LLB आहेत. गेली 36 वर्ष त्या गर्भातल्या स्त्रीपासून ते वयोवृद्ध महिलेपर्यंत त्यांच्या न्यायासाठी लढा देतात. लेक लाडकी अभियानाच्या माध्यमातून देशभर PCPNT कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कार्यरत असलेल्या अॅडव्होकेट वर्षा देशपांडे यांना 2025 संयुक्त राष्ट्रसंघाचा आंतरराष्ट्रीय लोकसंख्या पुरस्कार मिळालाय. विशेष म्हणजे हा सन्मान मिळवणाऱ्या या तिसऱ्या भारतीय आहेत. कमला भसीन यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं यांनी मराठीत भाषांतरही केलेलं आहे. त्यांनी किशोरवयीन मुलांचे 250 अधिक गट करून 2500 मुलांना जीवन कौशल्य मिळवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. स्वागत करूया अॅडव्होकेट वर्षा देशपांडे यांचं.
1: नमस्कार
0: वर्षाताई. पॉक्सो म्हणजे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट 2012. सुरुवातीला सांगा, या कायद्याची गरज का भासली असावी?
1: खरं तर खूप विरोधाभासी वाटू शकतो हा शब्द की बालकांच्या संदर्भाने होणारा लैंगिक अत्याचार. बालक म्हणजे 18 वर्षाखालची लेकरं, मुलं आणि मुली दोघेही. आणि 18 वर्षाखालच्या मुलांना म्हणजे आता 10व्या वर्षी मुलींना पाळी येऊ लागलेली आहे बदललेल्या सगळ्या वातावरणाचा परिणाम म्हणून. पण साधारणपणे 10व्या वर्षी जरी पाळी जरी आली तरी तिला आपण समजतंय ती प्रौढ आहे असं आपण 18 वर्षानंतर म्हणतो. मतदानही त्याच्यानंतर होतं, लग्नाची परवानगी आपण 18 नंतर देतो. पण 18 पर्यंत आपण तिला बालक समजतो, तिला किंवा त्याला. आणि तोपर्यंत त्यांचे लैंगिक अवयव या सगळ्यासाठी विकसित झालेले नसतात. आणि ते विकसित झालेले जरी असले तरी ते वापरण्यासाठीची जी क्षमता, जी आर्थिक परिस्थिती, ती समज, मानसिकता हे सगळं त्यांच्याकडे नाहीये. म्हणून आपण त्यांना बालक म्हणतो. असं जरी असलं तरी त्यांच्या संदर्भाने अगदी 10 पेक्षाही खालच्या वयातल्या, अगदी 4 वर्षाच्या जन्मलेला, म्हणजे अलीकडे मी 8 महिन्याच्या मुलीवर झालेले अत्याचार पाहिलेले आहेत. त्यामुळे बदललेल्या सगळ्या व्यवस्थेमध्ये 8 महिन्याच्या बालिकेसोबत सुद्धा ह्या घटना घडू शकतात. आणि हे जेव्हा निदर्शनाला आलं की केवळ आपल्याकडची भारतीय न्यायसंहिता किंवा आताची पूर्वीचं जे IPC हे बालकांच्या संदर्भाने होणाऱ्या लैंगिक अत्याचार थांबवण्यासाठी पुरेसं नाही. एक प्रिव्हेंटिव्ह प्रतिबंधकात्मक काही व्यवस्था आपल्याला निर्माण करावी लागेल. आणि बालकांच्या संदर्भाने होणारे हे अत्याचार पोलीस स्टेशनला ज्या पद्धतीने स्त्रिया किंवा इतरांच्या संदर्भाने होणारे गुन्हे आपण हाताळतो तसे हाताळता येणार नाहीत. तसे हाताळताना खूप अडचणी येतात त्या बालकांना, त्याचा उलट ट्रोमा होतोय. हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा या पद्धतीच्या कायद्याची गरज बोलली गेली. त्याच्या आधी जे जे ऍक्ट आपल्याकडे होताच, त्याच्या आधी बाल संरक्षण मंडळ आपल्याकडे होती, पण तरी सुद्धा स्वतंत्र कायद्याची गरज भासावी इतक्या मोठ्या प्रमाणावर बालकांच्या संदर्भाने अत्याचार होताना दिसले. अलीकडेच एप्स्टीन फाईलची पण चर्चा आपण ऐकली, तिथेपासून ते आपल्याकडे नसरापूरमध्ये झालेली घटना असेल किंवा बदलापूरमध्ये झालेला मुलीच्या संदर्भाने उल्लेख आपण केवळ प्रसिद्धी माध्यमांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलं म्हणून करतो. पण माझ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा 30-30 गुन्हे दाखल आहेत आजच्या तारखेला. आणि म्हणून ह्या कायद्याची गरज आणि कायद्यासाठी स्वतंत्र प्रशिक्षण घेतलेल्या न्यायालयांची निर्मिती केली गेली. आणि हा कायदा 46 वेगवेगळ्या कलमांचा कायदा आहे. आणि बालकांना संरक्षण देईल, बालकांची मानसिकता लक्षात घेईल आणि मग ती केस हाताळली जाईल असं वातावरण देईल असे डायरेक्शन्स कायद्यामध्ये दिलेले आहेत. आणि हा कायदा चालवण्यासाठी न्यायालयांना सुद्धा काही डायरेक्शन्स कायद्याअंतर्गतच दिलेले आहेत, काय करा आणि काय करू नका. आपल्याकडे कमिशन आहे, म्हणजे जसं महिला आयोग आहे आपल्याकडे, तसा बाल आयोग पण आहे आपल्याकडे, ज्याला आपण चाइल्ड राईट कमिशन म्हणतो. तिथेपासून ते गाव पातळीवरती, अंगणवाडी स्तरावरती, अंगणवाडी आणि ग्रामसेवक यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण स्तरामध्ये अगदी छोट्यातल्या छोट्या वाड्या वस्त्यांवरती आणि गावामध्ये आपल्याकडे बाल संरक्षण समिती, बाल हक्क संरक्षण समिती, व्हिलेज चाइल्ड राईट प्रोटेक्शन कमिटी आहे. पण हे एरवीप्रमाणेच की तिथे तो बोर्ड लावलेला असतो, अंगणवाडी ताई त्याच्यावरती आपलं नाव टाकते, ग्रामसेवकांचं नाव आणि मोबाईल नंबर टाकलेला असतो, त्याच्यावर काही सदस्य कार्यरत असतात, पण ते कागदावरच राहतं. मुलांच्या

0: संदर्भाने गावामध्ये काही चुकीचं घडत असेल तर त्याची नोंद घ्यावी. म्हणजे चाइल्ड मॅरेज होत असेल तर, घरामध्ये त्यांच्यावर काही अत्याचार कमी जास्ती होत असेल तर, त्यांची पळवापळवी होत असेल तर, त्यांना चाइल्ड लेबर म्हणून कामाला लावत असतील तर, या सगळ्याच्या संदर्भाने त्या बालहक्क संरक्षण समितीने काम करणं अपेक्षित आहे. त्याच वेळेला पोक्सो अंतर्गत जर काही लैंगिक अत्याचार होत असतील तर त्याच्याही संदर्भाने त्यांनी कामकाज करावं असं त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. त्यामुळे आपल्याकडे ही सगळी व्यवस्था दिलेली आहे, कायदा अतिशय सक्षम दिलेला आहे आणि या कायद्याच्या संदर्भाने खूप मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल होत आहेत. न्यायालय पण अतिशय संवेदनशीलपणे, न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की 6 महिन्याच्या आतमध्ये ते निकाली निघाले पाहिजेत. म्हणजे आपल्याकडे नुसते तारीखवर तारीख तारीखवर तारीख असं ह्या कायद्याच्या बाबतीत चालणार नाहीये.
1: बरोबर.
0: आणखीन एक विशेष गोष्ट याच्यामधली अशी आहे की लैंगिक अवयव तर तयार नाही आहेत बालकाचे, मग लैंगिक अत्याचार कसे? तर स्किन टू स्किन टच असण्याची गरज नाही. त्या बालकाचं पोर्नोग्राफिक इमेजेस वापरणं, चुकीचे चाळे त्यांना करायला लावणं, त्याच्या संदर्भाने चुकीच्या गोष्टी त्याच्या फोटोग्राफी करणं, त्याची व्हिडिओग्राफी करणं, आपल्या मोबाईलमध्ये अशा पद्धतीची पोर्नोग्राफी बालकांच्या संदर्भाने फोटोग्राफ्स किंवा त्यांच्या संदर्भाने असले व्हिडिओ जर सेव्ह केले तर त्याला 5 वर्षाची शिक्षा आहे. त्या बालकाची त्यांच्या कुटुंबाची पूर्ण गोपनीयता सांभाळली पाहिजे. पहिला कायदा आहे की ज्याच्यामध्ये वृत्तपत्रांना डायरेक्शन दिलेली आहेत. बातमी आली तुमच्याकडे तर काय करा आणि काय करू नका हे मीडियाला सुद्धा त्याच्यामध्ये डायरेक्शन दिलेले आहेत. पोलिसांनी सुद्धा वर्दीमध्ये जाऊन स्टेटमेंट घ्यायचं नाहीये.
1: अच्छा.
0: कारण त्या बालकाला भीती वाटू शकते. घटना घडलेली पहिली इन्फॉर्मेशन आली पोलिसांकडे की तातडीनं जाऊन त्याचे स्टेटमेंट घेत असताना सामाजिक कार्यकर्ते काउन्सिलर तिथे हजर राहतील. युनिफॉर्म शिवायचा अधिकारी तिथे असेल, होता होईल ती महिला असेल आणि ते बालक जिथे कम्फर्टेबल असेल,
1: म्हणजे घरी असेल तर
0: घरी असेल ते म्हणाले की इथे नाही आपण तिथे बसू. समजा घरातलाच कोणीतरी आरोपी आहे तर
1: बरेचदा आणि असं कोणीतरी जवळच असतात, नातेवाईक
0: जवळचे नातेवाईक असतात, ओळखीतली माणसं असतात, जवळच्या घरातल्या कोणीतरी असू शकतं. त्यामुळे जिथं ते कम्फर्टेबल नाहीये, लेकरं फार छान कम्युनिकेट करतात, त्यामुळे ते जे बालक जिथे कम्फर्टेबल असेल तिथे ते स्टेटमेंट घेतलं जावं असं कायद्यात म्हटलेलं आहे.
1: बरोबर.
0: आणि अलीकडे नुसतं शारीरिक होणाऱ्या अत्याचाराचा संदर्भ नाही तर पोर्नचा नुसता संदर्भ नाही तर अशा बालकांचा वापर करून मोठे मोठे जे टुरिस्ट प्लेस आहेत तिथे अशा बालकांच्या संदर्भाने बाल लैंगिक पर्यटन वाढलेलं आहे.
1: फारच दुर्दैवी आहे.
0: अशी काही लॉजेस, अशी काही ठिकाणं आहेत असं रेकॉर्डवर आलेलं आहे आणि बाहेरून परदेशातून वगैरे असे लोक येऊन अशा पद्धतीने त्यांचा गैरवापर करतात असे संधी साधू लोक आहेत असं तिथे पाहिलं गेलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या संदर्भाने सुद्धा त्याच्या संदर्भातही पोलीस स्टेशननी निगराणी ठेवणं हे अपेक्षित आहे.
1: पण मग तक्रार कोण नोंदवणार? म्हणजे ही मुलं तर सध्या नसतात किंवा त्यांना पळवून आणलेलं असतं, टुरिस्ट आलेले असतात, त्यांनी त्यांचा गैरवापर करून ते निघूनही गेलेले असतात, पण मग दाद कशी?
0: मोठ्या प्रमाणावर मिसिंग आपल्याकडे अलीकडे दाखवत आहेत. मुलींची मुलांची पळवापळवी अलीकडेच पुणे किंवा सातारा किंवा ह्या भागातल्या मुला मुलींच्या पळवापळवीच्या खूप मोठ्या प्रमाणावर रिपोर्ट्स पण आले आणि बातम्या पण येत आहेत. त्यामुळे ही पळवून नेलेली मुलं असू शकतात, त्यामुळे त्यांचा रेस्क्यूचा एक व्यवस्था आपल्याला करावी लागेल. त्याच वेळेला या पद्धतीच्या ज्या घटना घडत आहेत त्यावेळेला त्यांचे जवळचे नातेवाईक, बहीण, आई हे जेव्हा तक्रार घेऊन येतात ना त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा त्यांना सुरक्षित करणं गरजेचं असतं. ही गोष्ट त्या बालकांनी सांगू नये. ह्याच्यासाठी आरोपी खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करून व्हायलंट होऊ शकतात. आपल्यापेक्षा कमकुवत प्रजातीला आपण कसेही वापरू शकतो आणि इतक्या लेवलवर जर त्यांचे हार्मोन्स या पद्धतीने हे करत असतील तर त्यांच्यावरती कोणताही सोशल दबाव राहिलेला नाही. करणारे जर आरोपी बघाल ना, भावकी गावकी याच्या सगळ्याच्या संदर्भाने जो एक प्रेशर होतं ते बदललेल्या अर्बनायझेशन मध्ये अलीकडे आम्ही ते रुर्बनाईज पण म्हणायला लागलो, रुरल कम अर्बन असं म्हणून एक रुर्बनाईज पण व्हायला लागले. तिथे कोणाला कोणाचा पाय पोस नाही, कोणाला कोणी विचारणार नाही अशा वातावरणामध्ये पोर्नोग्राफिक ते सगळं बघणं मीडियामध्ये आणि गरज पडली तर टीमनी जाऊन ते वापरणं ह्याला लेजिटिमसी मिळतीय.
1: बरोबर.
0: लीगली जरी हे चुकीचं असलं तरी याला जो वचक असायला पाहिजे अशा पालकांनी सोडवायला जाणं, त्या मुलांना पाठीशी घालणं, हे जे प्रकार घडत आहेत ते थांबणं फार गरजेचं आहे. त्यामुळे या पद्धतीची

0: च्या टुरिझमला जर कोणी उठून जात असेल हे काय जाणं आहे, जाऊन तिथे काय करतात आणि अशा पद्धतीनं ते बाधित तर होत नाहीत, अशा पद्धतीच्या गोष्टी तर तिथे करत नाहीत हे तपासलं गेलं पाहिजे. आणि तिथल्या तिथल्या पोलीस स्टेशनची आणि त्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे की या पद्धतीच्या घटना तिथे घडता कामा नयेत.
1: बरोबर,
0: म्हणजे हा प्रिव्हेंटिव्ह भाग झाला.
2: जेव्हा अशी दुर्दैवी घटना घडते त्यावेळेला कोणतं मोठं चॅलेंज निर्माण होतं?
0: एक तर त्या बालकाला त्याच्याकडून ते स्टेटमेंट काढून घेणं,
1: बरोबर,
0: ते रेकॉर्डवर आणणं आणि ते आणलेलं स्टेटमेंट परत न्यायालयासमोर परत रेकॉर्ड करणं हे सगळ्यात मोठं चॅलेंजिंग काम अधिकाऱ्यांना करावं लागतं. आणि खूपदा ही बालकं ही स्पेशल बालकं असू शकतात, म्हणजे ती
2: व्यक्तही होऊ
0: शकतात, मतिमंद असू शकतात, ती गतिमंद असू शकतात, ती मूकबधीर असू शकतात, ती अंध असू शकतात. त्यांच्याकडून तज्ज्ञ माणसांच्या मदतीने ते स्टेटमेंट्स घ्यावी लागतात, त्यामुळे अशा तज्ज्ञांची मदत घ्यावी असं कायद्यात म्हटलेलं आहे.

0: ती गतिमंद असू शकतात, ती मूकबधीर असू शकतात, ती अंध असू शकतात, त्यांच्याकडून तज्ज्ञ माणसांच्या मदतीने ते स्टेटमेंट घ्यावी लागतात. त्यामुळे अशा तज्ज्ञांची मदत घ्यावी असं कायद्यात म्हटलेलं आहे. गरज पडली तर अशा तज्ञांना बोलवा आणि त्यांच्या मदतीने एव्हिडन्स रेकॉर्ड करा. त्या आरोपी समोर हे करता कामा नये हे पण नोंदवलेलं आहे.
1: अच्छा.
0: आणि 29 कलम जे आहे ह्या कायद्याचं, ह्या कायद्याचा संपूर्ण आत्मा जे आहे त्याच्यामध्ये त्या बालकांनी एकदा त्या निष्पाप निर्व्याज लेकरांनी एकदा स्टेटमेंट सांगितलं तर ते परत साक्षी पुरावे आणून सिद्ध करण्याची गरज नाही.
1: अच्छा.
0: प्रिझम्पशन आहे इनोसन्स, इट इज प्रिझ्युम्ड बाय द कोर्ट. कोर्ट हे गृहित धरेल की बालक सांगतंय, निर्व्याज निष्पाप बालक, त्याच्यानी न्यायालय म्हणेल की हे लैंगिक अत्याचार आहे.
1: बरोबर.
0: आणि आरोपीला
1: ऍब्सोल्युटली
0: नाही. हा सगळ्यात मोठा आत्मा आहे ह्या कायद्याचा 29वा कलम. आणि त्या कलमानुसार आणि म्हणून ह्या कायद्याची गरज होती. हे दुसऱ्या कुठल्या भारतीय न्याय संहितेमध्ये इतरत्र तुम्हाला बघणार नाही. आणि मग आरोपीला सिद्ध करावे लागेल मी निर्दोष कसा आहे. त्यांनी त्याचे साक्षी पुरावे आणावे आणि स्वतःचं निर्दोषत्व सिद्ध करावं. सरकारी पक्षाचं, पोलीस पक्षाचं हे काम संपलं. एकदा त्या बालकाचं कम्फर्टेबल वातावरणामध्ये व्यवस्थितपणे त्याचं एकदा स्टेटमेंट घेतलं तर कोर्ट विल प्रिझ्युम चाइल्ड इनोसन्स असं म्हटलेलं. त्या बालकाचं निर्व्याज आणि निष्पाप असणं आणि त्याचं स्टेटमेंटवर कोर्ट पुरावा म्हणून त्याच्या अफिडेव्हिटवर आणि त्याच्या स्टेटमेंटवर विश्वास ठेवेल.
1: बरोबर.
0: आणि समोरच्या पार्टीला मग आरोपी पक्षाला स्वतःचं निर्दोषत्व सिद्ध करावे लागेल. त्यामुळे याच्यामध्ये बालकाच्या बाजूनी व्यवस्था उभी आहे. हे सगळं बालकांच्या संदर्भाने होत आहे. त्याच्यासाठी म्हणून आपल्याकडे बाल संरक्षण समिती गावपातळीवर तयार केलेल्या आहेत.
1: अच्छा.
0: कारण ह्या गोष्टी घरामध्ये घडतायत, परिसरामध्ये घडतायत,
1: बरोबर,
0: जवळच्या नात्यामध्ये घडतायत. आणि फक्त मुलींच्या संदर्भाने घडतायत असं समजू नका.
1: मुलांचं पण ऐकायला येतंय.
0: मुलांनाही या पद्धतीने वापरलं जातं आणि फक्त पुरुषच असे अत्याचार करतात असंही समजू नका. असे अत्याचार स्त्रियाही करू शकतात.
1: बालकांचा जो गैरवापर होतोय त्याच्याबद्दलचे जे गुन्हे दाखल होत आहेत, तुमच्या मते याच्या मागची कारणं काय असू शकतील?
0: त्याच्यामध्ये खूपदा घरातला कलह असू शकतो, जमिनीचे वाद असू शकतात, चुकीची प्रेम प्रकरण, एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशनशिपची कारणं असू शकतात, किंवा व्यापारी संबंध, उद्योग व्यापाराचे संदर्भ असू शकतात. बालकांचा आपल्या आर्थिक असल्या बानगडींच्यासाठी किंवा वैयक्तिक लैंगिक असल्या वर्तनाच्यासाठी म्हणून बालकांचा गैरवापर होताना दिसतो. सगळ्यात पहिली मी विनंती तुमच्या माध्यमातून समस्त लोकांना करीन की बालकं जेव्हा बोलतात तेव्हा कृपा करून नीट ऐका.
1: बरोबर.
0: ते काकांच्या सोबत मी जाणार नाही अशी ती मुलगी म्हणत असते. आपल्याला वाटतं काका एवढे मोठे वयस्क, ती पोरग एवढंच बारकी पोरगी, काय हरकत आहे तिने जायला. जेव्हा ती सांगते ना, बॅड टच गुड टच शिकवत बसायची गरज नाही. लेकरांना वासना आणि प्रेम ह्यातला फरक समजतो. आपल्याकडे मुलांसाठी वेळच नाहीये आणि तो वेळ जेव्हा आहे तेव्हा आपल्याला आर्थिक परिस्थिती अशी आहे की आपल्याला 8-8, 10-10 तास दुसऱ्या व्यवस्थेच्या ताब्यात आपली लेकरं देऊन जावं लागतंय कामाला.
1: तेच म्हणणार होते की आज पाळणा घरात काही आया नोकरीला जाताना ठेवून जातात किंवा घरी सुद्धा काही नानी किंवा अशा ठेवलेल्या असतात सांभाळायला. आणि त्यांनी जर कधी काही अत्याचार केले तर तुम्ही जे म्हणालात ते मुलांनी सांगतायत ते लक्ष द्यायला हवं, किंवा त्यांचे हावभाव पण टिपायला हवेत. जसं भूक लागलेली आपल्या मुलांची आपल्याला कळतं तसं पालकांनी हे पण लक्ष ठेवायला हवं. किंवा मुलगा शांत बसून राहतोय, रडतोय, तुम्ही म्हणालात तसं की कोणाबरोबर तरी जाण्याचं नाही म्हणतोय, घाबरायला लागलाय अचानकच, शाळेत जाणं नाही म्हणतोय, तर थोडं नक्कीच आपण तिथे लक्ष द्यायला हवं. कारण त्यांच्यावर अत्याचार होतात त्याच्यानंतर किती मानसिक त्रासातून ते कुटुंबही जात असतं आणि तो मुलगाही नकळत्या वयात त्याच्यावर हे काहीतरी घडलेलं असतं त्याच्याबाबत, त्याच्यामुळे तो त्या छळ्यातनं जात असतो. आपण त्या मुलांसाठी अजून काय करू शकतो याच्यातनं?
0: स्वत्वाची जाणीव न झालेली मुलं आहेत त्यामुळे त्यांना आपल्याला हे अलर्ट तर करावंच लागेल. पण आपल्याला आपल्या मुलांना क्वालिटी टाइम द्यावा लागेल क्वांटिटी टाइम देण्यापेक्षा. त्यामुळे त्यांना वी शुड बी गुड लिसनर्स. आपल्याला थोडं ऐकावं लागेल मुलं काय म्हणतात, नॉन व्हर्बली काय म्हणतात आणि व्हर्बली काय म्हणतात, म्हणजे शब्दांनी काय बोलतात आणि आपल्या कृतींनी काय सांगतात, याच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. आणि ज्या व्यवस्थेच्या ताब्यात आपली मुलं आपण देतोय ना, त्या व्यवस्थेच्या ताब्यात देत असताना त्या सगळ्या व्यवस्था यांना हे प्रशिक्षण असलं पाहिजे कायद्याचं. त्याचे एक इंटरव्ह्यू जेव्हा घेणार ना तेव्हा या कायद्याचं सगळं त्यांना आपण

0: सांगितलं पाहिजे. म्हणजे मी आता ठरवलं की माझ्या नातवाला सांभाळायला जर माझ्याकडे बाई राहणार असेल तर मी तिची मेडिकल चेकअप करणार, कारण ती आवश्यक आहे, कुठला तिला आजार नाही ना हे बघणं जेवढं आवश्यक आहे
1: बरोबर हो.
0: तेवढंच ती सायकोलॉजिकली फॅमिली लेवल आणि ह्या सगळ्यामध्ये सुखी आहे ना, व्यवस्थित आहे ना, ती आर्थिक गरज म्हणून आली ना, तिच्या काही चुकीच्या गोष्टी, ती कुठेतरी फेरफिरायला घेऊन गेली आणि दुसऱ्या पुरुषांच्या ताब्यात माझं लेकरू ती देऊ शकते, चुकीचं वागू शकते, तर तिचं वर्तन कसं आहे आणि तिला हा कायदा आपण सांगितलेला पाहिजे. म्हणजे वी आर अवेअर हे समोरच्याला सांगितलं पाहिजे की असा कायदा आहे बरं का, आणि हे सगळं तुम्हाला माहिती आहे, हा प्रशिक्षणाचा भाग आहे. त्यामुळे पाळणाघरात आपण सगळ्या ह्या गोष्टी खूप खाजगीपणे करतोय सध्या. ह्याला थोडं इन्स्टिट्यूशनल स्वरूप देण्याची गरज आहे, याला संस्थात्मक स्वरूप देऊन या प्रशिक्षणांना. बाकीच्या गोष्टी आपण बघतोय की खायला ठेवलं की नाही, डबा ठेवला की नाही, कपडे नीट ठेवले की नाही, मग स्वच्छता बाळगली की नाही, मग त्या वेळेत आल्या की नाही, मग त्या वेळेत, हे सगळं बघतो. त्याच्याबरोबर ही सायकोलॉजिकल या ज्या गोष्टी आहेत ना, त्याच्याकडे पण आपलं लक्ष असलं पाहिजे. आणि गरज पडली तर तिला पण अशा गोष्टींना समुपदेशनाला प्रायर घेऊन जाऊन मग आपण एंगेज केलं पाहिजे. त्यामुळे कायदा चालवण्याची वेळ कोणावर येऊ नये, आणि अशा मुलांच्या संदर्भाने ज्या वेळेला ती वेळ येईल त्यावेळेला आपल्याला कायद्याची माहिती असणं हे फार गरजेची गोष्ट आहे. त्यामुळे असं स्पेशल न्यायालय आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी कुठे आहे, असं बालगृह कुठे आहे, बाल संरक्षण मंडळ कुठे आहे, बाल संरक्षण समिती कुठे आहे, याच्या विषयीची माहिती लोक प्रश्न निर्माण झाल्यावर आम्हाला शोधत येतात. आधीच आपल्याला ती माहिती असली आणि त्याच्यामध्ये आपला सहभाग असला, आई म्हणून, त्या गावातली एक बचत गटातली महिला म्हणून, त्या गावातल्या महिला मंडळाची एक महिला म्हणून, किंवा आपण कामावर जरी जात असतो तरी तिथून सुद्धा तिथे माहिती ती घेणं, आणि आपण मग नंतर गुगल करायला लागतो, हे सगळं शोधायला लागतो. तर मला असं वाटतं की याची माहिती असणं अशा पद्धतीचा कायदा आहे आणि त्याची अंमलबजावणी करणारी एवढी मोठी यंत्रणा आपल्याकडे आहे, आपल्याकडे स्वतंत्र न्यायालय आहे, आणि तिथे गेल्यावर आपले अधिकार काय आहेत.
1: खरंय,
0: खूपदा आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर आपले अधिकार माहित नाहीत, कोर्टात गेल्यावर आपले अधिकार माहित नाहीत, काय करा आणि काय करू नका माहित नाही, पुराव्या कामी काय काय न्यायचं ते आपल्याला माहित नाही. आपण शिकले सवरलेले असतो पण याच्या बाबतीमध्ये आपण कार्यात्मक साक्षर नसतो. आंघोळ बिंघोळ घालून घेऊन जातात मुलांना, झालं का सगळे पुरावे नष्ट. समजा काही कमी जास्ती लैंगिक संबंध प्रयत्न झाला असेल आणि त्या लेकराला आंघोळ घालून घेऊन गेले तर आम्हाला काहीच पुरावे मिळत नाहीत. मेडिकल पुरावा तातडीनं त्याची मेडिकल चेकअप टेस्ट करून त्याच्या संदर्भातले पुरावे गोळा करून 48 तासाचा ते जायला पाहिजे आणि त्याचे रिपोर्ट होतच नाही. आणि ते न करणं ही कधी कधी स्ट्रॅटेजी असू शकते. आरोपी सुटतो ना,
1: काही पुरावेच सापडत नाही,
0: सापडत नाही, काहीच मिळत नाही. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी होत आहेत ना, त्या गोष्टींचं थोडं कार्यात्मक, म्हणजे मला फार छान वाटलं की आपण रेडिओच्या माध्यमातून लोकांशी बोलतोय, तर मला वाटतं की कोर्टात प्रत्यक्ष चालवणारे वकील आणि घरात घडणारी घटना याच्यामध्ये खूप मोठा प्रवास आहे. आणि त्या प्रवासातल्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजेत की काय करायचं आणि काय नाही करायचं. आणि ते करत असताना निर्भयपणे एखाद्याच्या बाबतीमध्ये हे चुकीचं घडलं असेल, जसं आता नसराळपूरच्या बाबतीमध्ये हे त्या माणसाने तीनदा केलेलं होतं.
1: खरंय,
0: एखाद्याचं हे बिहेव्हिअर पॅटर्न असेल तर अशा माणसाला तो बाहेर येणार नाही, तो पॅरलवर बाहेर येणार नाही, असा माणूस गावात असणार नाही, असा माणसाच्या संदर्भाने ग्रामसभा घेतली जाईल, तंटामुक्तीमध्ये त्याला चाप लावला जाईल, त्याला ही शिस्त लावली जाईल, हे पाहणं
1: म्हणजे पहिल्यांदाच लोकांनी आवाज उठवला
0: पाहिजे.
1: गैरवर्तन केलं त्याच वेळेला
0: आणि तो उठवल्यानंतर त्याला जेलमध्ये टाकल्यावर परत तो सुटून येतो आणि मग त्याची कॉन्फिडन्स वाढतो असं चुकीचं वागण्याचा, त्याला वाटतं माझं कोणी काही बिघडवू शकत नाही. तर गावामध्ये तंटामुक्ती समिती समोर हे विषय घेऊन वेळीच त्याच्यावरती कंट्रोल ठेवणं, सगळ्या बाकीच्या गोष्टी, रस्ता कुठे झाला, आणखीन काय कुठे झालं, हे जसं बघताय तसं त्या बाल हक्क संरक्षण समितीचं काय चाललंय, आणि त्या समितीसमोर काही तक्रारी नाहीत ना, गावातली काही मुलं पळवून नेली नाहीत ना, कुणी कुठं हरवली नाहीत ना मुलं, काही मुलांच्या संदर्भाने काही चुकीचं घडलं. मोठी मुलं छोट्या मुलांना गावात आजही ती पद्धत आतापर्यंत होती, मारुतीच्या मंदिरात एकत्र झोपायला जायची आणि मुलांना हे चुकीच्या गोष्टी तिथे मुलं, मोठी मुलं छोट्या मुलांना करायला लावायची, हे आम्ही सुरुवातीच्या काही काळात जेव्हा मी कामाला सुरुवात केली तेव्हा मी पाहिलेलं आणि अशा तक्रारी हाताळलेल्या आहेत आम्ही. त्यामुळे असं नका समजू की मुलं मुलांच्या सोबत ह्या चुकीच्या गोष्टी करू शकतात आणि आपल्यासोबत हे चुकीचं झालं हे बोलायला ते मूल धजवावत नाही, कारण त्या मोठ्या मुलाचा प्रेशर असतं त्याच्यावर.
1: बरोबर आहे,
0: घरी जाऊन सांगशील तर बघ ते असं करीन तसं करीन असं तो घाबरून राहतो. त्यामुळे त्याच्यामध्ये झालेलं बदल हे जर आपण नोंदवलं तर सिनियर्स लोकांनी, आणि म्हणून आजी आजोबा हे जे एक संस्था आपल्या घरामध्ये होती ते फार महत्वाची होती, पण आता बदललेले अर्थ

0: परिस्थितीमध्ये आपण गावाकडे वयस्कर लोक राहिले, आपण शहरांमध्ये आलो, आपण फ्लॅटमध्ये राहतो, 10-10 किलोमीटर लांबपर्यंत कामाला जातो, ह्या बदललेल्या व्यवस्थेमध्ये ह्याचं इन्स्टिट्युशनल संस्थात्मक स्वरूप आपण याला कसं आणू आणि त्याला सगळ्याला याचा अवेअरनेस कसा देऊ. नुसता कायदा कळणं पुरेसं नाही, तर कायद्याचा वचक असणं आणि चुकीचं वर्तन आपल्या बालकाच्या संदर्भाने कधीच त्याच्या आयुष्यात हे या पद्धतीचं वर्तन कोणाच्याही बाबतीत त्या बालकाच्या बाबतीत होऊ नये अशी आपण सगळ्यांनी इच्छा व्यक्त करणं पुरेसं नाहीये.
1: खरंय,
0: ते आणखीन आणखीन त्या बालकांना, त्यांना सगळ्यात सोपं सॉफ्ट टार्गेट बालकं वाटतात. जसं पुरुषांना महिला हे सॉफ्ट टार्गेट वाटतात, हे सगळं वाटेल ते आपण त्यांच्यासोबत करू शकतो आणि त्या काही आमचं बिघडवू शकत नाहीत. ही जी मस्ती बायकांच्या बरोबर वागण्याची असते त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त मस्ती ही लेकरांसोबत वागतानाची असते. आणि त्या बाबतीमध्ये जर ते केवळ मारहाणीपुरतं किंवा ह्याच्यापुरतं असलं तर ते दिसून तरी येतं, पण हे लैंगिक छळ जो आहे तो दिसून येत नाही.
1: चार्ड होणारे हे जे काही
0: नाही, कुठे कुठे नेऊन करतात आणि ते दिसून येत नाही. जेव्हा ते लेकरू खूप वेगळ्या प्रकारचे शारीरिक त्रास सुरू होतात तेव्हा जेव्हा ते लेकरू येऊन सांगतं, काही चुकीचे आजार त्याच्यामध्ये दिसायला लागतात येऊन सांगतं, त्यावेळेला या गोष्टी बदलतात. त्यामुळे याच्याकडे आपण फार गंभीरतापूर्वक बघायला पाहिजे, कारण आमच्या जिल्ह्यासारख्या छोट्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा जर 30-30, 40-40 गुन्हे दाखल होत असतील तर त्यातले खरे किती खोटे किती हे पण आपण तपासलं पाहिजे. आणि बालकांचा खोटे गुन्हे दाखल करून बालकांचा वापर होत नाही ना.
1: तुम्ही जे म्हणालात ते की वैयक्तिक भांडण आणि तंटे त्याच्या वेळेसही हा उपयोग
0: करत असतात, त्यामुळे खरं खोटं पण तपासलं पाहिजे. आणि खरे गुन्हे दाखल होत असतील तर त्याच्या संदर्भाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे तातडीनं त्याच्यामध्ये शिक्षा लागल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्या देशातली बालकं ही
1: सुरक्षित राहायला हवीत.
0: त्यांचं ट्रॅफिक व्हायला नको, त्यांची पळवापळवी व्हायला नको. आणि घरामध्ये या अवतीभोवती लोकांच्याकडून त्यांच्या संदर्भाने त्यांचं बाल्य हरवणार नाही असं सुरक्षित घर आणि समाज देणं ही तुमची आमची जबाबदारी आहे.
1: बरोबर आहे.
0: आणि म्हणून हा कायदा केलेला आहे. या कायद्याच्या संदर्भात अतिशय डिटरंट, या कायद्यामध्ये जर गुन्हा दाखल झाला तर त्या आरोपीला जेलमधले सुद्धा माणसं जवळ करत नाहीत अशी माझी माहिती आहे.
1: सर्वात मोठा गुन्हा समज
0: तो गुन्हा समजतात, हा सगळ्यात ही घिनवना गुन्हा समजला जातो. इतकं जर आरोपींना समजतं तर आम्हाला समाज म्हणून का नाही समजत आहे. खरंच
1: आहे.
0: त्यामुळे आणि सगळ्यात जास्त काळजी घ्यायला पाहिजे. 4-4 तास मुलं कुठे गेली आली आम्हाला माहित नाही, मुलं कुठे सापडत नाही. मुलं आम्ही 24 तास त्या मोबाईल हातात धरून बघत बसलोय. एकदा ती बाळ ते मागेच राहत आणि ती आई मोबाईल घेऊन बघत पुढं पुढं चाललेली दिसते आम्हाला.
1: आणि ऑनलाईन बरेचदा लोक ऑफिसची कामं पण करत असतात,
0: घरातही तेच करत असतात.
1: त्रास नको म्हणून बाहेर मुलं असतात, लक्ष नसतं त्यांचं.
0: त्यामुळे लक्ष द्यायला पाहिजे आणि लक्ष देणारी व्यवस्था, लक्ष प्रत्येकाच वेळेला म्हणजे खूप सुपर वुमन व्हावं लागतं. हो, खूप लोड असतो. स्वयंपाकाचंही बघा, म्हाताऱ्या कोतारांचंही बघा, नोकर चाकरही सांभाळा, लेकरही सांभाळा. म्हणजे बायकांवरती खूप ओव्हरबर्ड आहेत ह्या सगळ्या जणी. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की आई म्हणून बाबा म्हणून थोडस आपल्या आपल्यामध्ये थोडं डिव्हिजन करून घेऊन वेळेचं आणि ह्याचं आपण आपल्या लेकरांकडे काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. आणि आपली लेकरं ही आपल्याला, आपण ट्रस्टी आहोत, आपण त्यांचे मालक नाही आहोत.
1: बरोबर आहे.
0: आपण विश्वस्त आहोत ह्या निसर्गाचे, पुढचं जनरेशन चांगलं जनरेशन देणं. आणि असा अनुभव घेतलेली बालकं पुढे शिक्षणामध्ये, एकदा जरी असा अनुभव आला ना तर शिक्षणामध्ये आणि बाकी सगळ्या बाबतीमध्ये खूप मोठा स्ट्रेस आणि ट्रोमा होतो त्या मुलांना. त्यामुळे या बाबतीमध्ये आपण अशा बालकांना असा अनुभव येणार नाही याच्यासाठी आपण प्रिव्हेंटिव्ह आस्पेक्टनी काम केलं पाहिजे.
1: बरोबर आहे. आणि पालकांनी जितकं सतर्क राहायला पाहिजे तितकं मला असं वाटतं समाजाने पण सतर्क राहायला पाहिजे. म्हणजे तुम्ही जे मगाशी म्हणालात ते की पहिला गुन्हा झाला, दुसरा गुन्हा झाला, पहिल्याच गुन्ह्याच्या वेळेला जर त्याला शिक्षा झाली असती, समाजाने जर त्याच्या विरुद्ध आवाज उठवला असता तर नक्कीच ऍक्शन झाली असती. म्हणजे प्रिव्हेंटिव्ह इज बेटर दॅन क्युअर म्हणतो तसं ते अगदी बरोबर आहे.
0: या ठिकाणी एक गोष्ट आपण नोंदवली पाहिजे की ह्याच्यातले शिक्षांचं प्रमाण अत्यल्प आहे.
1: अच्छा.
0: हा, आणि ते वाढवण्याच्या दृष्टीने जे गुन्हे दाखल आहेत त्याच्या संदर्भाने लीगल रिव्ह्यू केला गेला पाहिजे, त्याची तपासणी केली पाहिजे की गुन्हे दाखल होत आहेत मग शिक्षा का लागत नाहीयेत, त्याच्या संदर्भाने पण चर्चा व्हायला पाहिजे आणि त्याचा अभ्यास झाला पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणावर जी गुन्हेगारी जगतामध्ये मुलं जात आहेत, ज्युएनल गुन्हेगार आहेत, त्यांच्या संदर्भाने, कारण एकदा त्यांना स्टिग्मटाईज करून टाकले ना गुन्हेगार म्हणून, पाकिट मार आहे आणखीन काय आहे म्हणून,
1: बरोबर,
0: त्या मुलांच्या संदर्भाने हे गुन्हे जास्त होताना दिसत आहेत.
1: अच्छा.
0: त्यामुळे याच्याकडेही आपण लक्ष दिलं पाहिजे, कारण गुन्हेगार म्हणून त्यांना आपण बाजूला काढून टाकू शकत नाही. तेही त्यांना दुरुस्त होण्याचा अधिकार दिला

0: पाहिजे. एका विशिष्ट आर्थिक परिस्थितीमध्ये ते बिचारे गुन्हेगार झालेले असतील तर त्यांना सुधारण्याची संधी जशी दिली पाहिजे तसं त्यांच्यासोबत असे लैंगिक अत्याचार होणार नाही याची पण आपण समाज म्हणून काळजी घेतली पाहिजे.
1: नक्कीच ताई, आपल्या माध्यमातून आपण नक्कीच हे आवाहन आपल्या श्रोत्यांना करू शकतो.
0: धन्यवाद. या निमित्ताने मी समस्त घरातल्या लोकांना, आजी आजोबांपासून सगळ्यांना सांगेन की आपल्या मुलांच्या संदर्भाने आपण टीव्ही बघत बसतो, मोबाईलवर लक्ष असतं, घरातली कामं असतात, ह्या सगळ्यामध्ये हे सगळं जे काही आपण करतो आहे ते आपल्या पुढच्या जनरेशनसाठी करतोय, नव्या पिढीसाठी करतोय. आणि त्या नव्या पिढीकडे जर आपलं लक्ष नसेल आणि त्यांच्यावरती असं काही घडतंय हे आपल्याला कळत नसेल तर हे आपलं अपयश आहे. आणि म्हणून आपण सगळेजण चांगलं ऐकायला शिकूया. बोलणं जेवढं महत्वाचं आहे मुलांशी तेवढं मुलं काय बोलतात ते ऐकणं महत्वाचं आहे. आणि त्यांना सुरक्षित आणि निकोप वातावरण देणं ही समाज म्हणून तुमची आमची जबाबदारी.
1: नक्कीच वर्षाताई, आज आपण सर्व श्रोत्यांना पॉक्सो या कायद्याविषयी जी माहिती सांगितली त्यावरून एक लक्षात आलं की हा केवळ कायदा नाही तर बालकाच्या सुरक्षित बालपणाचा संरक्षक आहे. आणि मुलांच्या निरागसतेवर कुठलाही आघात होऊ नये यासाठी समाजाला जाग करणारी ही कायदेशीर ढाल आहे. वर्षाताई, आज आपण आकाशवाणी पुणे केंद्रात आलात आणि पॉक्सो बालकांना लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण देणाऱ्या कायद्याविषयी आपल्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं, माहिती सांगितलीत, त्याबद्दल आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे आपले खूप खूप आभार. धन्यवाद. आताच आपण पॉक्सो कायदा याविषयी अॅडव्होकेट वर्षा देशपांडे यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. कार्यक्रमात आता ऐकूया हे गीत.

होते. आमच्याही घराशेजारी एक नुसतंच कंपाऊंड घालून ठेवलेला प्लॉट होता. आमच्या बेडरूमच्या खिडकीतनं खाली नजर टाकली की तो दिसायचा. प्लॉटचा एक कोपरा हिरवागार दिसत होता. तिथं झाडं लावली होती आणि दुसऱ्या कोपऱ्यात दोन तीन गायी बांधलेल्या दिसत होत्या. प्लॉटच्या मधोमध एक मोठा दगड ठेवलेला दिसत होता. थोड्या दिवसांनी आमच्या कामवालीकडून कळलं की तो प्लॉट पलीकडे राहणाऱ्या दोन भावांचा आहे, रामजी आणि भाऊराव यांचा. आमच्या साईडची बाजू होती मोठ्या भावाची म्हणजे रामजींची आणि पलीकडची भाऊरावांची. रामजींना आणि त्यांच्या बायकोला झाडांची आणि गायींची फार आवड होती. एके दिवशी पहाटे पहाटेच मी अर्धवट झोपेत असताना खर खर असा झाडण्याचा आवाज यायला लागला. मला जाग आली. खिडकीचा पडदा सारून मी पाहिलं तर रामजी हातात खराटा घेऊन गोठा झाडत होते. पहाटेच्या प्रसन्न शांततेत तो आवाज जणू इतरांना उठा कामाला लागा असं सांगत होता. त्यांच्या हातात एक पत्राही होता. अधेमध्ये पडलेलं गायीचं शेण पत्र्यावर भरून ते एका साईडला टाकत होते. त्यांचं वय अंदाजे 60 पुढचं असेल. उंची भरपूर होती, 6 फुटापर्यंत. हातपाय काटक, वर्ण काळा सावळा, अन्वेष साधाच, शर्ट आणि पायजमा आणि पायात बूट होते. एका गतिमान लयीत गोठा झाडायचं काम मोठ्या तन्मयतेनं चाललं होतं. गोठा स्वच्छ झाडून झाल्यावर रामजींनी मोठे पसरट टप काढले. त्यात पोत्यातली कुट्टी ओतली आणि सगळ्या गायींपुढं एक एक टप सरकवला. गायी खाण्याची वाटच पाहत होत्या. तेवढ्यात नळाच्या पाण्याचा फुरफुर आवाज यायला लागला. नळाला पाणी आलं होतं. रामजींनी नळाखाली हातपाय स्वच्छ धुतले. मग नळाला एक मोठा पाईप जोडला आणि तो एका मोठ्या टाकीत सोडून दिला. नंतर ते शेजारीच असलेल्या त्यांच्या घरी गेले आणि स्टीलची एक छोटी बादली घेऊन आले. एव्हाना गायींची कुट्टी खाऊन झाली होती. मग रामजींनी त्यांच्या काळ्या कपिलेचे मागचे दोन पाय दोरीनं बांधले. नंतर मला कळलं की ती गाय मारकी आहे. रामजी धार काढायला एका छोट्या स्टोलावर बसले. बादलीत शुभ्र दुधाच्या धारा पडायला लागल्या. त्यांचाही टिर टिर असा आवाज यायला लागला. मी खिडकीचा पडदा त्यांना डिस्टर्बन्स नको म्हणून थोडा सरकवला. गायींच्या धारा काढून झाल्यावर रामजींनी गायींसमोर पाण्याच्या बादल्या ठेवल्या. गायी पाणी प्यायला लागल्या. हळूहळू आमची रामजींशी आणि त्यांच्या कुटुंबाशी ओळख झाली. रामजींची बायकोही दुपारी गायींकडे पाहायला शेडमध्ये टाकलेल्या बाजेवर येऊन बसायची. तिचंही हातानं काम सुरू असायचं. कुट्टीतल्या काड्याकुड्या बाजूला करून एका मोठ्या पिंपात ती कुट्टी भरून ठेवायची. गायींना खायला घालायची, पाणी पाजायची, कधी शेणखत उन्हात वाळत टाकायची, तर कधी गायींसाठी मक्याची कणसं सोलत बसायची. कधी कधी मी आमच्या पार्किंगमध्ये जाऊन कुंपणाच्या ग्रिल शेजारी उभं राहून तिच्याशी बोलत असे. त्या दोघा पतीपत्नींच्या अखंड चाललेल्या कामाचं मला मोठं कुतूहल वाटत होतं. सकाळी गायींचं काम झालं की रामजींचा मोर्चा झाडांकडे वळतो. मग नळीनं पहिल्यांदा सगळ्या झाडांना ते पाणी घालतात. कधी ते झाडाखालची माती खुरपतात, आसपास वाढलेले तण काढून टाकतात. कधी एखाद्या डब्यात माती घालून एखादं नवीन रोप लावतात, तर कधी सगळ्या झाडांवर औषधी फवारा मारताना दिसतात. त्यांनी छोट्याशा बागेत तशी बरीच झाडं लावलीत. एका कुंडीतल्या मिरचीच्या झाडाला हिरव्या हिरव्या मिरच्या लोंबलेल्या दिसतायत. तिथं भिंतीच्या कडेला कडीपत्त्याचं झाड मोठं झालंय. केळीची उंच वाढणारी जात आहे. त्याला छोट्या छोट्या केळींचा भला मोठा घड लागलाय. केळी पिकायला लागली तेव्हा तो घड त्यांनी एका मोठ्या पोत्यानं झाकून ठेवला. नंतर आम्हालाही 5-6 केळी दिली आणि म्हणाले, घ्या, वेलची केळी आहेत. खाल्ल्यावर कळलं केळी खरंच गोड आणि चवदार होती. एके दिवशी या वेलची केळीचीच 7-8 रोपं रामजींनी आणली आणि बागेत एका ओळीत अंतराअंतरावर लावली. आता थोड्या दिवसात तिथं केळीची मस्त बाग फुलेल. पपईचं झाड तर असं गमतीशीर उंचच उंच वाढत चाललंय आणि मधोमध गोलाकार लगडल्यात पपया. एकावर एक अशा 10-12 रांगा दिसतायत. प्रत्येक रांगेत 5-5, 6-6 अशा पपया आल्यात. वर शेंड्याकडे पाहिलं तर फुलं आलेली दिसतायत. काही दिवसांनी त्यातून साकार होतील इवल्या उवल्या पपया. त्या थोड्या दिवसांनी भरीव आणि गडद पिवळ्या नारिंगी दिसायला लागतील. एकाच वेळी पपईच्या झाडाला 40-50 छोट्या छोट्या पपया लगडल्यात. आश्चर्य आहे की नाही? ही किमया आहे रामजींच्या झाडांच्या बाबतीतल्या अनुभवाची. काही वर्षे त्यांनी बंगल्यांच्या बागेत, कंपन्यांच्या बागेत माळ्याचं काम केलंय आणि गाठीला रगड अनुभवाचं गाठोडं बांधून घेतलंय. झाडांविषयी त्यांना इत्थंभूत माहिती आहे. खत कोणतं घालायचं,

0: कार्यक्रमात आता ऐकूया मीरा जोशी यांचा ललित बंध अवघा रंग एक झाला.
1: आम्ही नवीन घर बांधलं ते गावाच्या थोडं बाहेरच्या बाजूला होतं. तशी आजूबाजूला घरं झाली होती पण अधूनमधून रिकामे प्लॉटही दिसत

कधी अन किती घालायचं, झाडावर कीड पडली तर औषध कोणतं अन किती प्रमाणात फवारायचं, झाडांना पाणी किती घालायचं, झाडांना फळं केव्हा धरतील, वेल असली तर शेंगा केव्हा येणार, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं रामजींकडे आहेत. गावी त्यांची थोडीफार शेतीही आहे, अधूनमधून ते गावीही जाऊन येतात. एके दिवशी त्यांनी एका प्लॅस्टिकच्या वरून कट केलेल्या कॅनमध्ये पिंपळाच्या झाडाचं रोप लावलं. ते पाहून आम्हाला नवलच वाटलं, पिंपळाचं झाड तर किती मोठं होतं, मग एवढ्याशा कॅनमध्ये पिंपळाचं झाड कसं काय लावलं? आम्ही त्यांना विचारलं तर ते म्हणाले, मला पिंपळाचं बोन्साय करायचंय शोभेसाठी. हे ऐकून आम्ही आवाक झालो, म्हणजे आता बोन्साय कसं करायचं हेही त्यांना माहीत झालंय. खरंच कमाल आहे या माणसाची. त्या दोघा नवरा बायकोच्या ऍक्टिव्हिटीज पाहून आम्ही आश्चर्यचकित होतो. त्यांचं सगळं काम कसं शांतपणे चालू असतं, कधी आदळ आपट नाही, कधी चढलेला आवाज नाही. एके दिवशी रामजींना गोठ्यातली जमीन सपाट करायची होती, म्हणून मग त्यांनी त्या दिवशी गाईंना दुसऱ्या कोपऱ्यात बांधलं आणि गोठ्याची सगळी जमीन खोलवर खणून खालचे मोठे मोठे दगड बाजूला केले. त्या जमिनीवर आता नवीन माती टाकायची होती, त्यासाठी माती विकत घेतली. दुपारी मातीची एक गाडी गेटपाशी येऊन मातीचं ढीग टाकून गेली. मग रामजी आणि त्यांची बायको कामाला लागले माती व्हायच्या. रामजीनं फावड्यानं गमेलं मातीनं गच्च भरायचं आणि बायकोच्या डोक्यावरच्या चुंबळीवर ठेवायचं आणि तिनं ते आत आणून गोठ्याच्या जमिनीवर उपडं करायचं. असं चाललं होतं दुपारी 1-1.5 वाजेपर्यंत. मग ते दोघं घरी गेले जेवायला. पुन्हा तासापर्यंत तोच सीन दिसायला लागला, पण आता रामजीचा मुलगा अनसून आले होते मदतीला. ते आता माती वाहू लागले. 4 वाजेपर्यंत सर्व माती आत आणून झाली. मग रामजींनी ती गोठ्याच्या जमिनीवर सारखी केली आणि लाकडी चोपण्यानं ते जमिनीवर थापटू लागले. उरलेली माती थोडी थोडी झाडांना घातली आणि बाकीची गाईच्या शेणात मिसळली आणि ते वाळायला ठेवलं. शेणखत तयार करून त्याची पोती करून ते विकायला ठेवत असत. बरेच बंगलेवाले त्यांच्याकडून शेणखत विकत घेत असत. रामजींची बायकोही त्यांच्यासारखीच कष्टाळू. रामजी 2-4 दिवस कुठे गावाला गेले तर गाईचं सगळं तीच पाहते. एकदा दुपारी अशीच ती पेंड निवडत बसली होती. पेंडीची पोती बाहेरच्या बाजूला एकावर एक रचून ठेवली होती. पावसाचा रंग दिसत होता, आकाश काळं काळं झालं होतं. पाऊस आला तर सगळं भिजून जाईल म्हणून एक मोठं जाड प्लॅस्टिक तिनं पोत्यांवर पसरलं. खत वाळायला म्हणून क्वाटवर पसरलं होतं. पावसानं तेही भिजेल म्हणून ते खत गोळा करून पोत्यात भरायची तिची घाई चालली होती. हे सगळं ती एकटीच करत होती. कधी कधी दुपारच्या वेळेला ती खुर्चीवर बसून एकटक बघत बसते गायींकडे, बागेकडे आणि तिथल्या सगळ्या वस्तूंकडे, तिच्या नवऱ्यानं आणि तिनं कष्टानं जमवलेल्या या अनमोल धनाकडं. रामजी आणि त्यांची बायको गायींचा अगदी प्रेमानं सांभाळ करतात. अधूनमधून गायींना साबण लावून नळीनं आंघोळ घालतात, डास चावू नयेत म्हणून घमेल्यात कडुनिंबाच्या काड्यांचा धूर करतात, वेळच्या वेळेला खायला देतात, पाणी पाजतात. पावसाळा जवळ आला तसे एके दिवशी रामजींनी 4 पत्रे आणि लोखंडी अँगल आणले. 4 खड्डे करून तिथं लोखंडी अँगल रोवले आणि 2 माणसांच्या मदतीनं त्यावर पत्रे चढवून गायींना पावसाळ्यात बांधायला म्हणून पत्र्याची शेड तयार केली. एके दिवशी सकाळीच मी खिडकीतनं खाली पाहिलं तर शेडला हिरवा पडदा लावलेला दिसला. रामजी आणि त्यांच्या बायकोची धांदल चालली होती. गायीच्या हांबरण्याचा आवाज येत होता. थोड्याच वेळात त्या पतीपत्नींच्या चेहऱ्यावर आनंद माईनासा झाला. त्यांच्या काळ्या कपिलनं एका छोटुकल्या गोंडस वासराला जन्म दिला होता आणि ते काळभोर वासरू 4 पायांवर टुनकन उभं राहून सगळीकडे टुकुटुकू पाहत होतं आणि काळी कपिला त्याला जिभेनं चाटत होती. एका अनुपम दृश्याची मी साक्षीदार झाले होते. मलाही खूप बरं वाटत होतं. मग ते दोघं पतीपत्नी गायीचं बाळंतपण करण्यात दंग होऊन गेले. सकाळ संध्याकाळ घमेल्यात धुरी करायला लागले, गाईला खायला गव्हाचा भरडा आणला, तो रात्री भिजत टाकून मग सकाळी कुट्टीत मिसळून ते खायला घालत असत. रामजी अधूनमधून गाईच्या पाठीवर हात फिरवत असत, गळ्याला खाजवत असत. एकंदरीत बाळ बाळंतीण सुखरूप होते. एकदा काय झालं, रामजी 10-15 दिवस गावी गेले होते. नेहमीचं प्रेमाचं माणूस दिसलं नाही म्हणून गाई लागल्या उधळ्याला, धार काढू देईनात. मग रामजीच्या मुलानं रामजींसारखा गायींच्या पाठीवरून हात फिरवला, गळ्याला खाजवलं आणि त्या मायेच्या स्पर्शानं गायी शांत झाल्या. धार काढताना एका जागी उभ्या राहू लागल्या. वर्षातनं 2 वेळा गोठा अगदी चकाचक करून गोठ्यात रंगीत दिव्यांचं लाइटिंग पण केलं जातं.
ते दिवस

दिवस म्हणजे श्रावणातला बैलपोळा आणि दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस. पोळ्याच्या आधी गाई वासरांना स्वच्छ आंघोळ घालतात, शिंगांना लाल शेंद्री रंग लावतात, गळ्यात रंगीबिरंगी माळा घालतात. रामजींचे नातवंड खोंडाच्या पाठीवर रंगीबिरंगी छाप उठवतात. पोळ्याच्या दिवशी गाई वासरांची पूजा करून पुरणपोळी खायला घालतात. वसुबारसेलाही गाई वासरांची पूजा करतात, गोडाधोडाचं जेवण करतात. कॉलनीतल्या बऱ्याच बायका पूजेचं तबक घेऊन गाय वासराची पूजा करायला येतात. मी पण माझ्या नातीला आणि सुनबाईंना घेऊन गाय वासरांची पूजा करायला गेले होते. दिवाळीच्या या पहिल्या दिवशी रामजींची बायको आणि सुना जरीच्या साड्या दागिने घालून नटतात. गोठा पणत्यांनी उजळून निघतो. सगळीकडे आनंदी आनंद पसरलेला असतो. बोलता बोलता रामजींची बायको एकदा मला म्हणाली, आमची तांबडी गाय ना आटली आहे, पण आम्ही तिला सांभाळणार. गाय विकून टाकायचं पाप आमच्याच्यानं नाही होणार. तिचा हा उदात्त विचार ऐकून असं वाटलं की आपल्या भारतीय संस्कृतीचं जतनच रामजी आणि त्यांची बायको करतायत. माझं मन समाधानानं भरून गेलं. सुट्टीच्या दिवशी दुपारी रामजींची लहान लहान नातवंड इथं खेळायला येतात. बॅटबॉलचा खेळ रंगतो, एक झोका पण टांगला आहे शेडमध्ये. त्याच्यावर नात बसते आणि आजोबांना हुकूम सोडते, नाना झोका द्या. त्या सरशी रामजी हातातलं काम सोडून नातीला झोका द्यायला धावतात, तर कधी नातवांना बॉलिंग टाकतात. त्यांना बागेतल्या कडुनिंबाच्या झाडाची पानं खायला देतात. नातवंड तोंड वेडं वाकडं करीत कडू पानं खातात. मग रामजी हसतात आणि झाडावरची गोड पपई काढून पोरांना देतात आणि पोरांची तोंड गोड करतात. रामजी एक निरक्षर माणूस, पण गीतेचं कर्मयोगाचं तत्वज्ञान त्यांच्या कणाकणात भरून राहिलंय असं वाटतं. या निरक्षर पण व्यवहार चतुर माणसाच्या अंगी अनेक कौशल्य आहेत. कष्ट करण्याची जिद्द आहे, याच्या जोरावरच या माणसानं संसार पेलला फुलवला. मुलांची शिक्षण केली, मुलगी कॉम्प्युटर सायन्समध्ये ग्रॅज्युएट झाली, नोकरीला लागली, तिचं थाटात लग्न केलं, मुलंही शिकून कमावती झाली, त्यांची लग्न झाली, नातवंड झाली, तरीही या दोघा म्हातारा म्हातारीला बसणं कसं ते माहितीच नाही. मोठ्या आवडीनं ते सतत गायींच्या आणि झाडांच्या संगोपनाचं काम करत राहतात. त्यातून त्यांना थोडेफार पैसे मिळतात. एखादी आवडीची गोष्ट छंद मनापासून करत राहण्यात, त्यात झोकून देण्याने माणसाला परमानंदाची प्राप्ती होते. त्याचं अवघं जगणं सार्थकी लागतं. कसं जगायचं आणि का जगायचं, म्हणजेच माणसाची उपजीविका आणि जीविका जर एकच असेल तर त्या माणसाला आयुष्यात इतर गोष्टींकडे पाहायला वेळच नसतो. कारण त्या कामात तो आकंठ बुडालेला असतो, आनंद सागरात डुंबत असतो. तसंच रामजी आणि त्यांच्या बायकोचं आहे. ते दोघं आणि त्यांचं सर्वच कुटुंब आत्मनिर्भर जीवन जगण्यात दंग झाले. रामजींच्या मुलाचं फोर व्हीलर गाड्या दुरुस्त करण्याचं छोटं गॅरेज आहे. तोही दुसऱ्याच्या गॅरेजमध्ये काम करता करता गाड्या दुरुस्तीचं काम शिकलाय. आमची गाडी एकदा त्याच्याकडे टाकली होती, ती त्यानं दुरुस्त करून वॉशिंग करून घरी आणून दिली. दुसऱ्या दिवशी आमच्या पार्किंगमधून रामजींची बायको दिसली. तेव्हा मी तिला म्हटलं की चांगली झाली आहे गाडी. त्यावर ती समाधानानं हसली आणि सांगायला लागली की पोरांच्या वडिलांनी त्यांना सांगून ठेवले की काम व्यवस्थित आणि प्रामाणिकपणानं करायचं आणि पैसेही आवाच्या सवा घ्यायचे नाहीत. कधी कधी रात्री बाजेवर बसून मोबाईलवर भजन ऐकण्यात रामजी तल्लीन होऊन जातात. ते पाहून आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका या रामदासांच्या वचनाची मला नेहमी आठवण होते. त्या दिवशी रात्री रामजींच्या मोबाईलवरून अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग हा अभंग ऐकू येत होता. गान सरस्वती किशोरी आमोणकरांचे स्वर्गीय सूर वातावरणात भरून राहिले होते. रामजींच्या मनात असलेलं सर्व प्राणीमात्रांविषयीचं अपार प्रेम त्यांना थेट सर्वव्यापी अशा कनवाळू ईश्वरापर्यंत घेऊन येत होतं. अभंग ऐकण्यात ते तल्लीन झाले होते, भक्तिरसात न्हाऊन निघत होते. अवघा रंग एक झाला होता. खिडकीतनं बाहेर नजर टाकली की झाडांचा गाईगुरांचा आणि रामजी आणि त्यांच्या बायकोच्या अखंड चाललेल्या कर्मयोगाच्या या यज्ञाचा नजारा मला दिसतो आणि नकळत मलाही काम करत राहण्याची प्रेरणा देतो. माझ्या मनाला एक चाळास लागला अधूनमधून खिडकीतनं बाहेर पाहण्याचा. आता काय करतायत हे, झाडं किती वाढली आहेत हे मी उत्सुकतेनं पाहत राहते. झाडांची हिरवाई डोळ्यांना फक्त सुखवीत आणि सुखवीतच जाते. गायींच्या गळ्यातल्या घंटा किणकिणतात. रात्रीच्या नीरव शांततेत त्या घंटांची किणकिण कानाला गोड लागते.

0: असं वाटतं जणू काही शेजारी गोकुळच अवतरले. सतत कार्यमग्न असणाऱ्या त्यांच्या वावरानं त्या जागेच्या तुकड्यावर चैतन्य ओसंडून वाहतंय. तिथल्या अवघ्या वातावरणाला कर्मयोगाची जाग आलीय आणि या सगळ्याला भक्तीची किनारही लाभलीय. त्यामुळे तिथं पाझरतोय शांतीरस, जो माणसाला शाश्वत अशी शांतीची वाट दाखवतो.
1: आताच आपण मीरा जोशी यांचा अवघा रंग एक झाला हा ललित बंध ऐकला. कार्यक्रमात आता ऐकूया हे छानसं गीत.

बरेत मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. आता मला संज्ञा कुलकर्णीला आमच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्याबरोबर निरोप द्या. नमस्कार.

0: छोटे हो वनिता मंडळ या खास महिलांसाठीच्या कार्यक्रमात आपण सुरुवातीला ऐकली पॉक्सो कायदा याविषयी अॅडव्होकेट वर्षा देशपांडे यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यानंतर मीरा जोशी यांचा ललितबंध अवघा रंग एक झाला सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी दुपारचा 1 वाजता. आता
1: विविध भारती पर बहती है सुरों की सरिता. घोलती है आपके जीवन में शास्त्रीयता बारीकियां रागों की. श्रृंगार सुरों का समय बीता दौर बदले कायम है संगीत की मधुर पाठशाला. हर रोज सुबह और शाम 6:45 पर संगीत सरिता सिर्फ विविध भारती पर.

देशांच्या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असून गेल्या महिन्यात जयपूर इथं अशी बैठक झाली होती. वित्तीय परिप्रेक्ष्यात चिकाटी, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता उभारणं ही या संमेलनाची संकल्पना आहे. संसदीय कामकाज मंत्रालयातर्फे भरवण्यात येणाऱ्या युवा संसद स्पर्धेचा बक्षीस समारंभ उद्या नवी दिल्लीत संसद भवनात होणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात येईल. जवाहर नवोदय विद्यालयांमध्ये गेल्या 30 वर्षांपासून या स्पर्धा भरवण्यात येतात. वर्ष 2025-2026 या स्पर्धेत देशभरातल्या 100 जवाहर नवोदय विद्यालयांनी भाग घेतला होता. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज कोलंबो इथं श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुराकुमारा दिसानायके यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी भारत आणि श्रीलंकेच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा पुनरुच्चार केला. तसंच या सुरक्षितता, शांतता आणि समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी संयुक्तपणे काम करण्याच्या वचनबद्धताही अधोरेखित केल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज समाजमाध्यमांवर नमूद केलं. सत्यनिकेतन इमारत कोसळल्याच्या घटनेनंतर राजधानी दिल्लीच्या विविध भागातल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिल्ली महानगरपालिकेला दिले आहेत. तसंच कारवाईदरम्यान महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष हजर राहावं असंही त्यांनी सांगितलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. या राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पुरातल्या बळींची संख्या 1365 इतकी झाली आहे. बचाव पथकांकडून बेपत्ता झालेल्या 5000 जास्त जणांचा शोध घेत आहेत. बेपत्ता झालेल्यांमध्ये 589 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. ओळख पटवण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर 102 मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत. तसंच ओळख न पटलेल्या 1000 जास्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. नेपाळची राजधानी काठमांडू इथं कार्यरत असलेल्या भारतीय न्यायवैद्यक पथकानं आतापर्यंत 1400 अधिक डीएनए नमुन्यांची तपासणी केली असून 378 डीएनए प्रोफाईल्स तयार करण्यात यश मिळवलं आहे, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं आज दिली. दरम्यान चिलीने इथल्या बोगद्यामध्ये भारतीय तांत्रिक पथकाकडून पाणी आणि चिखल उपसण्याचं काम सातत्यानं सुरू आहे. बोगद्याचा तीव्र उतार आणि अरुंद रस्ता यामुळे कामात अडथळे येत असले तरी पथक विविध नाविन्यपूर्ण पद्धतींचा वापर करून मदतकार्य सुरू आहे. अडथळे दूर करण्यासाठी अवजड यंत्रसामग्री नेण्याकरता तात्पुरता रस्ता तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसात ते पूर्ण होईल असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं. बिहारमध्ये गेले काही दिवस निर्माण झालेली पूरस्थिती आता काही प्रमाणात नियंत्रणात आली आहे. गंगा, गंडक, कोसी, सोन, पुनपुन आणि इतर नद्यांच्या पाणी पातळीत घट होत असून अन्य काही नद्या मात्र अजूनही धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. पूरबाधित भागात मदत कार्य सुरू आहे. पाटणा, सारण, वैशाली, बेगुसराय, खगरिया, समस्तीपूर, जहानाबाद आणि अरवल या जिल्ह्यात पूरग्रस्त भागात मदत कार्य सुरू आहे. 456 सामुदायिक स्वयंपाकघरं चालवली जात आहेत. मदत छावण्यांमधून मुलांना दूध, महिलांना सॅनिटरी किट्स आणि वैद्यकीय सुविधा पुरवल्या जात आहेत. सोन नदीची पातळी कमी झाल्यामुळे पाटणा गया मार्गावरची रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पूर्व जेरुसलेममधला ब्रिटिश दूतावास बंद करण्याचे निर्देश इस्रायलनं दिले आहेत. इस्रायली वसाहतींमध्ये तयार झालेल्या मालावर युकेने बंदी घातल्याच्या निषेधात हे निर्देश दिल्याचं इस्रायलचे परराष्ट्र व्यवहार मंत्री गिडोन सार यांनी सांगितलं. पूर्व जेरुसलेममधल्या ब्रिटिश दूतावासात गाझापट्टीतल्या पॅलेस्टिनीविषयीच्या मुद्द्यावर कामकाज होतं. पूर्व जेरुसलेममधला ब्रिटिश दूतावास बंद करण्याचे निर्देश इस्रायलनं दिले आहेत. इस्रायली वसाहतींमध्ये तयार झालेल्या मालावर युकेने बंदी घातल्याच्या निषेधात हे निर्देश दिल्याचं सांगण्यात येतं. गाझामध्ये इस्रायल विरुद्ध पॅलेस्टिनी संघर्षावर दोन राष्ट्रांची निर्मिती हाच तोडगा असल्याचं ठाम प्रतिपादन ब्रिटन, फ्रान्स आणि कॅनडानं केलं आहे.
ब्रिटिश प्रधानमंत्री अँडी बर्नहॅम, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ आणि कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांनी प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे की पश्चिम आशियात शांतता, स्थैर्य आणि सुरक्षितता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनं दोन राष्ट्रांची निर्मिती हाच

इस्रायलबरोबर अर्थपूर्ण भागीदारी करण्याची इच्छा असून सुरक्षित आणि तणावमुक्त इस्रायल आणि पॅलेस्टीन आपला पाठिंबा राहील असं या राष्ट्रप्रमुखांनी म्हटलं आहे. इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्सनं अमेरिकेच्या युद्धनौकेवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा हल्ला केल्यानंतर अमेरिकेने इराणच्या 5 तेलवाहू नौकांवर काल हल्ला केला. यात 5ही नौका उद्ध्वस्त झाल्या. अल जझीरा आणि सीबीएस वृत्तवाहिनीनं ही माहिती दिली. त्यानंतर रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्सनं जॉर्डन इथल्या अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य केलं. या वाहिन्यांच्या वृत्तानुसार अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी इराणला पुन्हा हल्ला न करण्याचा इशारा दिला आहे, अन्यथा इराणच्या तेलवाहू जहाजांना लक्ष्य केलं जाईल. सौदी अरेबियाच्या सार्वभौम क्षेत्रात आलेल्या हौती हल्ल्यांचा भारतानं निषेध केला आहे. या हल्ल्याचं लक्ष्य नागरी वस्ती आणि आर्थिक उलाढालीची केंद्र होती. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या जेसिका पेगुलानं उपांत्य फेरीत धडक मारली आहे. अमेरिकेच्याच एम्मा नवारोला तिनं 3-6, 6-4, 6-3 असं पराभूत केलं. उपांत्य फेरीत तिचा सामना गतविजेत्या एरिना साबालेंकाबरोबर होईल. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपाचं येत्या 17 तारखेपासून महिनाभर सेवा संकल्प अभियान. मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांचा शपथविधी. नेपाळमध्ये पूरबळींची संख्या 1,365 आणि पूर्व जेरुसलेममधला ब्रिटिश दूतावास बंद करण्याचे इस्रायलचे निर्देश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपाचं येत्या 17 तारखेपासून महिनाभर सेवा संकल्प अभियान. मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांनी घेतली शपथ. राज्यात 2026-27 ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार. आणि नेपाळमध्ये पूरबळींची संख्या 1,365. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजप येत्या 17 तारखेपासून महिनाभर सेवा संकल्प अभियान राबवणार आहे अशी माहिती भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते.
1: सभी लोगों से ये उम्मीद की जा रही है कि 25 मिनट का कम से कम श्रमदान वो दे. इसमें करीब 25 अलग अलग कार्यक्रम लिए गए हैं. हर व्यक्ति जो आम जनमानस से इसमें हम अपील करेंगे कि उनके भी योगदान से इस देश के विकास में योगदान मिले, परिवर्तन आए, इस दृष्टि से ये कार्यक्रम लिए गए हैं. इसमें समाज के जुड़े हुए विभिन्न विषयों को लिया गया है. सेवा सेतु अभियान 17 सितंबर से 17 अक्टूबर के बीच में प्रत्येक ब्लॉक स्तर पर शिविर कैंप आयोजित किए जाएंगे.
0: सेवा संकल्प अभियानची सुरुवात रक्तदान शिबिराच्या आयोजनानं होईल. येत्या 7 ऑक्टोबर रोजी मोदी यांच्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण होत आहेत. प्रधानमंत्र्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 7 ऑक्टोबर रोजी ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारी सेवा ज्योती कलश यात्रा काढली जाईल अशी माहिती नवीन यांनी दिली. न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाच्या शिफारशीनंतर राष्ट्रपतींनी शनिवारी त्रिपाठी यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली. या नियुक्तीपूर्वी न्यायमूर्ती त्रिपाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात कार्यरत होते. न्यायमूर्ती त्रिपाठी यांनी लखनौ विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण घेतलं. 1992 त्यांनी वकिलीची सनद घेतली आणि प्रामुख्याने दिवाणी कायद्याच्या क्षेत्रात वकिली केली. 2013 त्यांची अलाहाबाद उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि 2015 ते कायमस्वरूपी न्यायाधीश बनले. दरम्यान न्यायमूर्ती पुष्पेंद्र सिंग भाटी यांनी जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून आज शपथ घेतली. राज्यात 2026-27 ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या ऊस गाळप हंगाम बैठकीत हा निर्णय झाला. साखरेचा तुटवडा निर्माण होऊन झालेल्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना युकेच्या संसदेत विशेष पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये त्यांना कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप तर हाऊस ऑफ कॉमन्समध्ये स्टेट्समनशिप अवॉर्ड प्रदान करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात राबवलेल्या लाडकी बहीण योजना, शासन आपल्या दारी आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनांकरता शिंदे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाकरता उपमुख्यमंत्री शिंदे काल मध्यरात्री लंडनला रवाना झाले. दोन दिवसांच्या या दौऱ्यात ते लंडनच्या महाराष्ट्र मंडळाला भेट देतील. हाऊस ऑफ कॉमन्समध्ये आयोजित इंटरनॅशनल कॉन्क्लेव्हमध्ये ते महाराष्ट्राच्या विकासाचं व्हिजन सादर करतील.

ब्रिक्स देशांच्या केंद्रीय अर्थमंत्र्यांची आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांची बैठक मुंबईत होत आहे. ब्रिक्स देशांच्या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असून गेल्या महिन्यात जयपूर इथं अशी बैठक झाली होती. वित्तीय परिप्रेक्ष्यात चिकाटी, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता उभारणं ही या संमेलनाची संकल्पना आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पुरातल्या बळींची संख्या 1,365 इतकी झाली आहे. बचाव पथकं बेपत्ता झालेल्या 5,000 जास्त जणांचा शोध घेत आहेत. बेपत्ता झालेल्यांमध्ये 589 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. ओळख पटवण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर 102 मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत. तसंच ओळख न पटलेल्या 1,000 जास्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या जेसिका पेगुलाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. अमेरिकेच्याच एम्मा नवारोला तिनं 3-6, 6-4, 6-3 असं पराभूत केलं. उपांत्य फेरीत तिचा सामना गतविजेत्या अरिना सबालेंका बरोबर होईल. पुरुष गटात अमेरिकेच्या फ्रान्सिस टियाफोएने अलेक्स मायकलिन्सला 5-6, 3-6, 7-5, 6-3, 7-6 असं हरवून उपांत्य फेरी गाठली आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यात कोवळ्या वयात आहुती देणाऱ्या नंदुरबारमधल्या बालशहिदांना आज त्यांच्या 84व्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीनं मानवंदना देण्यात आली. महात्मा गांधींच्या चले जावच्या हाकेला साथ देत स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होणाऱ्या शिरीषकुमार मेहता, लालदास शहा, धनसुखलाल वाणी, शशीधर केतकर आणि घनश्यामदास शहा या 5 लहान मुलांवर इंग्रजांनी बेछूट गोळीबार केला होता. स्वातंत्र्यसंग्रामासाठी आहुती देणाऱ्या हुतात्म्यांचा आज 84वा स्मृतिदिन आहे. आजच्या दिवशी प्रशासनाच्या वतीनं नंदुरबार इथल्या हुतात्मा चौकात पोलीस दरवर्षी मानवंदना देत. नागपूरच्या पत्र सूचना कार्यालयानं बुलडाण्यात आयोजित केलेल्या वार्तालाप माध्यम कार्यशाळेचं उद्घाटन आज बुलडाणा रेसिडेन्सी इथं जिल्हाधिकारी डॉ प्रवीण देवरे यांनी केलं. सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माध्यमांनी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. विविध क्षेत्रातले मान्यवर आणि पत्रकार या कार्यक्रमाला उपस्थित होते. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनू जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत वडवणी इथं मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावून मराठा समाजाला न्याय द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली. आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत मराठा आरक्षणासाठी संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी तसंच गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी बीड जिल्ह्यातल्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जे श्रीकांत यांनी बीड जिल्ह्यातली विद्यार्थी स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी, पालक, शिक्षक, अभ्यासिका, चालक आणि नागरिकांकडून परीक्षा पद्धतीतील सुधारणाबाबत सूचना आणि अभिप्राय मागवले आहेत. ट्रेडमिल या व्यायामासाठी लागणाऱ्या यंत्रातून सुमारे 1,10,00,000 सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना मुंबईच्या महसूल गुप्तवार्ता संचालनालयानं अटक केली आहे. यात एका चीनी नागरिकाचा समावेश आहे. व्यावसायिक माध्यमातून आयात होणाऱ्या यंत्रसामग्रीतून सोन्याची तस्करी करणाऱ्या एका टोळीचे हे सदस्य आहेत. हाँगकाँगवरून कार्गो विमानाने येणाऱ्या ट्रेडमिलमध्ये सोनं लपवल्याची माहिती संचालनालयाला मिळाली होती. त्यानुसार संशयित खेपेची तपासणी केली असता त्यात 24 कॅरेट सोन्याची बिस्किटं आढळली. दिल्लीतल्या जंतर मंतर इथं काँक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात सहभागी झालेल्या गौतम बुद्ध विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्याला नोटीस बजावल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं आज ग्रेटर नोएडाच्या कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना फटकारलं. न्यायालयाच्या आदेशानंतरही अशी नोटीस बजावण्याचं धाडस दंडाधिकाऱ्यांनी कसं केलं असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं उपस्थित केला असून या प्रकरणी दंडाधिकाऱ्यांकडून लेखी स्पष्टीकरण मागवलं आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं हे निर्देश दिले. सर्वोच्च न्यायालयानं 1 सप्टेंबर रोजी कलम 142 अंतर्गत विशेष अधिकारांचा वापर करत आंदोलक विद्यार्थ्यांवरचे सर्व गुन्हे रद्द केले होते. नोटीस नंतर मागे घेतली असली तरीही दंडाधिकाऱ्यांना उत्तर द्यावंच लागेल असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. नौदल प्रमुख अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन

आजपासून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते ऑस्ट्रेलियन नौदलाबरोबर तसंच तिथल्या संरक्षण विभागातल्या ज्येष्ठ नेते आणि अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करतील. न्यूझीलंडमध्येही ते तिथल्या नौदल प्रमुखांबरोबर चर्चा करतील. आशिया प्रशांत महासागर क्षेत्रात समुद्र सफरींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं या दौऱ्यात नौदल प्रमुख महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपाचं येत्या 17 तारखेपासून महिनाभर सेवा संकल्प अभियान. मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांनी घेतली शपथ. राज्यात 2026-27 ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार. आणि नेपाळमध्ये पूरबळींची संख्या 1,365. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

ऐकत आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 वाजत आहेत. यानंतर काही क्षणातच ठीक 5:30 वाजता युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी.

0: संवाद सादर करते आहेत धीरज केदारी.
1: युवक मित्रमैत्रिणींनो नमस्कार, मी तुमची होस्ट स्वराली गायकवाड युवाणीच्या स्टे ट्यून्ड या सदरात आपले मनापासून स्वागत करते. मित्रांनो, जीवन हे अनमोल आहे. आयुष्यात अनेकदा अडचणी, अपयश, ताणतणाव, एकटेपणा आणि निराशेचे क्षण येतात. मात्र कोणतीही परिस्थिती ही जीवनापेक्षा मोठी नसते. अशा कठीण प्रसंगी व्यक्तीला समजून घेणारा एक संवेदनशील संवाद, आधार देणारे दोन शब्द आणि मदतीचा हात तिच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकतो. दरवर्षी 10 सप्टेंबर हा जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून पाळला जातो. आत्महत्येबाबत जनजागृती करणे, मानसिक आरोग्याविषयी खुलेपणाने संवाद साधण्यास प्रोत्साहन देणे आणि संकटात असलेल्या व्यक्तींना योग्य वेळी मदत मिळवून देणे हा या दिवसाचा प्रमुख उद्देश आहे. आपण बोलूया, ऐकूया आणि एकमेकांना आधार देऊया हा संदेश समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे. याच विषयाचे गांभीर्य, आत्महत्येमागील सामाजिक मानसिक कारणे, प्रतिबंधासाठी आवश्यक असलेली कुटुंबाची समाजाची भूमिका आणि गरजू व्यक्तीला वेळेवर मिळणाऱ्या मदतीचे महत्व समजून घेण्यासाठी आज आपण एका विशेष मुलाखतीद्वारे या विषयावर संवाद साधणार आहोत. आज आपल्या सोबत उपस्थित आहेत एक संवेदनशील, अभ्यासू आणि अनुभवी समुपदेशक, मृणाल खंडागळे मॅडम. मृणाल खंडागळे या प्रोफेशनल काउन्सिलर, लाईफ कोच आणि ट्रेनर असून त्या गेल्या अनेक वर्षांपासून मानसिक आरोग्य, करिअर मार्गदर्शन आणि व्यक्तिमत्व विकास या क्षेत्रात कार्यरत आहेत. मुलं, युवक, पालक, दाम्पत्य, शिक्षक आणि व्यावसायिक अशा सर्व वयोगटांसाठी त्या विविध प्रकारचे समुपदेशन आणि मार्गदर्शन सत्र घेतात. त्यांची विशेष कौशल्य म्हणजे करिअर काउन्सिलिंग, रिलेशनशिप काउन्सिलिंग, तणाव, राग आणि नैराश्य व्यवस्थापन, कॉन्फिडन्स बिल्डिंग, फिअर फोबिया रिमूव्हल, टीनेज काउन्सिलिंग, गोल सेटिंग आणि लाईफ कोचिंग. समस्या सोडवण्यापेक्षा माणूस घडवणं हे त्यांचं प्रमुख ब्रीदवाक्य आहे. या मुलाखतीतून जीवन संपवण्याचा विचार येण्यापूर्वी मदत मागणे ही कमजोरी नसून धैर्याची गोष्ट आहे हा सकारात्मक संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा संवादाचे एक पाऊल जीवनाकडे या कार्यक्रमाच्या माध्यमातून करूया. चला तर मग या अत्यंत संवेदनशील आणि महत्वपूर्ण विषयावर जाणून घेऊया जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाची गरज, त्यामागील उद्देश आणि जीवन वाचवण्यासाठी आपण प्रत्येक जण काय करू शकतो. मृणाल मॅडम, मी आपले मनापासून स्वागत करते.
2: धन्यवाद.
1: तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की आजच्या युवकांमध्ये मानसिक ताण, चिंता आणि एकटेपणाची भावना वाढण्यामागची प्रमुख कारणे कोणती आहेत? अनेक तरुणांना आपल्या भावना व्यक्त करणं कठीण का जातं, तर याविषयी तुम्ही काय सांगाल?
2: आजच्या युवकांमध्ये आपण बघायला गेलं तर त्यांना अनेक प्रकारचं प्रेशर हँडल करायला लागतं. ते म्हणजे कुणाला त्यांच्या जॉबचं प्रेशर आहे, कुणाला बिझनेसचं आहे, कुणाला फॅमिली बद्दल आहे, किंवा कुणाला अभ्यासाचं आहे, कुणाला करिअर कॉम्पिटिशन, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोशल मीडिया.
1: बरोबर.
2: पण याचा त्रास कुणाला होतो? जो युवक म्हणतो की मला हे सगळंच मॅनेज करता आलं पाहिजे, मला हे सगळंच जमलं पाहिजे आणि परफेक्ट जमलं पाहिजे. मग अशा दृष्टिकोनातनं जर तुम्ही ह्या सगळ्या प्रेशरकडे बघायला गेलात तर नक्कीच तिथे तुम्हाला स्ट्रेस येतो.
1: अगदी.
2: आणि हा स्ट्रेस आल्यानंतर तुम्हाला अजून एक त्याच्यासोबत भावना येते, ती म्हणजे की अरे मी तर हे छान करू शकत नाहीये, मला हे छान जमत नाहीये, मग आता माझ्याबद्दल लोक काय म्हणत असतील, मी हे कुणाकडे सांगू, कुणाकडे बोलू. आणि त्यातून निर्माण होतोय तो म्हणजे एकटेपणा. आणि म्हणूनच बऱ्याचदा असं बघण्यात येतं की फिअर ऑफ बिंग जज्ड, म्हणजे मला कोणीतरी जज करेल, ही एक भीती ह्या युवकांमध्ये आपल्याला बघायला मिळते आणि म्हणून ते बऱ्याचदा एक्सप्रेस करण्याचं टाळतात.
1: बरोबर.
2: तर हे आपण टाळलं पाहिजे आणि एक्सप्रेस केलं पाहिजे.
1: नक्कीच. मॅम, मला तुम्हाला पुढे असं विचारायचं आहे की एखादा युवक मानसिक तणावातून किंवा गंभीर भावनिक संकटातून जात आहे हे ओळखण्यासाठी कोणती पूर्वसूचना किंवा बदल लक्षात घ्यायला हवेत?
2: येस, खूपच छान प्रश्न आहे हा. हे आपल्याला समजत नाही किंवा आपण त्या दृष्टिकोनातनं कधी बघतच नाही. तर बदल आहे ना तो, बरोबर.
1: मग
2: तो बदल कुठे कुठे दिसून येतो ते आधी आपल्याला ऑब्झर्व करणं.

आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आज ऐकूयात 10 सप्टेंबर या जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाच्या अनुषंगाने संवादाचं एक पाऊल जीवनाकडे. या खास कार्यक्रमात समुपदेशक मृणाल खंडागळे यांच्याशी स्वराली गायकवाड यांनी साधलेला संवाद.

0: गरजेचं आहे. मग तो बदल एकतर आपल्याला दिसतो वागण्यात. मग वागण्यातला बदल काय, तर अचानक एखादी व्यक्ती शांत होणं.
1: ओके.
0: कालपर्यंत ती मित्रांच्यात, फॅमिलीमध्ये, फ्रेंड्समध्ये एकत्र होत होती, मिक्सअप होत होती, पण आज ती एकटं राहायला प्रिफर करतीय. ती नेहमीपेक्षा थोडीशी उदास किंवा अलिप्त आपल्याला दिसतीये. तिचं जे रुटीन आहे, म्हणजे साधं जेवण, खाणं, पिणं, झोपणं, ह्या ज्या काही गोष्टी आहेत रुटीन, ते सुद्धा रुटीन तिला फॉलो करता येत नाहीये. एवढं ती आपल्याला निराश दिसतीये, एकटी दिसतीये. तर हा झाला मेन तर वागण्यातला बदल. आणि बोलण्यात काय, तर बोलण्यातही आपल्याला बदल दिसून येतो. तो म्हणजे आता सगळं संपलंय, आता काहीच होऊ शकत नाही, काही बोलून उपयोग नाहीये, आता आता काही केलं तरी फायदा होणार नाहीये. व्हाय मी ऑलवेज, हे माझ्याच सोबत होतंय का, मलाच नेहमी टार्गेट केलं जातंय, अशा पद्धतीचं बोलणं हे जर असेल तर आपण म्हणू शकतो की नक्कीच हे संकेत आहेत.
1: बरोबर मॅडम. एखादी व्यक्ती आपल्या भावना जर सांगत असेल, तर तुम्ही जसं सांगितलं की ते बदल आपल्याला लगेच दिसतात आणि जाणवण्या इतपत ते बदल असतात, तर एखादी व्यक्ती जर आपल्या भावना सांगत असेल तर तिला लगेच सल्ला देण्यापेक्षा तिचं ऐकून घेणं किती महत्वाचं आहे, आणि जर संकटात असलेल्या व्यक्तीशी संवेदनशील संवाद जर साधायचा असेल तर तो कसा साधायला हवा, तर त्याविषयी तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
0: तर बघा, खरं तर ही माणसाची वृत्ती आहे. काय वृत्ती आहे माणसाची, की कोणी अडचणीत असू द्या किंवा नसू द्या, माणूस काय करतो, पहिलं त्याला सल्ले द्यायलाच जातो.
1: बरोबर.
0: त्याची ती गरज आहे का, त्याला आपल्या सल्ल्याची, आपल्या ऍडवाइसची गरज आहे का, हे तो जाणून घेत नाही. ही एक ह्युमन सायकोलॉजी आहे. हा माइंडसेट आहे लोकांचा की काहीही विचार न करता सल्ले देणं, कारण ते फुकट आहेत ना, म्हणून ते बऱ्याचदा दिलेही जातात. पण जर अडचणीत असेल किंवा नसेल, तरी कॉमन काय विचारलं जातं किंवा बोललं जातं, की तू असं करू नकोस, तू तसं करू नकोस, तू विचारपूर्वक केलंयस का, तर हे तर आधी टाळलं पाहिजे. तर काय करायचंय, तर त्या व्यक्तीच्या जागी जाऊन आपण तो विचार केला पाहिजे की अरे, समोरची व्यक्ती जी आपल्याकडे आली आहे, तर मुळातच ती आपलं ऐकायला आलेली नाही, ती आपल्याला सांगायला आली आहे. तर इथे आपल्याकडनं असा एक मेसेज गेला पाहिजे की तू बोल, मी आहे ऐकायला. तरच तिथे तो संवेदनशील संवाद पुढे सुरू होऊ शकतो.
1: अगदीच. मॅडम, हल्लीची जी तरुण पिढी आहे, ही तरुण पिढी अनेक चॅलेंजेस मधून, अनेक गोष्टींमधून जात आहे. आणि जसं आपण आधी डिस्कस केलं की बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहेत आजच्या युवकांना, आणि सगळीकडे परफेक्शन हवंय. तर यामध्ये बरेचसे चॅलेंजेस देखील येतात, की अपयश असेल, ब्रेकअप असेल, करिअरचा ताण असेल, आणि कुटुंबांच्या अपेक्षा असतील, तर या सगळ्या गोष्टींचा युवकांच्या मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो, याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: नक्कीच. तर ह्याचा युवकांच्या मानसिक आरोग्यावरती प्रचंड प्रमाणात परिणाम आपल्याला दिसून येतो. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे, ते साधं रुटीनही फॉलो करू शकत नाहीत.
1: बरोबर.
0: जर एखादं प्रेशर असेल, एखादं दडपण असेल, फेल्युअर पचवता येत नाहीये त्यांना, फॅमिलीमध्ये, रिलेशनशिपमध्ये काही त्यांच्या ब्रेकअप झालंय, काही गोष्टी अशा झालेल्या असतील, तर त्यांना रुटीनही फॉलो करता येत नाही. का? कारण की त्यांची प्रोडक्टिव्हिटी कमी झाली असते बिकॉज ऑफ ओव्हर थिंकिंग.
1: बरोबर.
0: त्यामुळे झोप न लागणं, भूक न लागणं, आणि ओव्हरऑलच मग म्हणजे तो मनावरती, शरीरावरती, ह्या न त्या प्रकारे आपल्याला कुठे ना कुठे या सगळ्याचे पडसाद उमटताना दिसतात.
1: अगदी.
0: त्यामुळे हे खूप गरजेचं आहे की प्रेशर तुम्हाला येतंय किंवा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आज आहेतच, तर याला घेऊन कसं चालायचं.
1: बरोबर.
0: हे शिकणं गरजेचं आहे, तर तुम्हाला याचे परिणाम नक्कीच कमी करता येतात.
1: अगदी. हल्लीच्या युवकांमध्ये तर सोशल मीडियाला खूप वॉन्ट आहे, सोशल मीडिया हँडल्स आहेत प्रत्येकाचे, की सोशल मीडिया सततची तुलना, कारण सोशल मीडियामधूनच कंटिन्युअसली कंपॅरिझन होत असतं, तर ही सततची तुलना आणि परफेक्ट लाईफ दाखवण्याच्या प्रवृत्तीमुळे युवकांमध्ये मानसिक दबाव वाढतोय, तर याविषयी काय तुम्ही सांगाल?
0: येस. सोशल मीडिया इज अन नीड ऑफ आर.
1: बरोबर.
0: आज काहीच आपण फिजिकली करून चालत नाही, किंवा त्याला एक्नॉलेज केलं जात नाही, अप्रिशिएट केलं जात नाही. तेच जर तुम्ही 30 सेकंदाचं रील टाकलं, तर तुम्हाला एक्नॉलेज केलं जातं, अप्रिशिएटही केलं जातं, म्हणजेच ज्याला विटॅमिन ए म्हणता येईल, अप्रिसिएशन आणि एक्नॉलेजमेंट, ते तुम्हाला तिथून मिळतंय. आणि इन्स्टंटली मिळत आहे लाईक थ्रू

0: एका कमेंट थ्रू ते आपल्याला मिळत आहे.
1: बरोबर.
0: आणि म्हणूनच आजची जनरेशन ही सतत त्याच्या मागे आहे, पण ह्याच्यात एक विसर पडलाय, ते म्हणजे हे रिअल लाईफ नाहीये तर हे रील लाईफ आहे. हा फरक आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे.
1: व्हेरी ट्रू.
0: कारण त्या 30 सेकंदात बघा ना, तुम्हाला 30 सेकंदात खूप काही दाखवलं जातं.
1: अगदी.
0: म्हणजे एखाद्या व्यक्तीची जर्नी सुद्धा आपण 30 सेकंदात आज बघू शकतोय. हा विज्ञानाचा चमत्कार आहे.
1: हो.
0: पण ते खरं नाहीये ना. बरोबर. 30 सेकंदाच्या रील्ससाठी 30 सेकंद प्रिपरेशनसाठी लागतात का?
1: नाही.
0: नक्कीच नाही. त्यासाठी कुणाला 30 मिनिटं लागतात, त्यासाठी कुणाला 30 तास लागतात, त्याचसाठी कुणाला 30 महिने सुद्धा लागतात. म्हणजेच काय की त्याच्या मागे काहीतरी स्ट्रगल आहे, पण दाखवताना आपल्याला सगळं गुढीगुढी चित्र दाखवलं जातं. तर ती डोळ्यावरची पट्टी आपण काढणं खूप गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की माझ्या मैत्रिणींनी गाडी घेतली, माझ्या मित्रांनी घर घेतलं, मग तिथे ते कम्पॅरिझन चालू होतं. कारण मी तिची ती स्टोरी पाहिलेली असते. आणि मग मनात एक विचारांचा खूप मोठा गोंधळ निर्माण होतो की ती तर माझ्यासोबतची आहे, माझ्यासोबत शिकली आहे, माझ्याच एवढं तिचं एज्युकेशन झालंय, पण तरीही तिची ग्रोथ खूप झाली आहे आणि मी मात्र आहे तिथेच आहे. तर हे होतं, त्याला कारणीभूत हे सोशल मीडिया आहे. पण मी म्हटल्याप्रमाणे आपण बॅकग्राऊंडही चेक केलं पाहिजे. त्या 30 सेकंदाच्या रील्सच्या मागे बिहाइंड द स्टोरी ते आपण त्या मैत्रिणीला विचारलं पाहिजे खरंच फोन करून की अगं तू गाडी घेतलीस पण कशी घेतलीस ती बघा, नक्कीच तुम्हाला तिचा स्ट्रगल सांगेल. आणि तिथे मग हे कम्पॅरिझनचं भूत थोडस उतरायला मदत होऊ शकते.
1: आणि हे उदाहरण तुम्ही खूप छान सांगितलं, कारण हल्ली तेच आहे. सोशल मीडियामुळे कम्पॅरिझन प्रचंड प्रमाणात वाढलंय. पालकांची भूमिका ही स्पेशली तरुण मुलांमध्ये मुलींमध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये खूप महत्वाची भूमिका असते. माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की पालकांनी आपल्या मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी कोणत्या प्रकारचा संवाद आणि वातावरण निर्माण करायला हवे?
0: तर सगळ्यात पहिलं म्हणजे मी हे नेहमी सांगत असते की पालकांनी हे नेहमी कनेक्शन मोडमध्ये असावं. पण बऱ्याचदा ना पालकांचं काय होतं, करेक्शन मोडमध्ये ते जातात. आणि त्या करेक्शन मोडमुळे काय होतं, मुलांना चुका करण्याची संधी मिळत नाही. मग चुकाच जर झाल्या नाही तर त्यांना त्यातनं परत करेक्शन करण्याची, स्वतःहून करेक्शन करण्याची संधी सुद्धा मिळत नाही.
1: बरोबर.
0: आणि त्यांना असं वाटतं की मी जे करतोय ते योग्य आहे, किंवा आपण त्यांना तो रियालिटी चेक देत नाही. तर पालकांनी मुलांना चुका करून द्याव्यात मनसोक्त. त्या चुका केल्याने पालकांना मुलांचा अंदाज येणार आहे की आपलं मूल कुठेपर्यंत चूक करतंय, काय प्रकारची चूक करतंय. कारण हे तुमचं इंटरनल आहे ना.
1: बरोबर.
0: तुमच्या घरात होतंय ना. सो देर इज अ स्कोप फॉर करेक्शन. म्हणजेच काय, तर बाहेर मुलांनी डायरेक्ट मोठी चूक करण्यापेक्षा ती जर तुमच्या डोळ्यासमोर झाली तर तुम्ही तिथे करेक्शन करू शकता. पण ही करेक्शन तुमचं जे आहे ते कधी होणार आहे, जेव्हा तुम्ही त्यांना ती मोकळीक देणार आहे. मोकळीक मुलांना किंवा हे करेक्शन किंवा या चुका हे सगळं मुलं कधी करू शकतात, जेव्हा ते कनेक्ट होतील तुमच्याशी.
1: अगदी.
0: त्यामुळे आधी तर तुम्ही ते बॉन्डिंग करा, तो कनेक्ट दाखवा. आणि मुलांना हा मेसेज गेला पाहिजे की हा चुका करणं इज ऍब्सोल्युटली ओके, देअर इज राईट टू बी रॉंग. आपल्याकडे हा अधिकार आहे चुका करण्याचा, तो सगळ्यांनाच आहे. त्यामुळे परफेक्ट असं काहीच नसणार आहे आणि ती तर मुलं आहेत.
1: बरोबर.
0: आणि त्यांनी केल्या चुका तरच आपल्याला तिथे त्यांना समजवता येणार आहे. त्यामुळे पालकांचा संवाद हा समजूतदारपणाचा असला पाहिजे. चुका झाल्याच तर मग पालकांनी सांगितलं पाहिजे की बाबा नेमकं काय झालंय, कसं झालंय, तुला काय वाटतंय ह्याबद्दल, ही खरंच चूक आहे का. तर हे दोन्हीही, मी म्हणेन की दोन्ही पद्धतीने ते तपासलं गेलं पाहिजे. फक्त एकच कोणीतरी तिथे मुलांना करेक्ट करतंय किंवा सांगतंय तर तो संवाद होऊ शकत नाही.
1: बरोबर. असं बऱ्याचदा होतं की मुलं त्यांच्या पेरेंट्सशी बोलत नाही, की मित्रांमध्ये एखादी व्यक्ती अचानक अलिप्त, शांत किंवा निराश जर दिसत असेल तर इतर मित्रांनी किंवा मैत्रिणींनी संवादाची सुरुवात त्यांनी कशी करावी आणि तो प्रॉब्लेम त्यांनी कसा समजून घ्यावा, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: खरंच हे सुद्धा आपल्याला कळणं खूप गरजेचं आहे. तर हा संवाद किंवा ही बोलण्याची जी पद्धत आहे ती अत्यंत साधी आणि सोपी असावी.
1: ओके.
0: ह्याच्यात खूप काहीतरी एक्स्ट्रा, काहीतरी वेगळं करण्याची खरंच गरज नसते. कारण त्याशिवाय तो संवाद सुरू होत नाही. आपल्याला जर वाटलं की एखादी व्यक्ती, एखादा मित्र आपल्यातला असा अलिप्त आहे, तर आपण त्याच्याशी बोललं

0: पाहिजे की काय रे बाबा तू आजकाल खूप असा शांत वाटतोयस किंवा एकटं एकटं राहण्यासाठी तू प्रिफर करतोयस तर काही प्रॉब्लेम आहे का बस हे एवढं दोन तीन वाक्य त्याला बोलणं गरजेचं आहे जिथून संवादाला सुरुवात होऊ शकते आणि तिथे आपण नक्कीच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एक वाक्य अजूनही बोललं पाहिजे ते म्हणजे तुला जो काही प्रॉब्लेम असेल तो तू बोल मी आहे ऐकायला तिथे त्या मित्राला जो अलिप्त राहतोय एकटा राहतोय त्याला हा मेसेज मिळणार आहे की अरे इथे कोणीतरी माझ्याशी बोलायला आणि माझं ऐकायला आहे आणि इथे मी माझं मन मोकळं करू शकतो
1: बरोबर
0: आणि तिथे तो तुमच्याशी नक्कीच कनेक्ट करेल आता इथे काय नाही करायचं तर खूप फोर्स नाही करायचं
1: ओके
0: ऑल्दो आपल्याला माहितीये की ही व्यक्ती काहीतरी त्रासात आहे हिला काहीतरी प्रॉब्लेम आहे एकटं राहतोय पण खूप फोर्स नाही करायचं जसं की सांगणार आहे काय झालं मला नाही सांगणार का मी तुझा मित्र आहे ना मी तुझी मैत्रीण आहे ना मग मला नाही सांगणार का तर असं फोर्सफुली अजिबातच बोलायचं नाहीये कारण ऑलरेडीच ती व्यक्ती त्रासलेली असते दुखावलेली असते आपल्याला माहित नाहीये की तिच्यासोबत काय झालंय आणि अजून असं आपण फोर्सफुली बोलायला गेलो तर मग ती व्यक्ती आपल्यापासून अजून लांब जाणार आहे ती आपल्याकडे येणं टाळणार आहे त्यामुळे म्हणताना असंच म्हणायचंय की तुला काही प्रॉब्लेम असेल तर सांग मी आहे ऐकायला आणि तुला लगेच बोलायचं नसेल तर तू तुझा वेळ घे पण बोल तर अशा पद्धतीचा साधा आणि सोपा संवाद इथं साधला गेला पाहिजे
1: अगदीच मॅडम आपण वर्ल्ड सुसाईड प्रिव्हेन्शन डे या धरतीवरती ही मुलाखत करत आहोत मला तुम्हाला पुढे असं विचारायचंय की आत्महत्येचे विचार येत असलेल्या व्यक्तीशी संवाद साधताना काय करावे आणि काय टाळावे कारण या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तसेच आत्महत्येच्या विचारांशी झुंजणाऱ्या व्यक्तीला एकटं न सोडणं आणि योग्य मदतीशी जोडणं हे किती महत्वाचं आहे तर याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल
0: तर आत्महत्या करण्याचा विचार हा एका दिवसात होत नाही इट्स अ प्रोसेस
1: ओके
0: तिथे प्रचंड गुंतागुंतीची त्या माणसाची विचारसरणी आहे माइंडसेट आहे बॅकग्राऊंड आहे सगळ्या गोष्टी ह्याला कारणीभूत असतात त्यामुळे कोणा एका फॅक्टरनी हे कधीच होत नाही पण नक्कीच याची सुरुवात कशी झाली पाहिजे तर ऐकण्यातनं झाली पाहिजे
1: ओके
0: कारण जर तुम्ही नीट ऐकणारे असाल ऍक्टिव्ह लिसनर ज्याला आपण म्हणतो किंवा ऍक्टिव्ह ऑब्झर्व्हर तुम्ही जर असाल तरच तुम्हाला लक्षात येणार आहे की अरे या समोरच्या व्यक्तीच्या डोक्यात काय चाललंय या व्यक्तीच्या मनात काय चाललंय त्यामुळे सुरुवात तर ही पहिली ऐकण्यातनं झाली पाहिजे डायरेक्ट कोणत्याही आपण जजमेंटल गोष्टीला न जाता आधी गोष्टींना आपण ऑब्झर्व केलं पाहिजे बोलण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे पण आता काय बोलायचंय आणि काय बोलायचं नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे तर काय बोलायचं नाहीये आपल्याला कळलंच की ही व्यक्ती बाबा आत्महत्येच्या विचारातनं जातीये किंवा निगेटिव्ह विचारातनं ही चाललेली आहे तर सगळ्यात पहिलं म्हणजे त्याला तू असं करू नकोस तुला काही कमी आहे का तुला काही कमी पडतंय का किंवा तू स्ट्रॉंग राहा तू पॉझिटिव्ह विचार कर तू निगेटिव्ह विचार करू नकोस तर अशा पद्धतीचं बोलणं आपण टाळलं पाहिजे आवर्जून हे बोलणं आपल्याला टाळायचं आहे आता काय बोलायचंय हेही तेवढंच महत्वाचं आहे
1: अगदी
0: कारण हे बोलण्याने कदाचित त्याचं मन परिवर्तन नक्कीच होऊ शकतं तर त्यासाठी काय करायचंय तर शांतपणे पण डायरेक्ट आपण विचारू शकतो कारण आपण त्याला ह्यापूर्वी ऑब्झर्व केलंय त्याचं ऐकून घेतलंय म्हणून कदाचित तो आपलं ऐकेल बरोबर त्याची रिॲक्शन ऐकण्याची आत्ता असू शकते आणि मग तिथे आपण विचारायचंय किंवा तिथे आपण बोलायचंय की अरे आत्महत्या किंवा स्वतःच्या जीवाला हानी करून घेणं हा एकमेव पर्याय आहे का आपल्याला काही सोल्युशन मिळणार आहे का इथून संवादाला सुरुवात होऊ शकते आणि मग समोरच्या व्यक्तीकडनं आपल्याला त्याचे चॅलेंजेस किंवा त्याचं दुःख त्याला होत असलेला त्रास हे लक्षात आल्यावर मग पुढे बोललं पाहिजे की ठीक आहे एवढंच आहे ना चल आपण मिळून ह्यावरती मार्ग शोधूया आजपर्यंत तू एकटा फाईट करत होतास पण आज तू माझ्याशी बोललायस ना तर आज आपण आजपासूनच ह्याच्यावर एकत्रितपणे काम करू आणि एकत्रपणे आपण यावरती मार्ग शोधूयात कोणी एकाने इथे काम करून चालत नाही किंवा अपेक्षित रिझल्ट आपल्याला मिळत नाहीत
1: अगदी अगदी बरोबर आहे मॅडम मुलाखतीच्या अगदी शेवटच्या दोन प्रश्नांकडे आपण आलेलो आहोत युवकांनी स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी रोजच्या जीवनात कोणत्या

0: छोट्या सवयी अंगीकाराव्यात आणि एक संवाद एखाद्याचं जीवन वाचवू शकतो या विधानाकडे तुम्ही कसं पाहता?
1: तर बघा, आपण सवयींचे गुलाम आहोत. तर सवयींमध्ये आपण अशा छान छान सवयी लावून घेतलेल्या आहेत किंवा कोणालाही या सवयी अंगीकारणं खूप गरजेचं आहे. ते म्हणजे पुरेशी झोप असणं, नियमित आपल्याला आपण एक्सरसाइज करणं, आपला चौकस आहार असणं, ह्या गोष्टी तर आहेच. पण त्याचबरोबर जे आपलं एक मन आहे, तर त्या मनाला नेहमी आपल्याला अपडेट केलं पाहिजे. जसं आपण आपलं हेल्थ चेकअप रेग्युलरली करतो, तसं आपल्या मनाचं पण चेकअप हे रेग्युलरली केलं गेलं पाहिजे. आणि ही सवय नक्कीच सगळ्यांनी आज ह्या स्ट्रेसफुल आणि फुल ऑफ चॅलेंजेस लाईफ मध्ये आपल्याला हे अंगीकारणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे इथे हे ट्रेनिंग आपण स्वतःला दिलं पाहिजे, आपल्या मनाला, आपल्या इमोशन्सला आपल्याला ओळखता आलं पाहिजे. बर, फक्त ओळखून चालणार नाहीये, तर त्यांना स्वीकारताही आलं पाहिजे. तर हे जर आपल्याला जमलं तर नक्कीच आपण ह्याला डील कसं करायचं हे आपल्याला समजणार आहे. आणि ह्यासाठी तुम्हाला जर कोणाची मदत घ्यावी लागली तर तुम्ही अवश्य घ्यावी. मग ती माझी वीकनेस आहे का, अशा प्रश्नांमध्ये न अडकता स्पष्टपणे ह्याबद्दल बोलावं, मदत घेतली ह्यासाठी, तर तुम्हाला यातनं मार्ग शोधता येणार आहे.
0: नक्कीच नक्कीच. मॅडम, जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त आपल्या सर्व युवक मित्र मैत्रिणींसाठी तुमचा एक महत्वाचा संदेश काय असेल?
1: बघा, आपल्याला एखादी गोष्ट प्रिव्हेंट करायची आहे, म्हणजेच आता आपल्याला सुसाईड आपल्याला प्रिव्हेंट करायचं आहे. आता आपण ह्याला सुसाईड म्हणतोय, पण हे पण एक प्रकारचं चॅलेंजच आहे. बरोबर आहे,
0: बरोबर.
1: तर इथे मला ह्या संदर्भातनं असं सांगायचंय की चॅलेंजेस हे आपला रोजच्या जीवनाचा भाग आहेतच. बरोबर आहे, कुणाला अगेन वेगवेगळ्या प्रकारचे आपण मगाशीही सगळे चॅलेंजेस ऐकलेले आहेत, तर ते ह्या ना त्या फरकाने सगळ्यांच्याकडे चॅलेंजेस असणार आहे. पण आपण इथे ही गोष्ट विसरतोय की हे चॅलेंजेस किंवा हे रोज होणारे बदल ही एकच गोष्ट कॉन्स्टंट किंवा परमनंट आहे. तर हे आपण स्वीकारलं पाहिजे की जे काही मला प्रॉब्लेम्स येत आहेत, जे मला चॅलेंजेस येत आहेत, जे माझ्यासोबत होतंय, ते फक्त माझ्याच सोबत होतंय असं नाही. आणि रोजचा दिवस हा मला नवीन संधी देणार आहे. त्यामुळे आलेल्या किंवा झालेल्या चुकांकडे तुम्ही एक अपॉर्च्युनिटी म्हणून बघा, त्यावरती तुम्ही काम करा, नेसेसरी ऍक्शन्स घ्या, एक ऍक्शन प्लॅन बनवा आणि मग पुन्हा नव्याने उभं राहा. हे मला सांगायचं आहे, कारण सुसाईड करणं किंवा आत्महत्या करणं त्यांनी आपल्याला सोल्युशन्स मिळणार आहेत का, तर नक्कीच नाहीये. कारण एक छोटंसं उदाहरण देते की समजा मी तुम्हाला आत्ता एक जोक सांगितला, तर तुमची रिॲक्शन काय असेल? तुम्ही हसाल.
0: बरोबर.
1: तोच जोक मी पुन्हा तुम्हाला सांगितला तर तुमची रिॲक्शन काय असेल? तुम्ही पुन्हा हसाल. पण तोच जोक मी तुम्हाला दोनदा तीनदा चारदा सांगितला तर ते खळखळून हसणं तुमच्याकडनं येणार नाही. का बरं? कारण हे आपल्याला शिकवलं गेलंय, सांगितलं गेलंय, किंवा आपल्या ब्रेनला आपल्या माइंडला हे माहितीये की एका जोकवर मला एकदाच हसायचंय. मग बघा, हे रोज येणारे चॅलेंजेस आहेत. किती हो आपण रोज रोज रडतो. बरोबर आहे,
0: बरोबर.
1: मग जर तुमचा हसण्याचा नियम आहे की मला एका जोकवर एकदाच हसायचंय, तर मग एका प्रॉब्लेमवर एकदाच रडा. तर हे आपण ओळखलं आणि हे जर आपण शिकलो, हे आपण आत्मसात केलं, तर असं छान हसू आपल्या चेहऱ्यावर येईल आणि छान होईल सगळंच. म्हणजे आपल्याला असे प्रॉब्लेम्स मग खूप छोटे वाटतील. त्यामुळे ते प्रॉब्लेम्स आहेत, ते चॅलेंजेस आहेत, ते येणारच आहेत. प्रत्येक दिवस हा सारखा नाहीये, आपल्या मनासारखं होईलच असं नाहीये. सो तुम्ही जर इम्परफेक्ट असाल तर दॅट इज ऍब्सोल्युटली परफेक्ट. तुम्ही जर ओके नसाल तर दॅट इज ऍब्सोल्युटली ओके. असं अजिबात नाहीये की मी रोज छानच असली पाहिजे, रोज माझ्यासोबत छानच घडलं पाहिजे आणि मला सगळंच आलं पाहिजे. त्यामुळे हे नक्की मी इथे सांगेन आवर्जून की तुम्हाला आजपासून कोणीही असं दिसलं की जे अलिप्त आहे, एकटं आहे, तर त्याचा उत्तम कान बना. आणि तुमच्याही आयुष्यात जर असे काही चढउतार येत असतील तर तुम्ही सुद्धा असा कान शोधा जे तुमचं वेळप्रसंगी ऐकतील. आणि नक्कीच या एका संवादातून जीवनाकडे तुम्हाला जाण्याचा एक नवा मार्ग नक्कीच मिळेल.
0: मित्रांनो, आजच्या या मुलाखतीतून आपण आत्महत्येचा विचार निर्माण होण्यामागील विविध कारणे, मानसिक आरोग्याचे महत्व याविषयी महत्वपूर्ण माहिती जाणून घेतलीय. या संवादातून एक गोष्ट प्रकर्षाने समोर येते की एखाद्या व्यक्तीला दोष देण्यापेक्षा तिला समजून घेणे

0: तिचे म्हणणे शांतपणे ऐकणे आणि योग्य वेळी मदतीचा हात पुढे करणे अधिक महत्वाचे आहे. आत्महत्येच्या विचारांशी झुंजणाऱ्या व्यक्तीला समजून घेणाऱ्या व्यक्तीची गरज असते. म्हणूनच आपल्या कुटुंबात, मित्रपरिवारात आणि समाजात मानसिक आरोग्याविषयी मोकळेपणाने संवाद होणे आवश्यक आहे. प्रत्येकाने आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींच्या भावनिक बदलांकडे संवेदनशीलतेने पाहिले आणि गरज भासल्यास तज्ज्ञांची मदत घेण्यास प्रोत्साहन दिले तर अनेक जीव वाचवता येऊ शकतात. जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित नाही. जीवन अमूल्य आहे हा विचार आपल्या दैनंदिन वर्तनाचा भाग बनवण्याचा दिवस आहे. आपण एकमेकांना ऐकूया, समजून घेऊया आणि गरजेच्या वेळी मदतीचा हात पुढे करूया. शेवटी एवढेच सांगावेसे वाटते, अंधार कितीही गडद असला तरी आशेचा एक किरण पुरेसा असतो. म्हणूनच निराशेच्या क्षणी शांत राहू नका, बोला, ऐका आणि मदत घ्या. आजच्या या महत्वपूर्ण विषयावरील मुलाखतीसाठी आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल मी मृणाल मॅडम यांचे मनपूर्वक आभार मानते.
1: धन्यवाद.
0: चला तर मित्रांनो, आजच्या भागात मी स्वराली इथेच थांबते. पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नव्या विषयासह. युववाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा ईमेल आयडी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvavaniairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच ईमेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. धन्यवाद.
2: युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात 10 सप्टेंबर या जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाच्या अनुषंगाने संवादाचं एक पाऊल जीवनाकडे या खास कार्यक्रमात समुपदेशक मृणाल खंडागळे यांच्याशी स्वराली गायकवाड यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, आताच आपण युववाणी हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. श्रोते हो, श्रावणातील अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्या, या दिवशी मातृदिन देखील साजरा केला जातो. मातृदिनाच्या निमित्ताने बोलूया आईच्या महतीविषयी. उद्याच्या स्वरसंवाद या कार्यक्रमात विषय आहे प्रेम स्वरूप आई. संवादिका आहेत सुचेता गरुडे. उद्या सकाळी ठीक 11:05 स्वरसंवाद या कार्यक्रमात. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 6 हिंदीतून बातमीपत्र आणि 6:05 इंग्रजीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करू. सुरुवातीला ठीक 6 हिंदीतून बातमीपत्र आणि त्यानंतर 6:10 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. सुरुवातीला 6 हिंदी समाचार.

0: आई तुळजा भवानी या चित्रपटातील हे गीत गायलं होतं अनुराधा पौडवाल यांनी. गीतकार होते ए बी कोळी आणि संगीतकार होते सदाशिव गुजर. याचबरोबर गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: गजानना गणराया आधीवंदु तुज मोरया. गजानना गणराया.
2: गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीतं सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

0: कलाकार जान्हवी सातोस्कर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे. निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका. सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही हे रंब तू गणनायका.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:20 होत आहेत. ठीक 6:20 संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू.
2: आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम. प्रवाचक जतिन शर्मा. आदौ मुख्य वार्ताः. केंद्रीय मंत्रिमंडलेन 20,000 कोटि अधिक व्ययेन 8 रेल बहुपथ प्रकल्पाः अनुमोदिताः. स्वर्णिम चतुर्भुज मार्गस्य चतुष्पथीकरणाय च स्वीकृतिः प्रदत्ता. श्रीलंका वायुसेनायाः L-70 प्रक्षेपकाणाम् आधुनिकीकरणाय भारत श्रीलंका सैन्य सन्धिः हस्ताक्षरितङ्गतः. स्वभूमिः भारत विरोधी कृत्येभ्यः न प्रयुज्यते इति कोलंबो प्रशासनेन आश्वासितम्. आगामिनः ब्रिक्स शिखर सम्मेलनस्य पूर्वांग रूपेण मुंबईयां ब्रिक्स वित्तमंत्रिणां केंद्रीय बैंक नियामकानां च अंतिमा महत्वपूर्णा संगोष्ठी साम्प्रतं प्रचलति. चीनदेशस्य शंघाई नगरे आयोज्यमानायां

श्रोते हो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्मृती वंधनाची गगन भरारी याविषयी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार शुभांगी कुलकर्णी.

0: सरणी आणि आशियाई खेळांमध्ये बॅडमिंटनपटूंकडून अपेक्षा याविषयी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक श्रीकांत वाड यांच्याशी वृषाली देशपांडे यांनी साधलेला संवाद.
1: श्रोतेहो नमस्कार, मी वृषाली देशपांडे क्रीडा विश्वाच्या व्यासपीठावर तुमचं स्वागत करते. क्रिकेटमध्ये काही क्रिकेटपटू विक्रम रचतात तर काही क्रिकेटपटू विक्रम मोडतात, पण काही क्रिकेटपटू असे असतात जे मैदानावर उतरले की विक्रमांची व्याख्याच बदलून टाकतात. आज भारतीय महिला क्रिकेटमध्ये असंच एक नाव पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय, स्मृती मंधाना. सध्या सुरू असलेल्या महिला एशिया कपमध्ये हाँगकाँग विरुद्ध तिने एकाच सामन्यामध्ये दोन विक्रम रचले. पहिला विक्रम म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं तिच्या नावावर आता झाली आहेत, त्याचप्रमाणे सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही तिने रचलाय. यावरच चर्चा करण्यासाठी आणि भारतीय महिला क्रिकेटवर चर्चा करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार शुभांगी कुलकर्णी. शुभांगी कुलकर्णी, तुमचं क्रीडा विश्वाच्या व्यासपीठावर मी स्वागत करते. नमस्कार.
2: नमस्कार विशाली.
1: स्मृतीनं एकाच सामन्यात मिताली राजचा सर्वाधिक धावांचा आणि मेग लॅनिंगचा सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडलाय, तर तुम्ही तिच्या या कामगिरीकडे कसं बघता?
2: ही अगदी मोठी कामगिरी आहे आणि ही ऍक्च्युली फक्त स्मृतीसाठी आहे असं नाही, पण सगळ्या म्हणजे इंडियन्ससाठी आणि इनफॅक्ट विमेन्स क्रिकेटसाठी हा मोठा विक्रम आहे. ऍक्च्युली मिताली राज ही जवळजवळ 22-23 वर्षासाठी इंडियासाठी खेळत होती आणि तिचा हा रेकॉर्ड ब्रेक करणं ही मोठी गोष्ट आहे. तशीच इव्हन मेग लॅनिंगची जे 17 सेंचुरीजचा रेकॉर्ड मोडणं हा पण एक मोठा आहे. ऍक्च्युली दोन्ही जर सेपरेटली बघितले तर हे वेगवेगळे विक्रम दोन्ही सेलिब्रेट करण्यासारखे आहे. ते एकत्र ह्या मॅच मध्ये आलेत हे अगदी कोइन्सिडन्स आहे.
1: बरोबरच, आपण बघितलं तर स्मृती मंधानाची खेळी ही अतिशय उत्कृष्ट होती, तर तिच्या या खेळीमधलं एक काय वैशिष्ट्य तुम्हाला सांगता येईल की हे प्रमुख वैशिष्ट्य आहे की ती जेव्हा खेळते तेव्हा प्रेक्षकांना त्याचा मनमुराद आनंद लुटता येतो?
2: बेसिकली जर स्मृतीला बॅटिंग करताना जर बघितलं तर शी इज अ व्हेरी स्टायलिश आणि ग्रेसफुल प्लेअर. अगदी पहिल्यापासूनच जेव्हा ती खेळायची तेव्हा तिची बॅटिंग बघायला अगदी लोक स्कूटर थांबवून सायकल थांबवून यु नो मॅच बघायचे, कारण ती तेवढी अट्रॅक्टिव्ह असायची. पण आता जर बघितलं तर तिने खूप तिच्या बॅटिंगमध्ये स्ट्रोक्स पण वाढवलेले आहेत आणि बेसिकली आता तिचे वेगवेगळे रेकॉर्ड्स झाल्यामुळे लोकांना पण त्याच्यामध्ये जास्ती इंटरेस्ट आलाय. पण बेसिकली तिची स्टाईल, तिचा ग्रेसफुलनेस आणि ती ओव्हरऑल सगळे स्ट्रोक्स खेळू शकते हे सगळं ऍक्च्युली अट्रॅक्टिव्ह होतं आणि प्रेक्षकांना ते अगदी छान वाटतं बघायला.
1: वयाच्या 30व्या वर्षी आपण बघितलंय की स्मृतीने हा रेकॉर्ड आहे मिताली राजचा आणि मेग लॅनिंगचा विक्रमांना मागे टाकलाय. येणाऱ्या 5-6 वर्षांमध्ये स्मृतीकडनं आपल्याला आणखी काय अपेक्षा करता येईल क्रिकेट प्रेमींना?
2: मी म्हणेन की म्हणजे अजून तिला जर तिचा फिटनेस जर व्यवस्थित असेल तर 7-8 किंवा 10 वर्ष पण ती खेळू शकते. तर ह्याच 30 इयर्सला जर तिने हे जर अचीवमेंट केले असतील तर इट विल बी व्हेरी इंटरेस्टिंग टू सी अजून पुढे ती कितपत जाऊ शकेल. आणि मला वाटतं हा पुढचा तिचा जो फेज असेल हा खूप एक्सायटिंग राहील. इनिशियली जेव्हा तिने सुरुवात केली तेव्हा थोडं स्लो असायचं. स्लो म्हणजे इन द सेन्स आता एक लास्ट 2-3 वर्षांमध्ये जर तुम्ही बघितलं तर तिचा खेळ थोडा वेगळा झालाय. तर त्याप्रमाणे आता ती जास्ती एक्सपिरियन्स असल्यामुळे ह्याच्या पुढे जे ती खेळेल ते डेफिनेटली सगळ्यांना इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग ठरणार आहे.
1: स्मृतीच्या खेळाबद्दल आपण तर बोलतच होतो, पण आपण भारतीय महिला क्रिकेट तर बघितलं तर आता महिला क्रिकेट हे सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी पोहोचलंय किंवा जास्ती पॉप्युलर झालंय आपण असं म्हणू शकतो की लोकप्रियता महिला क्रिकेटची जास्ती वाढलेली आहे. तुम्ही जेव्हा क्रिकेट खेळत होता तेव्हा आणि आताचं वुमन्स क्रिकेटमध्ये काय बदल झालाय किंवा या सगळ्या प्रवासाकडे तुम्ही कसं बघता? कारण की तुम्ही खूप महिला क्रिकेटला खूप जवळचा तुमचा एक संबंध आहे, तर तुम्ही याचं वर्णन कसं कराल?
2: विमेन्स क्रिकेट आमच्या वेळेला जे होतं आणि आता जे आहे ह्याच्यात खूप खूप फरक आहे. इनिशियली जेव्हा आम्ही चालू केलं तेव्हा कोणीच म्हणजे बायका क्रिकेट खेळायच्याच नाहीत, कशा खेळतायत असं लोक घेऊन बघायचे, म्हणजे त्यांना क्रिकेट मध्ये बघण्याची उत्सुकता

0: अपेक्षा मुली क्रिकेट कसा खेळतात, म्हणजे क्रिकेट बॉलनी क्रिकेट खेळतात का रबर बॉलनी खेळतात किंवा कुठल्या कपड्यांमध्ये खेळतात किंवा अंडर आर्म बॉलिंग करतात का ओव्हर आर्म बॉलिंग करतात, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना इंटरेस्ट होता. पण जसं जसं ते वाढत गेलं तसं तसं अर्थात क्रिकेट मुली व्यवस्थित खेळतात बघितल्यानंतर हा इंटरेस्ट विमेन्स क्रिकेटमध्ये शिकार वाढायला लागला. पण 50 वर्षापूर्वी जे आमचे फॅसिलिटीज असायचे जसं आमचं ट्रॅव्हलिंग आम्ही करायचो, आम्ही अनरिझर्व कंपार्टमेंट मध्ये जायचो किंवा आम्ही डॉमिट्रीज मध्ये राहायचो, आम्हाला अलाउन्सेस मिळायचे नाही त्यामुळे बरेच वेळेला आम्ही घरून डबे आणायचो. सो अशा परिस्थितीमध्ये जे सुरू झालं होतं ते आताची परिस्थिती खूप वेगळी आहे. पण एक म्हणजे इनिशियली जेव्हा आम्ही खेळत होतो तेव्हा आम्ही म्हणजे प्लेयर्स अगदी पॅशनेटली खेळायचे, तसेच इव्हन ऑर्गनायझर्स जे होते ते खूप पॅशनेट होते, म्हणजे कोणाला त्याच्यातनं काहीही मिळत नव्हतं, काही म्हणजे मॉनिटरी काही बेनिफिट्स मिळत नव्हते आणि सगळेजण फक्त त्यांना एक हाऊस होती आणि प्लेयर्सना हाऊस होती त्यांना सपोर्ट करावं ह्या दृष्टीने ऑर्गनायझर्स मॅचेस अरेंज करायचे. ही पहिले जवळजवळ 35 वर्ष असं चाललं होतं. नंतर मग जेव्हा बीसीसीआयनी विमेन्स क्रिकेट सुरू केलं आणि सगळ्या जे विमेन्स क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडियासाठी ज्या क्रिकेट खेळायच्या ते सगळं जेव्हा बदललं तेव्हा खूप गोष्टी प्लेयर्ससाठी आणि विमेन्स क्रिकेटसाठी बदलल्या. ऍक्च्युली साधारण 2005-2006 मध्ये मोठा हा बदल विमेन्स क्रिकेटमध्ये झाला. इंटरनॅशनल विमेन्स क्रिकेट काउन्सिल अगोदर असायचं आणि तसंच इंडियामध्ये विमेन्स क्रिकेट असोसिएशन होतं, विमेन्स क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया. त्याच्यानंतर मग इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल आणि इंटरनॅशनल विमेन्स क्रिकेट काउन्सिल हे दोन्ही मर्ज झाले आणि तसंच बीसीसीआयनी विमेन्स क्रिकेट चालू केलं. तो खरा टर्निंग पॉइंट विमेन्स क्रिकेटसाठी होता. आणि त्याच्यानंतर मग फॅसिलिटीज आणि सगळंच म्हणजे राहणं खाणं ग्राउंड बेसिकली अलाउन्सेस ह्याच्यामुळे मुली इन्व्हेस्ट करायला लागल्या आपल्या क्रिकेटमध्ये, त्यांच्याकडे हातात थोडे पैसे यायला लागले त्याच्यामुळे ते चांगल्या कोचिंग फॅसिलिटीज घेऊ शकलेत किंवा यु नो जिम मध्ये जाऊ शकायचे त्यांचं फिटनेस वरती दे कुड स्पेंड ऑन. सो असा हा फरक झाल्यामुळे आणि बेसिकली लास्ट 7-8 वर्षामध्ये आपलं सोशल मीडियामुळे खूप फरक पडलाय. म्हणजे 2017 वर्ल्ड कप जेव्हा झालं तेव्हा इंडिया फायनल्स मध्ये पोहोचली होती आणि त्याच्यानंतर जेव्हा लॉर्ड्सला ती मॅच झाली इंग्लंड वर्सेस इंडिया तो एक टर्निंग पॉइंट पण विमेन्स क्रिकेटसाठी ठरला आणि त्याच्यानंतर एव्हरीवेअर ऑल अराउंड द वर्ल्ड विमेन्स क्रिकेटला एक वेगळ्या तऱ्हेचं बूस्ट मिळाला. आणि आता तर इट इज अ व्हेरी गुड टाइम फॉर विमेन्स क्रिकेट आणि पर्टिक्युलरली प्लेयर्स लाईक आता स्मृती मंदाना आहे किंवा हरमनप्रीत आहे आणि त्यातल्या त्यात आपण वर्ल्ड कप जिंकल्यामुळे जो इंटरेस्ट सगळ्यांमध्ये डिव्हलप झालाय तो म्हणजे जे फॅन फॉलोईंग आहे दिस इज द बेस्ट टाइम फॉर विमेन्स क्रिकेट.
1: बरोबरच आहे. आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटसाठी जो भारताने 2025 विश्वकप जिंकला तो किती महत्वाचा होता, त्याच्यामुळे जे आंतरराष्ट्रीय क्रिकेट आहे ते अधिक मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या ठिकाणी पसरले तर तो किती महत्वाचा एक मुवमेंट होती ती आपल्यासाठी.
0: ही मोठी मुवमेंट आपल्यासाठी तर होती पण ऍक्च्युली विमेन्स क्रिकेटसाठी ऑल ओव्हर द वर्ल्ड हा एकदम मोठा मुवमेंट होता. बेसिकली इंडिया जेव्हा फायनल्स मध्ये पोहोचते तेव्हा बरेच लोक फ्रॉम ऑल ओव्हर द वर्ल्ड आर वॉचिंग, त्यामुळे जे टीव्ही कव्हरेज किंवा व्ह्युअरशिप मिळते हे इतकी मोठी असते की त्याचा फायदा विमेन्स क्रिकेटला ओव्हरऑल होत असतो. याचा फायदा मुलींना पण चिकार झालाय आणि हे आपण जिंकलो त्यामुळे बरेच पेरेंट्स आता आपल्या मुलींना क्रिकेट खेळायला एनकरेज करतायत. बेसिकली ते विमेन्स क्रिकेटचं प्रोफाईलच वाढलंय, नॉट जस्ट विमेन्स क्रिकेट पण सगळे विमेन्स स्पोर्ट्सला. मला वाटतं की हे जेव्हा आपण मागच्या वर्षी जिंकलो ते बरेच महिला नाही पण इव्हन पुरुष त्याच्याबद्दल बोलत होते आणि सडनली असं सगळ्यांना फिलिंग यायला लागलं की यु नो विमेन्स क्रिकेट आणि विमेन्स स्पोर्ट्स इज समथिंग बिग आणि द विमेन कॅन अचीव समथिंग. सो हे जे एक बदल झालाय तो मोठा फायदा त्या वर्ल्ड कप जिंकण्यामुळे झालाय. तर इव्हन मॉनिटरी बेनिफिट मुलींना डेफिनेटली त्याच्यामधनं झाले आणि आता आम्ही बघतोय की खूप मुली आता ग्रासरूट लेवलला क्रिकेट खेळायला सुरुवात केली आहे आणि मी म्हटलं तसं इव्हन पेरेंट्स एनकरेज करायला

0: लिहिलेत आणि खूप स्पॉन्सर्स पण यायला लागलेत. इंडिव्हिज्युअल स्पॉन्सर्स पण मुलींना आता मिळतात आणि तसंच इव्हन इव्हेंटसाठी स्पॉन्सरशिप वाढायला लागली.
1: आपण बघितलं तर तरुण महिला क्रिकेटपटूंचा आपण जसं म्हणालात की आता सहभाग हळूहळू वाढत चाललाय, तर या सगळ्या तरुण महिला क्रिकेटपटूंना एक सल्ला तुम्हाला द्यायचा असेल तर तुम्ही काय तो द्याल?
0: ऍक्च्युली दिस इज द बेस्ट टाइम फॉर विमेन्स क्रिकेट. म्हणजे इनिशियली जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा फॅसिलिटीज नसायचे, आम्हाला खेळाच्या बरोबर आम्हाला ऑर्गनायझिंग पण करायला लागायचं, फंड रेझिंग करायला लागायचं. म्हणजे इव्हन इंटरस्टेट मॅचेस साठी जर खेळायचं असेल तर बऱ्याच वेळेला आम्ही खिशातनं पैसे खर्च करायचो. पण आताची परिस्थिती इतकी वेगळी आहे की तुम्ही जर स्टेटसाठी खेळत असाल किंवा काही डिस्ट्रिक्ट स्टेट इंडियासाठी खेळत असाल तर तुम्हाला एवढे चांगले फॅसिलिटीज मिळतात, तुमचे कोचिंग कॅम्प होतात, तुम्हाला ट्रेनर्स असतात. सो हा जो आत्ताची जी परिस्थिती आहे ह्याचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यायला हवा. आत्ताच्या काळामध्ये चॅलेंजेस पण तितकेच आहेत कारण कॉम्पिटिशन खूप वाढली आहे किंवा सोशल मीडियामुळे एक प्रेशर पण प्लेयर्स वरती असतं. पण जसं मेंटल फिटनेस आपण म्हणतो, तुमचं खेळाचं फिटनेस, हार्डवर्क हे जर केलं तर यू विल बी एबल टू अचीव्ह अ लॉट. आणि आत्ताची ही वेळ ही विमेन्स क्रिकेटसाठी चांगली आहे आणि ही आत्ता सुरुवात झाली, म्हणजे ह्याच्यानंतर इट इज गोइंग टू गेट इव्हन बेटर. आणि पर्टिक्युलरली विथ प्लेयर्स लाईक यु नो स्मृती आहे किंवा हार्मन आहे आणि आपल्याकडे बीसीसीआय जे फॅसिलिटीज देत आहेत, हे सगळं खूप मोठं पॉझिटिव्ह आहे विमेन्स क्रिकेटसाठी. तर मी त्यांना म्हणेन की ह्याचा सगळा फायदा घ्या. पण एक गोष्ट त्याच्याहून मी अजून एक सांगेन की तुम्ही स्वतः इम्प्रूव्ह करायचं बघा, दुसऱ्याला कम्पेअर करून तो काय करतोय म्हणून मी करते असं नका. स्वतःच म्हणजे तुम्ही स्वतःचे कष्ट घेऊन स्वतः जस्ट मेक yourself better than what you were the previous day. So if you work towards that, मला वाटतं की that will be good for them.
1: नक्कीच. आता आपण बघितलं तर हा महिला क्रिकेटसाठी अत्यंत सुवर्ण काळ आहे असंच म्हणावं लागेल. शुभांगी कुलकर्णी, तुम्ही क्रीडा विश्वाच्या व्यासपीठावर आलात आणि इतकी मनमोकळी चर्चा केलीत त्याबद्दल धन्यवाद.
0: थँक्यू.
1: आताच आपण चर्चा करत होतो भारतीय महिला क्रिकेटच्या माजी कर्णधार शुभांगी कुलकर्णी यांच्याशी. एका बाजूला चीनची घरच्या मैदानावरची आक्रमक जोडी आणि दुसऱ्या बाजूला दुखापतींशी झुंज देत पुन्हा उभं राहिलेलं भारताचं सुपर कॉम्बिनेशन. सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलंय की ही जोडी फक्त परतलेली नाही तर मोठ्या लढतींसाठी पुन्हा एकदा सज्ज आहे. चायना मास्टर जिंकणारी ही पहिली भारतीय पुरुष जोडी ठरली आहे आणि या विजयाचं महत्व केवळ ट्रॉफीपुरतं मर्यादित नाही, कारण आता काही दिवसातच आशियाई खेळ सुरू होणार आहेत. दुखापतींनी या जोडीची गेली काही वर्ष परीक्षा घेतली पण या विजयानं एक गोष्ट मात्र स्पष्ट झालीय, सात्विक आणि चिराग यांचा आत्मविश्वास परतलाय, त्यांचा टॅक्टिकल गेम परतलाय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मोठ्या सामन्यात पुनरागमन करण्याचा विश्वास परतलाय. याविषयी आणि भारताच्या आशियाई खेळांच्या भारतीय बॅडमिंटन पटूंच्या तयारीविषयी चर्चा करण्यासाठी क्रीडा विश्वाच्या व्यासपीठावर आहेत आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक श्रीकांत वाड. सर, क्रीडा विश्वाच्या व्यासपीठावर मी तुमचं स्वागत करते. नमस्कार.
2: नमस्ते. नमस्ते.
1: भारतीय जोडी सात्विक चिरागनं चायना मास्टर जिंकत इतिहास रचलाय, तर आगामी आशियाई खेळांच्या आधी त्यांना मिळालेलं हे सुवर्ण यश किती महत्वाचं आहे?
2: मला दोन तीन गोष्टी या संदर्भात सांगाव्याशा वाटतात. कारण नुकताच जागतिक बॅडमिंटन स्पर्धा ही दिल्लीमध्ये झाली, त्या स्पर्धेतला चिराग आणि सात्विक यांचा परफॉर्मन्स मी स्वतः अगदी जवळनं पाहिला आणि तेव्हा मला थोडस कुठेतरी असं वाटलं की विजयाच्या अगदी जवळ येऊन कुठेतरी काहीतरी चुका होतात, अनफोर्स्ड एरर्स किंवा प्रेशर माउंट्स ऑन यू आणि मग त्या चुकांच्यामुळे आपल्याला हातातोंडाशी आलेला विजयाचा घात गमवावा लागतो. परंतु ही गोष्ट त्यांनी चीनमध्ये होऊ दिली नाही. चायना मास्टर्स ही स्पर्धा जगातल्या अत्यंत टफ स्पर्धेमधली एक असते आणि हायएस्ट रँक्ड प्लेयर्स तिथे खेळत असतात, त्यामुळे ही स्पर्धा जिंकणं म्हणजे एशियन गेम्सच्या पार्टिसिपेशनमध्ये सुवर्णपदकासाठी प्रयत्न करणं किंवा सुवर्णपदकासाठी कॉन्फिडन्स मिळवणं, या दृष्टीने ही चायना मास्टर्स मधली कामगिरी अतिशय महत्वाची करेल असा मला या ठिकाणी विश्वास वाटतो.
1: सर, आपण बघितलं तर पहिला गेम गमावल्यानंतर सात्विक चिरागनं सामन्याचं चित्र

0: पूर्णपणे बदलून टाकलं होतं, तर तुमच्यामध्ये या सामन्यातील कलाटणी देणारा नेमका क्षण कोणता होता?
1: मला असं वाटतं की साधारण पहिला गेम 21-11 या गुणसंख्येवर आपली जोडी हरली होती, परंतु नंतर दुसरा गेम त्यांनी 21-13 असा जिंकला आणि तो जिंकल्यानंतर जेव्हा सामना बरोबरीत आला तेव्हा दोन्ही जोड्यांचे चान्सेस या ठिकाणी जिंकण्याचे हे जवळजवळ सेम होते. परंतु चिराग आणि सात्विकनी सुरुवात जोमात केली आणि विशेषतः मिड गेम मध्ये जेव्हा एक एक पॉइंट अत्यंत तुल्यबळ अशा खेळाडूंच्या मध्ये खेळवले जातात आणि नेक टू नेक फाईट होते तेव्हा जी पेअर कमी चुका करते आणि मिळालेल्या संधीचा फायदा उठवून ओपनिंग क्रिएट करून स्मॅश मारून फटक्या फटक्यांनी गुण मिळवते ती जोडी ही नेहमी अंतिम विजेती ठरत असते. आणि 21-17 अशी गुणसंख्या तिसऱ्या गेमची झाली त्यावरून आपल्या लक्षात येईल की ही किती तुल्यबळ खेळाडूंची लढत होती. तर मला असं वाटतं द टर्निंग पॉइंट असं जर मला विचाराल तर तो मिड ऑफ द थर्ड गेम असा होता. त्यावेळेस 11-9 असा स्कोअर होता आणि तिथून चिराग आणि सात्विकनी पुढे मुसंडी मारली आणि 21-17 असा सामना त्यांच्या खिशात टाकला.
0: बरोबर सर. आणि गेल्या काही वर्षात या जोडीला दुखापतींचा मोठा फटका बसलाय, तर त्याच्यातून सावरून एवढी गगनभरारी घेणं हे त्यांच्यासाठी किती महत्वाचं होतं?
1: मला असं वाटतं याच्यामध्ये ना सगळे जे उच्च दर्जाचे खेळाडू असतात, आता भारताचं जर का उदाहरण घेतलं तर पीव्ही सिंधूनं गेल्याच महिन्यामध्ये चायनाचीच स्पर्धा जिंकून ती मोठं झोकदार अशा प्रकारचं पुनरागमन केलं. ती देखील गेले 2 वर्ष जवळजवळ कुठलीही मोठी स्पर्धा जिंकू शकली नव्हती आणि अनेक दुखापतींचा सामना करत होती, परंतु त्या चायनामधल्या स्पर्धेतल्या विजयानंतर तिचा आत्मविश्वास दुणावला आणि तिने बाकीच्या खेळाडूंना स्फूर्ती आणि मोटिवेशन दिलं की नाही आपण पुनरागमन करू शकतो, इंजुरीज जरी झाली असली तरी त्या इंजुरीजवर मात करून आपण पुन्हा एकदा उच्च दर्जाचं बॅडमिंटन खेळून जिंकू शकतो हा आत्मविश्वास सिंधूच्या विजयामुळे बाकीच्या भारतीय खेळाडूंना आला. तोच प्रत्यय पुरुष एकेरीमध्ये आयुष शेट्टींनी उत्तम कामगिरी करून दाखवून दिला, त्याचप्रमाणे महिला दुहेरीमध्ये गायत्री आणि ट्रिसा या जोडीनी जाणवून दिला आणि अर्थातच जरी क्वार्टर फायनल स्टेजला वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सात्विक आणि चिराग हरले होते तरी त्यांना ही एक आतून एक आत्मविश्वासाची दूप मिळाली की ज्यामुळे त्यांनी चायनामध्ये जाऊन आपल्या इंजुरीजवर मात करून आणि आत्मविश्वासपूर्वक खेळून हा मोठा विजय साकार केला.
0: सर आपण बघितलं तर आशियाई खेळांसाठी आपली जी आता संघ निवड झाली आहे त्याच्यामध्ये युवा आणि अनुभवी खेळाडूंचा असा मिलाप आपल्याला दिसून येतोय, तर या संपूर्ण संघाचा जो संघ आहे आपला तो संघामध्ये आपण काय अपेक्षा ठेवू शकतो एशियन गेम्स मध्ये?
1: मला असं वाटतं की आपल्या सगळ्या अशा या 3 इव्हेंट्सवर जास्ती करून केंद्रित आहेत मेडलसाठी असं मी म्हणेन.
0: बरोबर.
1: आणि इन द ऑर्डर ऑफ मेरिट पहिली संधी आहे ती सात्विक चिराग यांना पुरुष दुहेरीचं सुवर्ण पदक जिंकण्याची, त्यानंतर पीव्ही सिंधूला महिला एकेरीमध्ये आणि नंतर गायत्री ट्रिसा यांना महिला दुहेरीमध्ये. मी लक्ष्य सेनला मुळीच कमी लेखत नाहीये, त्याच्याकडे प्रचंड गुणवत्ता आहे आणि तो कुठलीही सामना जिंकून अंतिम फेरीपर्यंत मुसंडी मारू शकतो इतकी त्याच्यामध्ये प्रचंड पोटेन्शियल आहे. परंतु इन ऑर्डर ऑफ मेरिट अँड प्रेझेंट फॉर्म मी असं म्हणेन की पहिली सुवर्ण पदक जिंकण्याची संधी चिराग सात्विकलाच आहे, त्या पाठोपाठ सिंधूला आहे आणि नंतर महिला दुहेरीच्या आपल्या संघाला आहे. आपला 20 जणांचा संघ या एशियन खेळासाठी निवडला गेलेला आहे आणि हे सर्व खेळाडू उत्तम भरात असलेली प्रॅक्टिस करतायत, त्यांचा आत्मविश्वास चांगला आहे, दे आर इंजुरी फ्री आणि त्यांच्याबरोबर प्रशिक्षकांचं पाठबळ देखील चांगलं आहे, त्यामुळे एशियन गेम्स हे नक्कीच भारतीय बॅडमिंटनपटू गाजवतील असं मला या ठिकाणी वाटतं.
0: सर तन्वी शर्मा, उन्नती हुडा यासारख्या युवा बॅडमिंटन पटूंना एक मोठं व्यासपीठ एशियन गेम्सच्या निमित्ताने उपलब्ध झालंय, तर त्यांच्या कामगिरीकडे किंवा त्यांच्याकडे तुम्ही कसं बघताय?
1: मी असं म्हणेन की या खेळाडू या आपल्या भारताचं भवितव्य आहेत आणि त्या उत्तम खेळत आहेत, परंतु वरच्या लेवलच्या स्पर्धांमध्ये मोठ्या व्यासपीठावर परफॉर्म करण्यासाठी त्यांना चांगला ड्रॉ मिळाला पाहिजे आणि जर का चांगला ड्रॉ मिळाला आणि ती संधी त्यांनी आपल्या हातातनं घालवून नये असं आपल्याला वाटत असेल तर दे हॅव टू राइज टू द ऑकेजन. त्यामुळे त्यांच्याकडनं अपेक्षा नाहीत असं मी मुळीच म्हणणार नाही, परंतु ऑन पेपर त्यांना अजून परिपक्वतेची निश्चितपणे जरूर आहे आणि हा एशियन गेम्सचा प्लॅटफॉर्म हा टू राइज टू द ऑकेजन या दृष्टीने त्याकडे बघायला पाहिजे आणि हे खेळाडू देखील तितकेच इन्क्लुडिंग आयुष्य

0: असतील हे तितकेच यंग खेळाडू हे निश्चितपणे चांगली कामगिरी उच्च दर्जाची करतील असा मला ठामपणे विश्वास वाटतो.
1: सर आपण मगाशी सिंधूच्या अनुभवाबद्दल बोलत होतात, तर सिंधूचा अनुभव या सगळ्या स्पर्धांमध्ये किती महत्वाचा असेल भारताच्या दृष्टीने?
0: खूपच, भारताच्या दृष्टीने देखील असेल आणि सिंधूच्या दृष्टीने देखील असेल. कारण ती आता ज्या खेळाडूंची टॉप लेवलला कॉम्पिटिशन खेळते त्यातले युरोपियन खेळाडू हे एशियन गेम्सला असणार नाही, कारण ह्या स्पर्धा ह्या आशियाच्या खेळाडूंसाठी आहेत. त्यामुळे जपान, कोरिया, थायलंड आणि मलेशिया, इंडोनेशिया हे आपले मेन प्रतिस्पर्धी आहेत बॅडमिंटन मध्ये, आणि त्यातल्या सर्व खेळाडूंशी सिंधू आजवर खेळत आलेली आहे. तिचा परफॉर्मन्स चांगला झालेला आहे, तिला त्यांनी हरवलेलं देखील आहे. त्यामुळे सिंधूचा अनुभव हा या खेळांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा ठरेल आणि मला असं वाटतं दॅट विल बी अ मेन फॅक्टर फॉर सिंधू सक्सेस.
1: सर क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर तुम्ही आलात आणि आमच्याशी चर्चा केलीत त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: क्रीडा विश्वातील महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊयात संक्षिप्त स्वरूपात. 2026 आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या प्रमुख दावेदारांपैकी एक असलेला नीरज चोप्रा दुखापतीमुळे सहभागी होणार नाही. भारतीय ऍथलेटिक महासंघानं त्याच्या जागी भालाफेकपटू यशवीर सिंगची निवड केली आहे. भारताचे माजी फलंदाज VVS लक्ष्मण 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान जपानमध्ये होणाऱ्या 2026 आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारी सांभाळतील. ICC महिला चॅम्पियन्स ट्रॉफी 2027 आयोजन भारतात होणार आहे. ही स्पर्धा 14 ते 28 फेब्रुवारी दरम्यान मुंबई आणि वडोदरा येथे खेळवली जाईल. सर्व सामने मुंबईतील क्रिकेट क्लब ऑफ इंडिया आणि वडोदरा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जातील. उझबेकिस्तानमधील ताश्कंद येथे झालेल्या पात्रता स्पर्धेच्या अंतिम गट सामन्यात भारतानं बांगलादेशला 3-0 पराभूत केलं आणि भारतीय संघ 20 वर्षात प्रथमच AFC अंडर 20 आशियाई चषकाच्या मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरलाय. श्रोते हो, क्रीडा विश्वमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तोपर्यंत ऋषाली देशपांडेचा नमस्कार.
2: क्रीडा विश्व या कार्यक्रमात श्रोते हो आताच आपण स्मृती मंधानाची गगन भरारी याविषयी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार शुभांगी कुलकर्णी आणि आशियाई खेळांमध्ये बॅडमिंटन पटूंकडून अपेक्षा याविषयी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक श्रीकांत वाड यांच्याशी वृषाली देशपांडे यांनी साधलेला संवाद ऐकला. बरं श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला क्रीडा विश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते राजू कुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, आताच आपण क्रीडा विश्व हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते राजकुमार भारती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: फ्रेंड्स, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी तथा तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील राहुल प्रकाश आत्राम या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
0: श्रोते हो, श्रावणातली अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्या. या दिवशी मातृदिन देखील आपण साजरा करतो. वात्सल्य, प्रेम आणि त्यागाची मूर्ती म्हणजे परमेश्वर स्वरूप आई. मातृदिनाच्या निमित्ताने बोलूया आईच्या महतीविषयी या वेळच्या स्वरसंवाद या कार्यक्रमामध्ये. विषय आहे प्रेम स्वरूप आई. गुरुवारी अर्थात उद्या 10 सप्टेंबर 2026 सकाळी 11:05 ते 11:40 पर्यंत

आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 02245151 आणि 45151 30. संवादिका आहेत सुचेता गुरुडे. तेव्हा उद्याच्या स्वरसंवाद या कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा, सकाळी ठीक 11:05. विषय आहे प्रेमस्वरूप आई.

गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीत सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

सहभागी होत आहेत कलाकार जान्हवी सातोस्कर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे. निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंबतू गणनायका. सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही हे रंबतू गणनायका.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात यंदाचा ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबर पासून सुरू होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपाचं येत्या 17 तारखेपासून सेवा संकल्प अभियान. मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांनी घेतली शपथ. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 813 अंकांची घसरण. यंदाचा ऊस गाळप हंगाम येत्या 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. सन 2026-27 साठी ऊस गाळप हंगामाचं धोरण निश्चित करण्याकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला.

0: राज्यातली ऊस उपलब्धता, गाळपाचं नियोजन, साखर उत्पादन, शेतकऱ्यांना मिळणारा ऊस दर तसंच साखर कारखान्यांपुढच्या विविध आर्थिक आणि तांत्रिक बाबींचा बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री बाबासाहेब पाटील, दत्तात्रय भरणे, राधाकृष्ण विखे पाटील आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपा येत्या 17 तारखेपासून महिनाभर सेवा संकल्प अभियान राबवणार आहे अशी माहिती भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते.
1: सभी लोगों से ये उम्मीद की जा रही है कि 25 मिनट का कम से कम श्रमदान वो दे. इसमें करीब 25 अलग अलग कार्यक्रम लिए गए हैं. हर व्यक्ति जो आम जनमानस से इसमें हम अपील करेंगे कि उनके भी योगदान से इस देश के विकास में योगदान मिले, परिवर्तन आए, इस दृष्टि से ये कार्यक्रम लिए गए हैं. इसमें समाज के जुड़े हुए विभिन्न विषयों को लिया गया है. सेवा सेतु अभियान 17 सितम्बर से 17 अक्टूबर के बीच में प्रत्येक ब्लॉक स्तर पर शिविर कैंप आयोजित किए जाएंगे.
0: सेवा संकल्प अभियानाची सुरुवात रक्तदान शिबिराच्या आयोजनांना होईल. येत्या 7 ऑक्टोबर रोजी मोदी यांच्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण होत आहेत. प्रधानमंत्र्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 7 ऑक्टोबर रोजी ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारी सेवा ज्योती कलश यात्रा काढली जाईल अशी माहिती नवीन यांनी दिली. डिजिटल वित्तीय क्षेत्रातल्या नव्या तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक आणि लघु उद्योगांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध असून एजेंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वित्तीय समावेशनाला नवी दिशा मिळणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. ते मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलातल्या जिओ कन्व्हेन्शन सेंटर इथं आयोजित ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 मध्ये बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत MMRDA आणि SEBI, राष्ट्रीय आणि मुंबई शेअर बाजार तसंच अंमलबजावणी संचालनालय यांच्या दरम्यान BKC मध्ये विस्तार करण्याबाबतच्या करारांचं हस्तांतरण झालं. देशातल्या 7 महत्वाच्या रेल्वे मार्गांचं चौपदरीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला असून त्यात मुंबई हावडा, दिल्ली मुंबई आणि मुंबई ते चेन्नई मार्गांचा समावेश आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली.
2: रेलवे के मॉडर्नाइजेशन का जो काम पिछले 12 वर्षों में चल रहा है उसमें माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के कंप्लीट ओवरहॉलिंग जो रेलवे की हो रही है, कंप्लीट म॑डर्नाइजेशन हो रहा है उसके प्रोजेक्ट्स. रेलवे के 7 हाई डेंसिटी कॉरिडोर्स प्लस मेनी अदर कॉरिडोर्स जो कि बहुत ज्यादा भविष्य में ट्रैफिक लेने वाले हैं, उन सब कॉरिडोर्स को 4 लाइनिंग क्वाड्रुपलिंग कर रहे हैं. दिल्ली से मुंबई, मुंबई से चेन्नई, चेन्नई से कोलकाता, कोलकाता से वापस मुंबई, ये हो गया गोल्डन क्वाड्रिलेटरल.
0: मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन पुढच्या वर्षी सुरू होईल असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. सुरुवातीला सुरत ते वापी हा 100 किलोमीटरचा टप्पा कार्यान्वित होईल असं ते म्हणाले. मनुस्मृतीचा निषेध आणि संविधानाच्या मूल्यांप्रती जनजागृती करण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसनं आज नागपूरमध्ये संविधान सन्मान यात्रा काढली. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराजदादा मोरे आणि राज्य सहप्रभारी नवज्योत सिंग सद्धू यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या यात्रेत युवक काँग्रेसचे पदाधिकारी, अधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांनी आज शपथ घेतली. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाच्या शिफारसीनंतर राष्ट्रपतींनी शनिवारी त्रिपाठी यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली. या नियुक्तीपूर्वी न्यायमूर्ती त्रिपाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात कार्यरत होते. पश्चिम आशियातल्या वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर $100 प्रति बॅरलपर्यंत पोहोचले. या दरवाढीचे परिणाम आज भारतीय शेअर बाजारांवरही उमटले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसाखेर 813 अंकांची घसरण झाली आणि तो 74,764 अंकांवर

बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 204 अंकांची घसरण नोंदवत 23,432 अंकांवर बंद झाला. मराठा आरक्षणासंदर्भात कुणबी मराठा जात प्रमाणपत्र प्रक्रियेला गती देण्यासाठी मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये आजपासून विशेष शिबिराचं आयोजन राज्य शासनानं केलं असून एकही अर्ज निर्णयाविना शिल्लक राहणार नाही असं उद्दिष्ट निर्धारित केलं आहे. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी, पोलीस, प्रांत आणि जात पडताळणी अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. जात पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्रांसंदर्भात अर्जदारांना मार्गदर्शन करावं, जुन्या अभिलेखांचं भाषांतर उपलब्ध करून द्यावं, तसंच प्रलंबित प्रकरणांचा निपटारा जलद करावा अशा सूचना समितीनं बैठकीत केल्या. मराठवाड्यात आतापर्यंत 3 लाखापेक्षा जास्त नागरिकांना कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप केल्याची माहिती मराठी भाषा आणि उद्योग मंत्री डॉ उदय सामंत यांनी आज अमरावती इथं वार्ताहर परिषदेत दिली. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर इथं ऐतिहासिक बौद्ध धम्म दीक्षा घेतली. या घटनेशी संबंधित दुर्मिळ पत्रव्यवहार, कागदपत्र आणि महत्वपूर्ण दस्तावेज संकलित करून त्यांचा नवीन खंड प्रकाशित करण्याबाबत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज सूचना दिल्या आहेत. मंत्रालयात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्यांनी ही सूचना दिली. येत्या 20 ऑक्टोबरला धम्मदीक्षा दिनी हा खंड प्रकाशित केला जाईल असं त्यांनी सांगितलं. ब्रिक्स देशांच्या केंद्रीय अर्थमंत्र्यांची आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांची बैठक मुंबईत होत आहे. ब्रिक्स देशांच्या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असून गेल्या महिन्यात जयपूर इथं अशी बैठक झाली होती. वित्तीय परिप्रेक्षात चिकाटी, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता उभारणं ही या संमेलनाची संकल्पना आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यात कोवळ्या वयात आहुती देणाऱ्या नंदुरबारमधल्या बालशहीदांना आज त्यांच्या 84व्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हा प्रशासनानं मानवंदना दिली. महात्मा गांधींच्या चले जावच्या हकेला साथ देत स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होणाऱ्या शिरीषकुमार मेहता, लालदात शहा, धनसुखलाल वाणी, शशीधर केतकर आणि घनश्यामदास शहा या 5 मुलांवर इंग्रजांनी बेछूट गोळीबार केला होता. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात बालक दक्षता कक्षात 24 ऑगस्टला लागलेल्या आगीत 3 बालकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी पूर्ण झाली असून दोषींवर निलंबनाची आणि शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य विभागानं दिले आहेत. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात यंदाचा ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपाचं येत्या 17 तारखेपासून सेवा संकल्प अभियान. मुंबई उच्च न्यायालयाचे 50वे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांनी घेतली शपथ. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 813 अंकांची घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंततपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्त्वाचं. दातांचं आरोग्य, निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे.
1: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर.

0: कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप, ह्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात.
1: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण. सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरही.

गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीतं सादर करत आहोत. हे रंभा तू गणनायका.

0: सहभागी होत आहेत कलाकार जान्हवी सातोसकर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरशान सिंग आणि अभिषेक साठे. निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका. सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही हे रंब तू गणनायका.
1: फ्रेंड्स, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल श्री गुरु गोविंद सिंगची अभियांत्रिकी तथा तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील राहुल प्रकाश आत्राम या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

श्रोत्या आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष. काही क्षणातच

श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, जगातल्या मोठ्या फिनटेक परिषदांपैकी एक असलेल्या 7व्या ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 काल मुंबईत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. 4 दिवसांची ही परिषद येत्या 11 सप्टेंबरपर्यंत मुंबईत होत आहे. जागतिक समुदायाला एकत्र आणून परस्पर सहकार्य, सर्वोत्तम पद्धतीची देवाणघेवाण, तसंच अधिक बुद्धिमान, सक्षम आणि सर्वसमावेशक वित्तीय परिसंस्था घडवण्यासाठी ही परिषद एक महत्वाचं व्यासपीठ ठरत आहे. अशा महत्वाच्या परिषदेविषयी अधिक जाणून घेऊयात आपण संस्थात्मक गुंतवणूक, शेअर बाजार आणि बँकिंग तज्ज्ञ पूर्वेश शेलटकर यांच्याकडून. फिनटेक अर्थात फायनान्स आणि टेक्नॉलॉजी

0: यांच्या समन्वयानं विकासाला नवी दिशा देणारा ग्लोबल फिनटेक फेस्ट हा कार्यक्रम मोठा आणि महत्वाचा का मानला जातो याविषयी शेलटकर यांनी अधिक सांगितलं.
1: ग्लोबल फिनटेक फेस्टिवल 2026 हा अनडाऊटेडली जगातला वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल किंवा वन ऑफ द मोस्ट स्प्रेड अक्रॉस असा इव्हेंट आहे. याच्यामध्ये 1 लाखाच्या वरती लोक जे आहेत ते फुटफॉल मध्ये सामील होतील अशी अपेक्षा आहे. पार्टिसिपेटिंग इन्स्टिट्यूशनची जर का संख्या तुम्ही बघितलीत तर ती 8000 वरती आहे आणि स्टार्टअप जवळजवळ 5000 आहेत. स्पीकर जवळजवळ 1200 आहेत. 8 ते 11 सप्टेंबरच्या मध्ये जे होऊ घातलेलं आहे ह्याच्यामध्ये जवळजवळ 500 वरती इन्व्हेस्टर्स म्हणजे इन्स्टिट्यूशन HNI टाइप्स आणि त्यांची जवळजवळ 450 सेशनच्या सगळ्या स्पीकर्सची मिळून आहेत. 200 वरती फाउंडर आणि 350 वरती एक्झिबिटर्स हे स्टॉल ऑलरेडी बुक झालेले आहेत आणि जवळजवळ 120 रेग्युलेटिंग इन्स्टिट्यूशन अक्रॉस द ग्लोब म्हणजे सेबी आरबीआय वगैरे टाइप्स

0: 150 सेशनच्या सगळ्या स्पीकर्सची मिळून आहेत. 200 वरती फाउंडर आणि 350 वरती एक्झिबिटर्स हे स्टॉल ऑलरेडी बुक झालेले आहेत. आणि जवळजवळ 120 रेग्युलेटिंग इन्स्टिट्यूशन अक्रॉस द ग्लोब, म्हणजे सेबी, आरबीआय वगैरे टाईप, सगळ्या याच्यात सहभागी झालेले आहेत. जवळजवळ 200 वरती नवीन नवीन प्रॉडक्ट जे आहेत या ठिकाणी लॉन्च होणार आहेत. 80 देशाचे लोक रिप्रेझेंट करत आहेत, म्हणजे विचार करा किती मोठे रिप्रेझेंटेशन आहे ते. आणि 75 वरती मास्टर क्लासेस, आणखीन बँक पोस्ट, जे महत्वाचे क्लासेस असतात, ज्या महत्वाच्या गोष्टी शिकवण्याचे हे असतात ते आहेत. ह्याचे जवळजवळ 15 वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट बनणार आहेत. तर हा जो आवाका आहे, हा आवाका जगातला मोठा आहे सगळ्यात. म्हणजे एवढे इव्हेंट गेल्या काही वर्षात किंवा काही दशकांमध्ये झालेलं नाहीये, एवढ्या लोकांचं पार्टिसिपेशन. तुम्ही विचार करा, जगातल्या 180-190 पैकी 80 देशातले लोक इथे पार्टिसिपेट होऊन ते कॉन्ट्रीब्यूट करतात आहे. आणि हे सगळं जे काय चाललेलं आहे ते जागतिक पातळीवरती आहे, जागतिक संस्थांना घेऊन आहे, जागतिक लोकांना घेऊन आहे. साहजिकच हा मोठा आणि महत्वाचा आहे, कारण तुम्ही या सगळ्यांना इग्नोर करू शकता का? भारत ही नो डाऊट आर्थिक महासत्ता आहे, पण बाकीच्या देखील आर्थिक महासत्तेत सामील होत आहे, हाच मोठा अचीवमेंट आहे.
1: श्रुतो, यंदाच्या ग्लोबल फिनटेक फेस्टची थीम आहे प्रभाव क्षमता असलेल्या एजंटिक एआय, टोकनायझेशन आणि क्वांटम यांच्या माध्यमातून जोडली गेलेली विश्वासार्ह अशी सर्वसमावेशक जागतिक वित्त प्रणाली. यातले हे तीन तांत्रिक स्तंभ आहेत. एजंटिक एआय, टोकनायझेशन आणि क्वांटम याविषयी शेलटकर यांनी माहिती दिली.
0: आता आपण समजून घेऊया ह्याचे जे कॉम्पोनंट आहेत ते एक एक करत काय आहेत. एजंटिक एआय म्हणजे काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टीम आहे. इंडिपेंडेंटली म्हणजे स्वतःच्या साधन सामृतीचा, मेमरीचा वापर करून निर्णय घेते आणि ते निर्णय एक्झिक्यूट करण्यासाठी त्याला काय मल्टी स्टेप करायला लागतील त्याचेही टास्क देते. आणि त्याचा गोल आहे, त्या एजंटिक एआयनी ठरवलेला आहे किंवा त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सने ठरवलेला आहे, तो कमीत कमी मानवाचा वापर करून एक्झिक्यूट करून कुठल्याही प्रकारच्या कमीत कमी चुका होणं, हे एजंटिक एआयचं काम आहे. टोकनायझेशन म्हणजे काय? टोकनायझेशन म्हणजे मूळ माहिती किंवा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी त्याला एका गुप्त कोड मध्ये कन्वर्ट करून बदल ठेवायची प्रक्रिया. बँकिंग मध्ये बऱ्याचशा वेळेस ऑनलाईन व्यवहारामध्ये ही फार महत्वाची भूमिका आहे, कारण ह्याच्यात तुमचा सुरक्षा जर का नसेल तर तुमचा डेटा लीक होईल, तुमचे अकाउंट एक्सपोज होतील. बऱ्याचशा वेळेस आपण म्हणतो आपल्या अकाउंट मधले पैसे गायब झाले. ह्या सगळ्या गोष्टी हे सुरक्षित राहण्यासाठी टोकनायझेशन ही अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे. टोकनायझेशन ही ह्याच्यामध्ये हे एक अजून वाक्य ऍड करायला पाहिजे की ही भाषा संगणकाला समजण्यासाठी फार महत्वाची आहे. बेसिकली ह्या सगळ्याच्या मध्ये एक अत्यंत ट्रस्टेड, रेसिलियंट, आणखीन सिक्युअर फायनान्शियल सिस्टीम बनवायची असेल तर त्याच्यासाठी हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. कारण ह्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा क्वांटम टेक्नॉलॉजीचा वापर करता तेव्हाच ती जास्तीत जास्त फुलप्रूफ होते आणि सेफ होते. लक्षात ठेवा, इथे सेफ्टी ऑफ टेक्नॉलॉजी, अगदी पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात शेवटी काय उल्लेख केला का, बाबा आम्हाला ही जी टेक्नॉलॉजी बनवायची आहे ती सेफ बनवायची आहे, जेणेकरून आमच्या लोकांच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सेफली राहतील आणि त्या आमच्या लोकांना वापरता येतील. चार ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या त्याचा इथे उल्लेख महत्वाचा आहे. एक, त्यांनी सांगितलं की फिनटेक सक्सेस स्टोरी सो फार गव्हर्न्ड बाय स्केल, स्कोप, सिक्युअर सिस्टीम, डेमोक्रॅटिक टेक्नॉलॉजी, ट्रस्ट आणि कोर व्हॅल्यूज, या सगळ्यांचं मिश्रण. म्हणजे काय की भारतीय लोकांना जमेल, पटेल, समजेल आणि काम करता येईल अशा प्रकारची सिस्टीम आपल्याला बनवायची.
1: श्रोते हो, जगभरात काही ठिकाणी सुरू असलेला संघर्ष आणि त्यामुळे निर्माण झालेली जागतिक अस्थिरता या पार्श्वभूमीवर भारताचा विकासदर यंदाच्या आर्थिक वर्षातही पहिल्या तिमाहीत 7.8% म्हणजेच अपेक्षित अंदाजापेक्षा अधिक असणं आणि जपानच्या पतमूल्यांकन संस्थेनं भारताचं रेटिंग ए श्रेणीपर्यंत वाढवणं याचा उल्लेख उद्घाटनाच्या भाषणामध्ये झाला. या दोन गोष्टींवर त्यांनी प्रकाश टाकला.
0: आपण सगळे जाणता की फेब्रुवारी एंडला बेसिकली इस्रायलनी इराणवरती हल्ला केल्यानंतर तेव्हापासूनच जागतिक स्तरावर ऑइल, म्हणजे जे सगळ्यात महत्वाचा कॉम्पोनंट आहे, म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेच्या इम्पोर्ट मध्ये जर का काही सगळ्यात जास्त पैसा जात असेल तर तो ऑइल मध्ये जातो. तर ते साधारणतः जे 60-70 होतं अमेरिकन डॉलरच्या तुलनेत, ते सडनली 100 घरात येऊन थांबलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याजवळ 30-35% कन्झम्पशन हे ऑइलचं असल्या कारणाने त्याचा आपल्याला फारच त्रास देते. असं असताना सुद्धा भारताचा जो जीडीपी ग्रोथ झालेला आहे तो तब्बल 7.8% आलेला आहे. हे इतकं महत्वाचं आहे.

0: भारताचा जीडीपी ग्रोथ म्हणजे काय, तर प्रत्येक भारतीयांनी, तुम्ही मी सगळ्यांनी टोटल किती देशाच्या उत्पादन क्षमतेमध्ये कॉन्ट्रीब्युट केलं आणि ते मंथ ऑन मंथ इयर ऑन इयर किती वाढलं याचं इंडिकेशन आहे. तो 7.8% झाला, जो वन ऑफ द हायेस्ट आहे. आणि लक्षात ठेवा, हे तेव्हा जेव्हा अख्खं जग संकटात आहे अशी परिस्थिती आहे. त्याच्या ऑइल किमतीचा इम्पॅक्ट सगळ्या जगाला झालेला आहे. आणि ओरमुजमुळे आपल्याकडे येणारी तेलची जहाजं आहेत ती सगळी अडतायत, आणि तिकडे सगळ्या प्रकारची मिसाईल्स आणखीन हे असल्या कारणाने रेस्ट्रिक्शन्स आहेत. या परिस्थितीत झालेला आहे. आणि त्याचा परिपाक म्हणून तो 7.8% ग्रोथ रेट किती राईट आहे रॉंग आहे तुम्हाला माहिती आहे. जर आपणच सांगितलं तर लोक म्हणतील का तुम्ही स्वतःबद्दल चांगलं म्हणून घेताय. परंतु जॅपनीज रेटिंग एजन्सीनी इकडे भारताचं रेटिंग तब्बल 30 वर्षांनंतर BBB- वरून A+ करणं हे किती मोठे इंडिकेटर आहे की ते ऍक्सेप्ट करतायत जे काय होतंय ते चांगलं होतंय. तर ही माझ्या मते फार मोठी गोष्ट आहे. भारताच्या एकंदरीत त्याच्या ठिकाण तुम्ही म्हणाल्या रेटिंगमुळे होतं काय, तर तुम्हाला मिळणारा व्याजदर जो आहे तो कमी होतो. म्हणजे समजा तुमचं रेटिंग इम्प्रूव्ह झालं, तुम्हाला माहितीये सिबिल स्कोर तो तुमचा जेवढा चांगला असेल तेवढा बँका तुम्हाला जे लोन ऑफर करतात त्याच्यावर तो व्याज कमी होतं. त्यामुळे ही गोष्ट जी आहे ती भारताच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने फार महत्वाची आहे. तुम्ही लक्षात घ्या, $1 बिलियन कर्जावरती जर का 1% रेटचा इम्पॅक्ट झाला, $1 बिलियन कर्ज म्हणजे 9,500 कोटीच्या आसपासचं कर्ज, त्या 9,500 कोटीच्या आसपासच्या कर्जावरती समजा तुम्ही देत असलेला इंटरेस्ट रेट 10% असेल तर 950 कोटी रुपये होतात. आणि त्याच्यावरती जर का 1% हा रेट कमी झाला तर तब्बल 90 कोटी रुपयाचा फायदा आहे देशाला. म्हणजे तुम्ही विचार करा ही किती मोठी गेनची गोष्ट आहे ती. त्यामुळे ही फार महत्वाची घटना आहे.
1: श्रोतेहो, भारताच्या फिनटेक यशाचा कळस म्हणजे आर्थिक व्यवहारासाठी निर्माण केलेली UPI यंत्रणा. तिला 10 वर्ष पूर्ण होत असताना प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या भाषणात त्याच्या यशाचा उल्लेख केला. आज जगभरातल्या 11 देशांमध्ये भारताची UPI यंत्रणा वापरली जात आहे. यापुढे विविध देशातील पेमेंट सिस्टीमशी UPIला जोडण्याचा मनोदय प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. यात किती फायदे व अडचणी असू शकतात यावर शेलटकर यांनी भाष्य केलं.
0: भारताची जी ही UPI व्यवस्था पंतप्रधानांनी जसं सांगितलं, माननीय पंतप्रधानांनी, की 11 देशात ऑलरेडी वापरली जात आहे. खास करून सिंगापूरमध्ये त्यांनी खास करून उल्लेख केला आणि ते खरं पण आहे. जिकडे तर ती पूर्णपणे इंटिग्रेटेड याच्यात झालेली आहे. तर हे उत्तम अशासाठी आहे की लाखो भारतीय भारताबाहेर आहेत, जे बेसिकली पैसे भारतात पाठवत असतात कारण त्यांचे आई वडील कुटुंब अजूनही भारतात आहे. आणि ते भारतात जेव्हा पाठवतात तेव्हा त्यांना या फॉरेन बँका 4 ते 7 दिवस घेतात किंवा अगदी 4-5% चार्ज होतानाही मी बघितलेला आहे. त्याच्यामुळे हे भारतीय UPI जे आहे त्याच्यामुळे यांचे जे पैसे आहेत ते सरळ वाचतायत. त्याचं कारण ब्रोकरेज किंवा तत्सम गोष्टी जात नाहीयेत. शिवाय 4 ते 7 दिवसाच्या ऐवजी ऑन द स्पॉट झाल्याने जी काही मदत होते ती वेगळीच. तर हे जे आहे याच्यामध्ये धोका एवढाच आहे की कोणीतरी सायबर सिक्युरिटी मध्ये काही कन्सर्न निर्माण करू नये. हे जर का नाही झालं तर काही प्रॉब्लेमच नाही. कारण विचार करा ना, आपण हे कोणा देशाबरोबर करू शकतो? आपण हे सेफ कंट्रीज बरोबर करू शकतो, सिंगापूर सारख्या. पण तुम्हीच मला सांगा, जर का चुकून याच्यामध्ये कुठेतरी पाकिस्तान आणि बांगलादेश सारखे देश असले तर आपल्यापैकी कोणतरी याची गॅरंटी देऊ शकता का की त्यांची सरकार किंवा ते लोक याच्यात काही गडबड नाही करणार? त्यामुळे तो फक्त धोका लक्षात घेऊन भारत कोणाबरोबर हा करार करतोय तर ते बघून भारत सरकारने हा करार करावा आणि UPIची डेव्हलपमेंट करावी जे इंटिग्रेटेड सिस्टीमला सपोर्ट करेल.
1: फिनटेकमुळे मिळणाऱ्या सुविधांचा सर्वसामान्यांच्या जीवनावर कसा परिणाम होत आहे यावरही शेलटकर यांनी माहिती दिली.
0: फिनटेकमुळे मिळणाऱ्या सुविधांमध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही सगळे ऑफिशियल सिस्टीममध्ये येता. म्हणजे एखादा पाणीपुरीवाला असेल, वडापाववाला असेल किंवा पुरी भाजी विकणारा असेल किंवा भेळ विकणारा असेल, त्याला मिळणारे पैसे हे ऍक्च्युअल रेकॉर्ड होतात, रजिस्टर होतात. त्याच्यामुळे तो ऑफिशियल इकॉनॉमी मध्ये आल्यानंतर तुम्हाला आज माहिती आहे जो 11-12 लाखापर्यंत तर टॅक्स फारच कमी आहे किंवा नाहीच आहे. त्याच्यामुळे 7 लाखापर्यंत तर कुठे काही टॅक्स हेच नाहीये. त्याच्यामुळे हे जे लोक आहेत हे मूळ कर रचनेच्या ह्याच्यात आल्या कारणाने बँका त्यांना सहजगत्या कर्ज देऊ शकतात. परंतु त्यांना जे काही छोटे छोटे 50,000-1,00,000 रुपयाचं हे हवं असतं ते आता कोण करतंय? आता सावकार किंवा लोक करतायत, जे वाटेल तो व्याज देतात. तर हा जो काही एक गोष्ट या छोट्या लोकांना कर्ज अवेलेबल नसल्याने भुर्दंड असायचा तो आज ते फॉर्मलाइज झाल्याने फार सहजगत्या उपलब्ध होणार आहे थ्रू ऑफिशियल चॅनल, बँकिंग चॅनल. त्याच्यामुळे त्याची अकाउंटेबिलिटी राहील आणि गडबडही होणार नाही. आपण बघतो की शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या वगैरे सारख्या गोष्टी आपण पेपरातनं वाचतो, पण तुम्ही बघाल तर मोस्ट ऑफ द टाइम्स हे सावकाराकडनं घेतलेलं कर्ज असतं आणि त्याच्यात तो शेतकरी एकतर जमीन घालवतो किंवा मग जीव गमावतो. तर हे पूर्ण थांबायच्या दृष्टीने सरकारचं हे पाऊल फारच महत्वाचं आहे. ह्या सगळ्यामुळे तुमचे GDP आणि त्याचा ऍक्च्युअल ग्रोथ रेट आहे तोही रेकॉर्ड रजिस्टर्ड होतोय, तोही देशाच्या फायद्याचाच आहे.
1: फिनटेकच्या यशाबरोबरच

0: काही धोके देखील संभवतात, ते कोणते आहेत आणि त्यातून कसा मार्ग काढता येईल यावरही शेलटकर यांनी आपलं मत मांडलं.
1: फिनटेकचे धोके हे पूर्णपणे सायबर सिक्युरिटी या एका गोष्टीच्या आसपासच घोगावतात. आपण जर का ती सायबर सिक्युरिटी व्यवस्थित केली तर तो काही धोका म्हणावा तसा नाहीये. तुम्ही आज बघाल डेटा लीक हा प्रकार आपण सतत पेपरात वाचत असतो. म्हणजे काय की बाबा मी कर्ज घेतलं आणि माझी सगळी माहिती कुठल्या तरी दुसऱ्या माणसाला माझ्या बँकेच्या थ्रू गेली कारण त्याची सायबर सिक्युरिटी वीक होती. तर त्याची काळजी घ्यायला पाहिजे का? जरूर घ्यायला पाहिजे. तर तो धोका आहे का? तो धोका नक्की आहे. कुठल्याही इंटरनेट रिलेटेड माध्यमामध्ये तो धोका आहे. जसं आज तुम्ही बघाल की कोणतरी जर का चुकून तुमच्या ह्याच्यातनं पैसे काढले आणि तुम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला 24 तासाच्या आत कळवलं तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि ती बँक हे दोघे मिळून तुमचे पैसे परत येतील ते बघतं. भले ते 2-4 दिवसाचा लेट करून येत असेल पण ते येतात ना परत पैसे. तर तशा प्रकारची जर का तुम्ही सिस्टीम ठेवलीत तर हे काही तेवढं असं बाऊ करण्यासारखं नाहीये. हा त्याच्यावरती काळजी घ्यायला पाहिजे का? काळजी घ्यायला नक्की पाहिजे. शिवाय दुसरी अशी गोष्ट आहे की तुम्ही याच्यावर एक पर्टिक्युलर लिमिट ठेवा का? बाबा आज तुम्ही जर का बघितलं असेल तर परदेशात तुम्ही गेलात तर दिवसाला 50,000 वरती रक्कम नाही विड्रॉ करता यायची. अशा टाइपची लिमिट जर का तुम्ही तुमच्या कार्डावर टाकलीत किंवा इंटरनेट बँकिंगवर टाकलीत तर हे कंट्रोलेबल शक्य आहे. त्यामुळे हा तसा भाऊ करण्याचा विषय नाही, हा सॉल्व्ह करण्याचा विषय आहे. आणि एक लक्षात घ्या, तुम्ही काही वाटेल ते तरी करायचा प्रयत्न केला तरी कोण ना कोण त्याच्यात काही ना काही उपद्रव करायचा प्रयत्न करणारच. तर त्याच्यावरती तुम्ही त्याचा अर्थ असा होत नाही की समजा 99 लोकांना या गोष्टीचा फायदा होणार असेल आणि एकाला नुकसान होणार असेल तर ते एकाच्या नुकसानीसाठी 99 लोकांचा फायदा तुम्ही अडवू शकत नाही. तुम्ही हे बघा ते एकाची नुकसानी कशी कमी करता येईल.
0: श्रोते हो, देशांतर्गत फिनटेक बाजारपेठेची भविष्यातील वाटचाल निश्चित करताना केवळ पेमेंट प्रोसेसिंग पुरतं मर्यादित न राहता कर्ज, विमा, बचत, गुंतवणूक आणि पेन्शन उत्पादनांचा विस्तार वेगानं करण्याच्या गरजेवर प्रधानमंत्र्यांनी भर दिला आहे. याचाच अर्थ हा की फिनटेकच्या माध्यमातून आता मोठी भरारी घेण्यासाठी भारत सिद्ध झाला आहे. श्रोते हो, ग्लोबल फिनटेक फेस्टच्या निमित्तानं केलेला हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आपण आम्हाला जरूर कळवा. हा वृत्तविशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR वरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवरही या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य मोनाली निचिते, लेखन आणि समन्वय नरेंद्र बेडेकर आणि निवेदन शैलेश मोहिते.

श्रोते हो, आताच आपण वृत्तविशेष हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर ए आय आर मराठी, डीटीएच उपग्रह वाहिनी.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ऍप वर.
1: तुमच्या पैशांना सुरक्षितता, तुमच्या स्वप्नांना कर्जाची साथ आणि व्यवहारांना आधुनिक डिजिटल सुविधा,
2: हे सगळं एका विश्वासाच्या नावात. द कोल्हापूर अर्बन बँक, 114 वर्षांची परंपरा आजही तुमच्या सेवेत.
1: द कोल्हापूर अर्बन बँक.
0: मंडळी, आता वेळ झालीये कृषी विषयक कार्यक्रमाची. तेव्हा ऐकूया शेतकरी बांधवांसाठी सादर होणारा कृषी विषयक कार्यक्रम माझं शेत माझं शिवार.
3: माझं शेत माझं शिवार.
4: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मी जयश्री पाटील मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आज कृषी संवाद या अंतर्गत आपण ऐकणार आहोत औषधी वनस्पतींची लागवड आणि प्रक्रिया उद्योग याविषयी कुलदीप खोत यांची मुलाखत. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सुरुवातीला जाणून घेणार आहोत

0: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांनी दिलेला हवामानाचा अंदाज.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 9, 10, 11, 12 व 13 सप्टेंबर रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात 9 ते 13 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मध्य व पूर्व भागात तुरळक ठिकाणी खूप हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून कमाल तापमान 33 ते 34 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 89 ते 91%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 69 ते 77%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 6 ते 8 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 9, 10, 11, 12 व 13 सप्टेंबर रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 9, 10 व 13 सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी खूप हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 13 सप्टेंबरपर्यंत कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून कमाल तापमान 33 ते 34 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 84 ते 89%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 53 ते 64%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 9 ते 13 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 9 ते 13 सप्टेंबर दरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील घाट भागामध्ये 9 ते 13 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागामध्ये 9 ते 13 सप्टेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी खूप हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 13 सप्टेंबरपर्यंत कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून कमाल तापमान 29 ते 32 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 21 ते 22 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 88 ते 91%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 64 ते 76%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 8 ते 10 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. शेती सल्ला: खरीप पिकांना आवश्यकतेनुसार संरक्षित पाण्याची उपलब्धता करून द्यावी. पिकांना पाणी देण्यासाठी शक्यतो ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा. जमिनीमध्ये भेगा पडलेल्या असल्यास ओलावा कमी होऊ शकतो, त्यामुळे जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी पिकांमध्ये शक्य असल्यास हलकी कुळपणी करावी. पिके तणविरहित ठेवावीत. जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी पिकांमध्ये शक्य असल्यास आच्छादनांचा वापर करावा. धन्यवाद.
0: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांनी दिलेला हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकलात.
2: मंडळी, शेतकरी बंधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम अर्थात आपल्या सर्वांचा आवडता रामराम पाहुणे हा कार्यक्रम सादर होतोय नव्या वेळेत. दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात, तेव्हा जरूर ऐका. रामराम पाहुणे दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि न्यूज ऑन AIR या आपल्या ऑफिशियल ऍप वरून.
0: मंडळी, आपण ऐकत आहात कार्यक्रम माझं शेत माझं शिवार FM बँड 102.7 MHz. वेळ झाली आहे कृषी संवादाची. आता ऐकूया कुलदीप खोत यांची सायली चौधरी यांनी घेतलेली मुलाखत. विषय आहे औषधी वनस्पतींची लागवड आणि प्रक्रिया उद्योग. आता ऐकूया या मुलाखतीचा दुसरा आणि शेवटचा भाग.
2: स्पिरुलिना, शतावरी आणि गवती चहा यापेक्षा वेगळा अजून काही औषधी वनस्पतीची लागवड तुम्ही केली आहे?
3: हो, जवळपास मला वाटतं त्या दरम्यान 10 ते 15 प्रकारच्या वनस्पतींची लागवड आम्ही केली होती. याच्यामध्ये अस्थिसंधान आहे, म्हणजे हाडजोड म्हणतो त्याला, जे की कुठल्याही प्रकारचं फ्रॅक्चर असलेलं हाड अगदी तिसऱ्या दिवसा पण जोडायला मदत करते, अशा वनस्पतीची पण आम्ही 5 गुंठ्यामध्ये लागवड केलेली आहे. त्याची प्रक्रिया करून आम्ही त्याची काय

0: योग्य असेल ते औषध वगैरे पावडर फॉर्ममध्ये बनवतो त्याची. तसेच मेशी शृंगी आहे, मेशी शृंगी जी की मधुनाशिनी म्हणतो किंवा बेडकीचा पाला पण म्हणतो त्याला, त्याची पण त्या वेलांची पण लागवड केली आम्ही. ऍक्च्युली हे शुगरच्या लोकांसाठी, ब्लड शुगरसाठी खूप चांगलं काम करतं, जे की ऍक्च्युली पॅनक्रीजवर काम करतं, जिथं इन्सुलिनचे स्राव होतो त्या ठिकाणी नैसर्गिकपणे इन्सुलिन स्रावण्यासाठी ते मदत करतं. ह्या वनस्पतीचा पण खूप चांगला उपयोग होतो शुगरच्या पेशंटसाठी. तसेच वाळा ही वनस्पती पण लागवड केली आहे. वाळ्याचं कसं राहतं, वाळा हा शरीरातील थंडावा निर्माण करण्यासाठी, उष्णता कमी करण्यासाठी चांगला उपयोग होतो. तर बऱ्याच वेळेला आमच्या शेताच्या कडेला पाणी निचरवण्यासाठी एक चर काढली होती आम्ही. मग त्या चरीचा काय उपयोग करून घ्यायचा अशा उद्देशाने मी काय केलं म्हटलं तर, ही पाणी निचरवण्यासाठी जिथं पाणी सारखं तुंबून राहायचं त्या ठिकाणची मी काय लागवड करायची म्हटलं, तर मग वाळा ही वनस्पतीची पण लागवड करूया म्हटलं. मग ते क्षेत्र पण मी फायद्याच्या ठिकाणी घेतलं म्हटलं तर चालेल. मग तिथं ते वाळ्याच्या वनस्पतीचं लागवड करून वाळ्याचं हे अतिरिक्त उत्पादन पण मी घेतलं. तसेच त्यामध्ये वेखंड ह्या वनस्पतीची पण लागवड केली, ते पण चिबड्या रानाला किंवा दलदलीच्या रानामध्ये जे चिखलामध्ये येतं त्याची पण लागवड केली. वेखंड ही वनस्पती पण आयुर्वेदामध्ये खूप चांगली राहते, जेणेकरून लहान मुलांचा ताप असेल ह्या गोष्टीसाठी कमी करण्यासाठी छातीला उघडून पण लावतात ते, या गोष्टी वापरतात. अश्वगंधा ही पण वनस्पती, ती पण लागवड केली होती आम्ही. तसंच अश्वगंधा साधारण कमी कालावधीचं पीक आहे, याच्यामध्ये बहुवार्षिक पण पिकं घेतलेली आहेत, पण हे पण कमीत कमी कालावधीचं जास्तीत जास्त नफा देणारं पीक आहे. अश्वगंधा ही वनस्पती शक्तिवर्धक बलवर्धक म्हणून काम करते. तसेच हाडांची मजबूती असेल म्हणा किंवा एखाद्या गोष्टीची कमतरता शरीरामध्ये असेल ती भरून काढते आणि शरीरामध्ये स्टॅमिना इन्क्रीज करते आणि शरीरामध्ये स्फूर्ती उत्साह देते. ही पण गोष्ट प्युअर फॉर्म जर मिळाली तर त्या गोष्टीचा खूप खूप फायदा होतो. तसेच कोरफड लागवड केली होती आम्ही, केलेली आहे कोरफड. कोरफडीचं कसं, हा पण प्रयोग आमचा थोडासा फसला म्हणला चालेल, कारण कोरफड ही पण वनस्पती अशी आहे की नाशवंतच आहे, काढल्यानंतर प्रोसेस केली लगेच उपयोगात आली तर त्याचा फायदा होऊ शकतो. तर मग त्या दरम्यान प्रोसेस काय करायची आणि महत्वाचे मुळात म्हणजे मला कुठल्या प्रकारचं प्रिझर्व्हेटिव्ह न वापरता अशी उत्पादनं मला बनवायची होती, त्यामुळे कोरफडमध्ये हे नाशवंत माल आला मग तो लगेच खराब होतो असं हे होतं. मग ते कोरफडीचं काय करायचं असा विचार केला, तर मग कोरफडीपासून हँडमेड साबण आम्ही बनवले की जे लोकांच्या त्वचेसाठी असेल, केसांसाठी असेल, ह्या सगळ्यासाठी खूप खूप उपयोगी राहतात. आता सध्या पण आम्ही त्या कोरफडीच्या घराचा उपयोग आम्ही साबण बनवण्यासाठी करतो हँडमेड.
1: प्रयोग फसला असं म्हणालात, म्हणजे नेमकं तुम्हाला काय बनवायचं होतं त्याच्यापासून?
0: अलिवरा जेल एक बनवायचं होतं मला, त्याचा ज्यूस पण बनवायचं होता.
1: बरं,
0: पण ह्या गोष्टीसाठी फॉर्म्युलेशन राहतं किंवा ते काहीतरी फॉर्म्युला असतात, ते तिथंपर्यंत आम्ही पोहोचलो नाही किंवा ते कसं करायचं शेवटी, आणि तिथं प्रिझर्व्हेटिव्ह हा विषय आलाच. मुळात आम्हाला जी शेती करायची ती कुठल्याही प्रकारचं हार्मफुल नाही करायचं होतं, म्हणजे कुठल्याही एकतर सेंद्रिय पद्धतीने करतोय आणि जे घेतोय आपण पोटामध्ये ते कुठल्या प्रकारचं अपाय होऊन अशा पद्धतीने आम्ही घेतो. म्हणजे सेंद्रिय पद्धतीने करत असताना कुठल्या प्रकारचं प्रिझर्व्हेटिव्ह वापरणे म्हणा किंवा हे असं कुठलं उत्पादित झालेलं मला आम्ही काहीच केलेलं नाही, कुठलं कलर असेल किंवा हे कुठलं नाही वापरलं, अजिबात काहीच वापरलं नाही. गेल्या वर्षी मी उत्तर प्रदेशला गेलो होतो, जिथून आम्ही ज्या आपल्या भागात किंवा परिसरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या औषधी वनस्पती मिळत नाहीत ते उत्तर प्रदेशमध्ये जाऊन आम्ही स्वतः काही औषधी वनस्पतींची रोपांची खरेदी करून गेल्या वर्षी लागवड केलेली आहे. याच्यामध्ये आम्ही सर्पगंध आहे, पुन्हा काळी हळद येते, जांभळी हळद पण म्हणतात त्याला. तसेच हळदीमध्ये आपली साधी हळद पण येते, आंबे हळद पण येते, असे तीन प्रकारचे हळदीचे प्रकार सध्या तर आपल्या शेतीमध्ये लागवड आहे त्याची.
1: कुलदीप सर, तुम्ही मगाशी म्हणालात की सेंद्रिय पद्धतीने आम्ही शेती सगळी करत असतो, तर मग पिकावर जे काही कीड रोग येतात तर त्याचं नियंत्रण कशा पद्धतीने करतात?
0: कसं केलं आम्ही सुरुवातीला बघा, जमिनीसाठीच पहिल्यांदा काम केलं. जमिनीसाठी जे काय गांडूळ खत असेल, कोंबडी खत असेल, शेणखत असेल, पूर्ण जमिनीसाठी पूर्ण पहिलं काम केलं. तिथून पुढे जमिनीमध्ये आमच्या गांडुळांची संख्या प्रचंड वाढली, जेणेकरून जी नैसर्गिक जमीन जशी झाली पाहिजे तशा पद्धतीची जमीन झालेली आहे. सध्याच्या घडीला आम्ही झिरो बजेट शेती करतो म्हणला तरी चालेल, कुठल्याही प्रकारचं खताचा वापर करत नाही, सेंद्रिय पण करत नाही आणि बाकी फक्त पाणी पाजणे, मशागत करणे आणि औषधी वनस्पतींची काढणी करणे. मला हा अनुभव असा आला की बऱ्याच वेळेला आपण जंगलामध्ये बघतो हजार प्रकारच्या वनस्पती आपोआप उगवलेल्या असतात, त्यांना कोण पाणी घालतं, त्यांना कोण खतं घालतं, तरी पण ती जोमान जशी पाहिजे तशी वाढतात. मग ह्या असं मला वाटलं की आपल्या शेतीमध्ये जे आहे ते जमिनीचे पहिला कस वाढून घेऊया, जमिनीची सुपीकता वाढवून घेऊया आणि सुपीकतेमुळं ऑटोमॅटिकच ते जे काही पिकं असतील ते बऱ्यापैकी व्यवस्थित चांगली अशी येत होती आमच्या शेतीमध्ये.
1: मग पिकांच्या काढणीनंतरचं व्यवस्थापन जमिनीचं कशा पद्धतीने असतं?
0: आमची पिकं निवडलेली आहेत ती बहुवार्षिकच आहेत आणि शेतीमध्ये

0: बऱ्याच वेळेला नांगरटीचा खूप खर्च येतो.
1: बरोबर.
0: वर्षानुवर्षे ऊस भरणे असेल, काढणे असेल, सगळ्या गोष्टीला नांगरट ही विषय आलाच. नांगरट मी अजिबातच करत नाही शेतीची. जे काय असेल सुरुवातीला जे बेड करून घेतलेलं किंवा ज्या सरी वरंबा सोडून घेतलेलं आहे त्या ह्याच्यावर मी जे काय असेल लागवडी वगैरे सगळं करतो. बाकी त्यासाठी वेगळं उत्पादन खर्च मी वाढवत नाही. आता याच्यामध्ये एक तर शेती कमी आणि तुकड्या तुकड्यामध्ये विखुरलेली होती.
1: बरोबर.
0: शेती एका जागेला अजिबात नाही आमची. इथं 10 गुंठे तिथं 10 गुंठे असे ठिकठिकाणी वडलोपार्जी जिथं भावकिशाप्रमाणे वाटून आले तशा पद्धतीनं ठिकठिकाणी होती. प्रत्येक जमिनीची प्रतवारी ही वेगळी होती. आणि तसंही आमच्या शेतीसाठी पाण्याची सोय म्हणजे जास्त दिवसानं पाणी मिळणार होतं. जसं म्हणजे कॅनॉलच्या जीवावर पाणी आमची शेती आमची सगळी. कॅनॉलला जवळपास 19 ते 21 दिवसानंतर पाणी येतं. तोपर्यंत तग धरतय नाही धरतय म्हणून यासाठी मी काय केलं होतं, बहुवार्षिक पिकं आणि कमी पाण्यावर येणारी पिकं अशा पिकांचीच निवड केली होती. जरी पाण्याची मागपुढं जरी झालं तरी कुठल्या पिकाला धोका पोहोचू नये किंवा त्याला वाळू नये अशा पद्धतीने अशा पिकांची निवड केली होती. तसंच याच्यामध्ये आंतरपीक म्हणून सुद्धा मी ठिकठिकाणी जवळपास 350 झाडांची शेवग्याच्या झाडांची लागवड केली होती. की जे मोरिंगा पावडर म्हणून त्याची पावडर म्हणजे पानांची पावडर म्हणून ही विक्रीसाठी करतोय मी सध्या तरी. जवळपास 300 रोगावर चालणारं म्हटलं तर चालेल. सुपर डायनामिट फूड पण म्हणतात त्याला मोरिंगाला. ज्याच्यामध्ये कॅल्शियमचा नैसर्गिकपणे स्रोत भरपूर राहतो. आणि फक्त पानांची पावडर म्हणजे याच्यामध्ये एक कुठल्याही प्रकारचं एक पण देठ घेत नाही मी काय नाही. फक्त हिरव्या पानांचं कोवळ्या पानांचं काढून आम्ही त्याची सावलीमध्ये वाळवून त्याची पावडर वगैरे बनवतो आणि मागणीनुसार आम्ही सगळीकडे सर्वत्र पाठवतो.
1: छान. कुलदीप सर, एवढ्या छान आयुर्वेदाचा सगळा अभ्यास केल्यासारखी तुम्ही उत्पादने घेतलेली आहेत, प्रक्रिया उद्योग उभारलेला आहे, तर मग मार्केटिंग करून लोकांपर्यंत पोहोचावं या सगळ्या गोष्टींचा फायदा लोकांना व्हावा यासाठी तुम्ही काही प्रयत्न करताय का?
0: आता या सध्याच्या घडीला असं होतं की जितकं माल उत्पादित होतो आपला शेतीमाल किंवा जे औषधं उत्पादित होतात ती सगळी सेल होतात.
1: बर.
0: यासाठी वेगळं अजून मार्केट बघावं असं काही मला सध्या तरी वाटत नाही. कारण जर तसा जर मी विचार केला तर मग माझा व्यवसाय एक्सपान्शन करावा लागेल, वाढवावा लागेल. आता एक तर माझी शेती संपली, जे लागतं ते सगळं आपण सगळं पिकवतो, मग त्याच्यापेक्षा जास्त जर उत्पादन हवं असेल तर मी एक तर शेती वाढवावी लागेल किंवा कोणाला तरी शेती करावं द्यावं लागेल. त्या गोष्टीसाठी सध्या तरी मी तयार नाही आहे. कारण माझी तशी तयारी नाही आहे. एकतर या गोष्टीसाठी भांडवलची आवश्यकता आहे. मग भांडवल पण थोडंसं नसल्यामुळे म्हणा किंवा आता आहे ते उत्पादन झालेलं माल विक्री होतो त्यामुळे त्या गोष्टीचा सध्या तरी मी विचार केलेला नाही उत्पादन वाढवण्यासाठी.
1: इतरांना मार्गदर्शन करता का किंवा लोक बघायला येतात का तुम्ही काय?
0: निश्चित निश्चित. या गोष्टीबद्दल बघा, मी आजपर्यंत 1000 शेतकऱ्यांनी माझ्या प्रकल्पाला भेटी दिलेल्या आहेत. जो कोण व्यक्ती येईल त्याचं पूर्ण समाधान झाल्याशिवाय किंवा त्याच्या वेळेनुसार येतात तरी पण मी माझं काम वगैरे बाजूला ठेवून पण त्यांचं मनाचं समाधान करून त्यांना जे अपेक्षित उत्तर आहे ते सगळे देऊन जे काय असेल सगळं मी मार्गदर्शन करतो. कुठलीही गोष्ट अशी म्हणजे झाकून लपवून मी अशी काय नाही करत. जे काय असेल आपल्याकडे जे ज्ञान आहे ते सगळं देण्याचा मी प्रयत्न करतो.
1: तरुणांचा कसा सहभाग असतो हे सगळं बघण्यात, याचं निरीक्षण करण्यात?
0: बरीच लोक येतात, बघतात, सगळ्यांना बरं वाटतं, चांगलं वाटतं, पण कोण धाडस करत नाही. बऱ्याच वेळेला लोकांचं काय म्हणणं असतं की आम्ही तयार करतो तुम्ही घ्या. माझं म्हणणं एकच आहे की तुम्ही तयार करा, तुम्हाला मार्गदर्शन करू आपण. जे काय मूल्यवर्धन होणार किंवा जे अधिकचा नफा आहे तो तुम्ही घ्या. यासाठी तुम्ही प्रयत्न करा की तुम्ही स्वतः प्रक्रियेमध्ये पडा. थोडस स्ट्रगल राहतं, संयम पण पाहिजे. व्यवसाय कुठला स्थिर स्थर व्हायला थोडा वेळ द्यायला लागतो.
1: कुलदीप सर, या सगळ्यामध्ये कुटुंबाचा कसा सहभाग मिळतो तुम्हाला, कशी साथ मिळते तुम्हाला?
0: सुरुवातीला जरी घरातल्यांचा विरोध असला तरी पण सध्याच्या घडीला जे येणारी लोक असतील म्हणा किंवा आपल्याला भेटायला येणारे लोक किंवा बाहेरून अगदी परराज्यातून सुद्धा भेटायला लोक येतात आपल्याकडे, कर्नाटक असेल, गोवा असेल. एकटा व्यक्ती काहीच करू शकत नाही. एवढं सगळं रोल करत असताना सगळ्या गोष्टीमध्ये कुटुंबाचा सहभाग आहेच आमच्या. घरची आमची सगळी जे काय असेल सगळं आम्ही ग्राउंड लेवलला सगळीच काम करतो. अगदी मशागत करणे असेल, काढणे असेल, लागवड असेल, काढणीपश्चात प्रक्रिया असेल, मग पॅकिंग असेल, मग विक्री पण असेल, हे सगळ्या गोष्टी आम्ही सगळी कुटुंबातीच बघतो. जी पडेल ती जबाबदारी जे ती जबाबदारी जे ती करतात. बाकी मार्केटचं काय असेल तर मी स्वतः बघतो बाहेर. आणि प्रक्रिया युनिटसाठी आई असते, पत्नी असते, वडील असतात, मुली पण माझ्या असतात, जे काय असेल सहकार्य असते वेळोवेळी.
1: मुलींनी शेतीमध्ये यावं असं वाटतं का तुम्हाला?
0: निश्चितच. उद्या उठून जसं असं माझं मत आहे की जसं फॅमिली डॉक्टर असतो तसं भविष्यामध्ये फॅमिली शेतकरी हा येणारच येणार. कारण जे आपल्याला चांगलं पाहिजे आणि चांगलं उत्पादन केलेला माल आपल्या शेतकऱ्यांना आपल्यालाच द्यावा ही कन्सेप्ट 100% भविष्यामध्ये येईल. कारण शेतीला पुढे फार चांगले दिवस येणार आहेत असं माझं मत आहे.
1: बरोबर. कुलदीप सर,

0: आतापर्यंतचा इतका 9 वर्षाचा प्रवास छान झालेला आहे. कसं वाटतंय या सगळ्याकडे बघून तुम्हाला?
1: एक प्रकारे असं वाटतं की नोकरीला मी नाही लागलो ते खरंच खूप छान झालं, चांगलं झालं असं वाटतंय. नोकरीपेक्षा व्यवसाय हा कधी ऐकत नाही असं मला तर वाटतं. आणि जरी एखादा अधिकारी जरी असला तरी तो किती अधिकारी जरी असला नोकरीवर असला तर तो बंधनातच असतो. माझा मित्र एक आहे सावंतवाडीला, तर तो एपीए झालं प्रमोशन त्याचं, सुट्टीवर आला होता तो. त्यावेळी मित्र मित्र आम्ही जमलो होतो की आज चला बऱ्याच दिवसांनी आपला मित्र आला तर चला आज पार्टी करायची किंवा जेवण करायचं असं ठरलं होतं आमचं. आम्ही एक 15 मिनिटं झाली, 20 मिनिटं झाली, अर्धा तास झाला आणि त्याची वाट बघतोय, अजून कुठं आला नाही, अजून कुठं आला नाही. तर त्यावेळी मी त्याला फोन केला, अजून कुठं आला नाहीस तू? तर तो म्हटला प्रमुखांचा मला फोन आला आणि मी निघालो आणि मी आता निम्म्या वाटेत आहे आणि मी आता तिकडे पोचतोय. अरे बापरे, मी म्हटलं हा अधिकारी आहे तरी पण हा बंधनात आहे. म्हटलं एखाद्याचं वरिष्ठांचा फोन आला किंवा काय जर आला तर आहे ते हातातलं टाकून तो जाऊ शकतो. ठीक आहे म्हटलं, मी ज्या ठिकाणी आहे ते त्या ठिकाणी मी जरी स्वतःचा व्यवसाय जरी करत असलो तरी आपल्या व्यवसायाचा मी मालक आहे असं मला त्यावेळी असं अनुभूती आली मला त्यावेळी.
0: खूप छान.
1: व्यवसाय करत असताना बरेच मला चढ उतार आले, याच्यामध्ये भांडवल असेल म्हणा किंवा एखाद्या गोष्टीवर मार्केटसाठी सपोर्ट करणे असेल, याच्यामध्ये माझा मित्र परिवाराचा खूप म्हणजे खूप वाटा आहे. तसेच माझे भाऊ असतील, माझे संबंधित मित्र परिवार असेल यांचा खूप म्हणजे खूप मला सपोर्ट आहे या गोष्टीबद्दल. आणि याच जोरावर मी इथपर्यंत आलो असं मला तर वाटतं, कारण जिथं जाईल तिथं मला सगळ्या गोष्टीला पॉझिटिव्ह एनर्जी येते किंवा सपोर्ट देतो सगळ्यांच्या गोष्टीचा. आणि इवन इतके माझे मित्र चांगले आहेत की स्वतः माझे ब्रँड अँबेसिडर म्हणून काम करतात असं मला वाटतं, किंवा माझ्यापेक्षा आपल्यापेक्षा माझंच कौतुक जास्त सांगतात जिथं जाईल तिथं. या गोष्टीचं पण मला खूप म्हणजे खूप समाधान वाटतं. हे सर्व करत असताना खरी साथ मिळते ती आपल्या धर्मपत्नीची, आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत ती अगदी माझ्या खांद्याला खांदा लावून तिनंही मला खूप सहकार्य केलेलं आहे आणि आम्ही दोघांनी मिळूनच या गोष्टी आजपर्यंत तिथपर्यंत उभा केलेल्या आहेत.
0: कुलदीप सर, तुम्ही इतकी उत्पादने घेतलेली आहेत, प्रत्येक वेळी तुमचा प्रयोग यशस्वी पण झालेला आहे किंवा जर काही प्रॉब्लेम आला तर त्यावर तुम्ही मात केलेली आहे, पण अगदीच काहीच हाती लागलं नाही असा काही अनुभव आहे का कुठल्या उत्पादनाच्या बाबतीत?
1: असं कधीच नाही मला वाटलं, कारण देवाच्या कृपेने म्हणा किंवा प्रयत्नांच्या सगळ्या प्रयत्नांना यश मिळत गेलं मला, कुठलाही प्रयोग फसला असं मला वाटलं नाही. कारण जो प्रयोग मी केला तो अगदी एक चॅलेंज म्हणून स्वीकारलं आणि तो प्रयोग मी तळीसच नेलेला आहे आणि असं प्रयोग फसला असं कधीच वाटलं नाही. कारण अजून भविष्यामध्ये पण एकाच छताखाली वेगवेगळ्या औषधी म्हणा किंवा शेतीपूरक व्यवसाय एकाच छताखाली कसं आणता येईल याचं मॉडेल मला शेतीमध्ये बनवायचं आहे.
0: त्यासाठी काम सुरू केलेलं आहे तुम्ही?
1: निश्चितच, त्या दृष्टिकोनानं एक स्टेप आमची पुढे चालू आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मला वाटतंय मी असं एकमेव असेन असं म्हणजे काय फार म्हणजे हे वाटत नाही मला त्या गोष्टीचं, पण हे असं ठामपणे का सांगू शकतो की असं मार्गदर्शन कुणाचं घ्यावं शोधलं की कुणाचं मार्गदर्शन कोण करतंय का बघूया, कुणाचं काय मार्गदर्शन मिळेल का बघूया. त्या अंती मी आलो की करणार मी एकटाच आहे आणि जे करायचं आहे ते स्वतःलाच करायचं आहे आणि जे फायदा तोटा येईल ते स्वतःच निस्तारायचं आहे. अशा येणंच मी काही गोष्टीची लागवड केली. आता कोल्हापूरमधले प्रसिद्ध म्हणला तर बावडेकर आपले औषध दुकानदार आहेत, ते सुद्धा आपल्या प्रकल्पाला 2 वेळा स्वतः प्रत्यक्ष येऊन त्याने भेट देऊन आपली बरीच उत्पादनं तिथेही विक्रीसाठी आपल्या नावानं आपल्या ब्रँडने विक्रीसाठी आहेत. आजपर्यंत बरेच व्हीआयपी लोकांनीही आपल्या प्रकल्पाला भेट दिलेला आहे. याच्यामध्ये आवर्जून नाव घ्यायचं म्हटलं तर पद्मश्री जी डी यादव, जे मला वाटतं आशियातील 100 शास्त्रज्ञांपैकी एक आहेत, त्यांनी पण आपल्या प्रकल्पाला भेट देऊन आपलं कौतुक केलं. ते पण मला म्हणजे खूप प्रेरणा दे आहे, त्यांचं पाय लागणं पण आमच्या प्रकल्पाला म्हणजे खूप मी नशिबान समजतो. असे बरेच व्यक्ती मोठमोठ्या व्यक्तींनी माझ्या प्रकल्पाला भेट दिलेल्या आहेत. इवन माझ्या प्रकल्पासाठी बघा, माझा एक मित्र आहे, त्याचे मित्र आले होते लंडनहून, त्यांना असं बोलता बोलता त्याची चर्चा झाल्यानंतर त्यांनी शेती बघण्यासाठी उत्सुकता दाखवली आणि तो स्वतः त्यांना घेऊन आला आणि लंडनच्या लोकांनी माझी शेती पूर्ण पाहिली, ती पाहून बरीच उत्पादन माझी खरेदी पण केली आणि विशेष म्हणजे त्यांनी समाधान करावं वाटलं, जे काय करतो ते ग्राउंड लेवलला करत असताना नैसर्गिकपणे शेती करतो त्या गोष्टीचं त्यांनी समाधान व्यक्त केलं. आणि छान वाटतं म्हणजे असं की जे काय करतोय ते केलेल्याचं चित झालं असं वाटतं आणि बऱ्याच वेळेला प्रत्येक गोष्टीचा ग्राउंड ठेवला सगळ्या गोष्टीचा आनंद घेऊन आम्ही शेती करतो. बऱ्याच वेळा शेती म्हणजे कंटाळवाणी वाटतं किंवा शेती नकोशी वाटते, राबायला नको वाटतं, परिश्रम घ्यायला नको वाटतात. जे जे प्रयोग आम्ही करू ना ते अगदी मनापासून आम्ही करतो. सुरुवातीपासून घरचा जरी विरोध असला माझ्या प्रकल्पाला किंवा माझ्या व्यवसायाला, तरी पण हे करत असताना मी आपलं नाव कुठं

0: मोठं नाही केलं, कारण माझा जो ब्रँड नेम आहे हा रत्नप्रकाश आहे, आणि रत्नप्रकाश म्हणजे आईचं नाव आमच्या रत्नावली आहे आणि वडिलांचं नाव आहे प्रकाश, याचं दोन्हींचं मी नाव एकत्र करून रत्नप्रकाश हा ब्रँड मला वाटतं अगदी परदेशापर्यंत सुद्धा पोहोचवलेला आहे. अगदी कालपर्यंतच माझ्याकडे ते आले होते औषधं नेण्यासाठी, की जे दुबईला न्यायची होती त्यांना, अगदी दुबई म्हणा लंडनपर्यंत सुद्धा आपली उत्पादनं तिथपर्यंत पोहोचलेले, या गोष्टीचं मला खरोखर आई वडिलांना जर आम्ही तिथपर्यंत पोहोचवलं हे मला या गोष्टीचा खरोखर अभिमान वाटतो.
1: खूप छान, अगदी छान. कुलदीप सर, शेतीमध्ये येणाऱ्या नवीन प्रयोग करण्याची इच्छा असणाऱ्या तरुण वर्गाला तुम्ही काय संदेश द्याल?
0: भविष्यामध्ये कोणालाही जर कुठला वेगळं पारंपरिक शेती सोडून एखादा व्यवसाय करायचा असेल, जितकं माझ्याकडे नॉलेज आहे, जितका माझा अभ्यास आहे, जेवढं होता येईल तेवढं मी तरुणांना मी मार्गदर्शन करेन आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून जास्तीत जास्त कसं व्यवसायामध्ये शेती करून व्यवसाय कसा वाढवता येईल, जास्तीचा कसा नफा घेता येईल यासाठी मार्गदर्शन करेन. बऱ्याच वेळेला कसं राहतं, आपण आता हे सोशल मीडियाचं माध्यम आहे किंवा इंटरनेटचं जग आहे, बऱ्याच वेळेला बऱ्याच गोष्टी आपण नेटवर बघतो तर बऱ्याच गोष्टी चढवून फुगवून सांगितलेल्या असतात, पण ग्राउंड लेवलला त्याचा फार मोठी तफावत असते. कुठल्या गोष्टीचं व्यवसाय सुरू करत असताना त्या गोष्टीची शहानिशा करून किंवा एखादा जिथं तो प्रयोग यशस्वी आहे अशा लोकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह नुकसानीचे विषय असतील दोन्ही नाण्याच्या बाजू समजून घेऊन त्यांनी व्यवसाय करावा असं मला वाटतं. बऱ्याच वेळेला अडचणी ह्या येतच राहतात, मग कोणत्याही माध्यमातून असू दे, पण तुमचा जर स्वतःवर विश्वास असेल आणि वेगळं करायची काय तर धमक असेल ना, तर तुम्ही निश्चित या गोष्टीचं विश्वासानं तुम्ही जर केला तर निश्चित तुम्ही यशस्वी व्हाल असं मला वाटतं. फक्त प्रक्रिया उद्योगावरच न थांबता या क्षेत्राशी संबंधित आम्हाला कणेरी मठामार्फत हिमाचल प्रदेशचे वैद्य राजेश कपूरजी यांनी आम्हाला विद्या दिलेली आहे की आयुर्वेदिक औषधे कशी बनवायची, उपचार कसे करायचे, या सगळ्या गोष्टीचं आम्हाला एक वर्षभर आम्हाला त्यांनी ज्ञान दिलेलं आहे. मग काडसिद्धेश्वर महाराज यांच्याकडून आम्हाला ग्राम वैद्य म्हणून ही पण पदवी मिळालेली आहे. तर सध्या तरी मी आता शिवाजी विद्यापीठामध्ये योग शिक्षक आणि नॅचरोपॅथी यासाठी पण ऍडमिशन घेतलेलं आहे पदवीसाठी. ह्याला जे अनुसरून जे काय लागतं ते शिक्षण असेल म्हणा किंवा वेळोवेळी जे काय असेल ते ज्ञानामध्ये भर टाकत आहोत आम्ही स्वतःच्या.
1: कुलदीप सर, तुमचा इतका छान प्रवास आमच्या बरोबर तुम्ही शेअर केलात, तुमचे इतके सुंदर अनुभव तुम्ही आम्हाला सांगितलेत, आमच्या शेतकरी बांधवांना सांगितलेत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: औषधी वनस्पतींची लागवड आणि प्रक्रिया उद्योग याविषयी कुलदीप खोत यांची सायली चौधरी यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. हा होता या मुलाखतीचा दुसरा आणि शेवटचा भाग.
3: वर अभाळ काली धरती दिस आला या माथ्यावरती, अल्याड डोंगर पल्याड डोंगर नदीत खोल खोल दरी, जरा जपून चाल ग पोरी.

बाजी हात हे या लठायाला दिले दुखात हे नाही दिले तो उपाशी हात हे दिल हकलून माघारी येते काय बोलत नाही काय मागत नाही जीव

मला बिलकुल बसत या येड तुला कळत नाही, माझ्या तोंडाला लावत या तोंड तुला कळत नाही। किती अंधारले किती गुंधारले त्याला उठत नाही शिरी शिरी, त्याला उठत नाही शिरी शिरी, गमनता परात मेंढ भरे गेली सांगून द्याले।

0: माझा शेत माझा शिवार हा कार्यक्रम आपण आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून ऐकत आहात. निरोप घेण्यापूर्वी जाणून घेऊया उद्याचे कृषी विषयक कार्यक्रम. उद्या सकाळी कृषी वार्ता यामध्ये आपण ऐकू शकाल हरभरा लागवड याविषयी माहिती, आणि संध्याकाळी 7:30 वाजता हॅलो किसान. उद्याचे तज्ज्ञ आहेत डॉक्टर रवींद्र कारंडे आणि विषय आहे भात आणि भुईमूग कीड व्यवस्थापन. आकाशवाणीच्या कृषीविषयक कार्यक्रमांचा जरूर लाभ घ्या मंडळी. आता मात्र कार्यक्रमात निरोप द्या. पुन्हा आपली भेट उद्या संध्याकाळी 7:30 वाजता. तोपर्यंत जयश्री पाटीलचा नमस्कार.
1: माझं शेत माझं शिवार.
0: श्रोते हो, माझं शेत माझं शिवार हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. निवेदन केलं होतं जयश्री पाटील यांनी आणि सादर करते डॉक्टर दीपक ठमके. हा कार्यक्रम आपल्यासाठी आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं प्रसारित केला.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM band 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ॲपवर. यानंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

तिच्या वेल्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआय आर या ॲप्सेत 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
2: तुमचं हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्त्वाचं। दातांचं आरोग्य निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे।
3: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं। आणि इयरली फॉलोअप ह्या काही गोष्टी आहेत, ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात,
2: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण। सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे। आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका। मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही।
4: मैत्रिणींनो, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये पण सुरुवातीला ऐकू शकाल शिक्षण तसेच अभिनय क्षेत्रात यश संपादित केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी भालेकर यांच्या मुलाखतीचा भाग।

0: दुसरा आणि त्यानंतर वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार मार्गदर्शक डॉक्टर स्मिता कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: श्रोतृ श्रावणातील अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्या. या दिवशी मातृदिन देखील आपण साजरा करतो. वात्सल्य, प्रेम आणि त्यागाची मूर्ती म्हणजेच परमेश्वर स्वरूप आई. मातृदिनाच्या निमित्ताने बोलूया आईच्या महतीविषयी या वेळच्या स्वरसंवाद या कार्यक्रमामध्ये. आपला विषय आहे प्रेम स्वरूप आई. गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर 2026 सकाळी 11:05 ते 11:40 आमचे संपर्कासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-2445-41-39 आणि 45-15-41-30. संवादिका आहेत सुचेता गरुडे. उद्या ठीक 11:05 स्वरसंवाद या कार्यक्रमात विषय आहे प्रेम स्वरूप आई.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या.

0: आकाशवाणी। दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। मुंबई हावडा, दिल्ली मुंबई आणि मुंबई ते चेन्नईसह देशातल्या सात महत्वाच्या रेल्वे मार्गांचं चौपदरीकरण करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपाचं येत्या 17 तारखेपासून सेवा संकल्प अभियान। महाराष्ट्रात यंदाचा ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार। जागतिक पॅरा तिरंदाजी मालिकेतल्या तिसऱ्या स्तराच्या स्पर्धेमध्ये भारताची 2 सुवर्ण आणि 4 कांस्य पदकांची कमाई आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 813 अंकांची घसरण। आणि आता बातम्या विस्तारानं। देशातल्या सात महत्वाच्या रेल्वे मार्गांचं चौपदरीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला असून त्यामध्ये मुंबई हावडा, दिल्ली मुंबई आणि मुंबई ते चेन्नई या मार्गांचा समावेश आहे। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली।
1: रेलवे की मॉडर्नाइजेशन का जो काम पिछले 12 वर्षों में चल रहा है उसमें माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के कंप्लीट ओवरहॉलिंग जो रेलवे की हो रही है, कंप्लीट मॉडर्नाइजेशन हो रहा है उसके प्रोजेक्ट्स। रेलवे के 7 हाई डेंसिटी कॉरिडोर्स प्लस मेनी अदर कॉरिडोर्स जो कि बहुत ज्यादा भविष्य में ट्रैफिक लेने वाले हैं, उन सब कॉरिडोर्स को 4 लाइनिंग क्वाड्रुपलिंग कर रहे हैं। दिल्ली से मुंबई, मुंबई से चेन्नई, चेन्नई से कोलकाता, कोलकाता से वापस मुंबई, ये हो गया गोल्डन क्वाड्रिलेटरल।
0: या मार्गाची एकूण लांबी 11,000 किलोमीटर असून

0: त्यावर मोठ्या प्रमाणात मालवाहतूक केली जाते. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगण या राज्यांमधल्या 17 आकांक्षित जिल्ह्यांमधली सुमारे 120 खेडी मुख्य मार्गांना जोडली जातील. पर्यावरणस्नेही प्रकल्पामुळे कार्बन उत्सर्जनामध्ये दरवर्षी 43 कोटी किलोग्रॅम एवढी लक्षणीय घट होईल असं ते म्हणाले. या प्रकल्पांवर 10,021 कोटी रुपये खर्च येणार असून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल तसंच इंधनात बचत होईल असं वैष्णव यांनी सांगितलं. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन पुढच्या वर्षी सुरू होईल असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. सुरुवातीला सुरत ते वापी हा 100 किलोमीटरचा टप्पा कार्यान्वित होईल असं ते म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे प्रवास जलद होईल, कनेक्टिव्हिटी मजबूत होईल आणि मालवाहतूक क्षमता वाढेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्तानं भाजप येत्या 17 तारखेपासून महिनाभर सेवा संकल्प अभियान राबवणार आहे अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेमध्ये बोलत होते.
1: सभी लोगों से ये उम्मीद की जा रही है कि 25 मिनट का कम से कम श्रमदान वो दे. इसमें करीब 25 अलग अलग कार्यक्रम लिए गए हैं. हर व्यक्ति जो आम जनमानस से इसमें हम अपील करेंगे कि उनके भी योगदान से इस देश के विकास में योगदान मिले, परिवर्तन आए, इस दृष्टि से ये कार्यक्रम लिए गए हैं. इसमें समाज के जुड़े हुए विभिन्न विषयों को लिया गया है. सेवा सेतु अभियान 17 सितंबर से 17 अक्टूबर के बीच में प्रत्येक ब्लॉक स्तर पर शिविर कैंप आयोजित किए जाएंगे.
0: सेवा संकल्प अभियानची सुरुवात रक्तदान शिबिराच्या आयोजनानं होईल. येत्या 7 ऑक्टोबर रोजी मोदी यांच्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण होत आहेत. प्रधानमंत्र्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 7 ऑक्टोबर रोजी ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारी सेवा ज्योती कलश यात्रा काढली जाईल अशी माहिती नवीन यांनी दिली. यंदाचा ऊस गाळप हंगाम येत्या 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. सन 2026-2027 साठी ऊस गाळप हंगामाचं धोरण निश्चित करण्याकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला. राज्यातली ऊस उपलब्धता, गाळपाचं नियोजन, साखर उत्पादन, शेतकऱ्यांना मिळणारा ऊस दर तसंच साखर कारखान्यांच्या पुढच्या विविध आर्थिक आणि तांत्रिक बाबींचा बैठकीमध्ये सविस्तर आढावा घेण्यात आला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज कोलंबो येथे श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांची भेट घेतली आणि दोन्ही देशांच्या कल्याण आणि विकासाकरता एकत्रित काम करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. या भेटीदरम्यान श्रीलंकन हवाई दलासाठी L-70 तोफांच्या आधुनिकीकरणावर आणि दोन्ही देशांच्या राष्ट्रीय छात्र सेना आणि राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयामधल्या सहकार्यावर सामंजस्य करारांची सोय करण्यात आली. डिजिटल वित्तीय क्षेत्रातल्या नव्या तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक आणि लघु उद्योजकांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध असून एजेंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वित्तीय समावेशनाला नवी दिशा मिळणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. ते मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलातल्या जिओ कन्व्हेन्शन सेंटर इथे आयोजित ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 मध्ये बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत MMRDA आणि सेबी, राष्ट्रीय आणि मुंबई शेअर बाजार तसंच अंमलबजावणी संचालनालय यांच्या दरम्यान BKC मध्ये विस्तार करण्याबाबतच्या करारांचं हस्तांतरण झालं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मराठी या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुजरातमध्ये अहमदाबाद इथं आयोजित जागतिक पॅरा तिरंदाजी मालिकेतल्या तिसऱ्या स्तराच्या स्पर्धेत भारतानं 2 सुवर्ण, 4 कांस्य पदकांसह 6 पदकं जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आज स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी जगातली अव्वल क्रमांकाची भारतीय तिरंदाज आणि विद्यमान जगज्जेती शीतल देवीनं महिलांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारामध्ये कझाकस्तानच्या एजादा सैदान हिचा पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. पॅरालिम्पिक पदक विजेत्या हरविंदर सिंगनं भावनाच्या साथीत रिकर्व मिश्र सांघिक प्रकारामध्ये चीनच्या जोडीचा 6-0 असा सरळ सेट

पराभव करत भारताला दुसरं सुवर्णपदक मिळवून दिलं. याआधी शीतल देवीनं तोमन कुमारसह मिश्र सांघिक प्रकारामध्ये कांस्य पदकही मिळवलं आहे. याशिवाय महिलांच्या वैयक्तिक रिकॉर्डमध्ये भावना महिला वैयक्तिक कंपाऊंडमध्ये सरिता आणि पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंडमध्ये तोमन कुमारनं भारतासाठी कांस्य पदकाची कमाई केली. चीनमध्ये मोची इथं सुरू कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या मुलांच्या संघानं चायनीज तैपैचा 15-0 असा धुव्वा उडवत दिमाखामध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या दणदणीत विजयामुळे भारतीय संघ एकूण 10 गुणांसह पूल अ मध्ये अव्वल स्थानी आला आहे. दरम्यान भारताच्या मुलींच्या संघानंही उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. उपांत्यपूर्व फेरीमध्ये उद्या त्यांचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये पुरुषांच्या एकेरीत अमेरिकेच्या बेन शेल्टन आणि फ्रान्सिस टियाफो यांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. हे दोन्ही खेळाडू पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमची अंतिम फेरी गाठण्यासाठी एकमेकांच्या समोर उभे ठाकतील. महिला एकेरीमध्ये गतविजेती आणि अव्वल मानांकित आयर्ना सबालेंका आणि तिसरी मानांकित जेसिका पेगुला यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पश्चिम आशियातल्या वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर $100 प्रति बॅरलपर्यंत पोहोचले. या दरवाढीचे परिणाम आज भारतीय शेअर बाजारांवर उमटले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 813 अंकांची घसरण झाली आणि तो 74,764 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 204 अंकांची घसरण नोंदवत 23,432 अंकांवर बंद झाला. ब्रिक्स देशांच्या केंद्रीय अर्थमंत्र्यांची आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांची बैठक मुंबईत होत आहे. ब्रिक्स देशांच्या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असून गेल्या महिन्यात जयपूर इथे अशी बैठक झाली होती. वित्तीय परिप्रेक्ष्यात चिकाटी नवोन्मेष सहकार्य आणि शाश्वतता उभारणं ही या संमेलनाची संकल्पना आहे. मनुस्मृतीचा निषेध आणि संविधानाच्या मूल्यांप्रती जनजागृती करण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसनं आज नागपूरमध्ये संविधान सन्मान यात्रा काढली. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराजदादा मोरे आणि राज्य सहप्रभारी नवज्योत सिंग संधू यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या यात्रेमध्ये युवक काँग्रेसचे पदाधिकारी अधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबई हावडा दिल्ली मुंबई आणि मुंबई ते चेन्नईसह देशातल्या 7 महत्वाच्या रेल्वेमार्गांचं चौपदरीकरण करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपाचं येत्या 17 तारखेपासून सेवा संकल्प अभियान. महाराष्ट्रात यंदाचा ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार. जागतिक पॅरा तिरंदाजी मालिकेतल्या तिसऱ्या स्तराच्या स्पर्धेत भारताची 2 सुवर्ण आणि 4 कांस्य पदकांची कमाई आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 813 अंकांची घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतेहो, रात्रीचे 8:15 आणि 45 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. आज आपण ऐकणार आहोत विठ्ठल थोरात आणि सहकारी यांनी गायलेली संगीत भजनं. सुरुवातीला भाविकासाठी उभा हा सेना महाराजांचा अभंग आणि त्यानंतर छुम छननन छुम ही संत एकनाथ महाराजांची गवळण आपण ऐकूया.

श्रोत्यांनो, आताच आपण लोकसंगीतामध्ये विठ्ठल थोरात आणि सहकारी यांनी गायलेली संगीत भजनं आताच आपण ऐकलीत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. श्रोतेहो, श्रावणातील अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्या. या दिवशी मातृदिन देखील आपण साजरा करतो. वात्सल्य, प्रेम आणि त्यागाची मूर्ती म्हणजेच परमेश्वर स्वरूप आई. मातृदिनाच्या निमित्ताने बोलूया आईच्या महतीविषयी यावेळच्या स्वरसंवाद या कार्यक्रमामध्ये. उद्याचा आपला विषय आहे प्रेम स्वरूप आई. गुरुवारी दिनांक 10 सप्टेंबर 2026 सकाळी 11:05 ते 11:40 आमचे संपर्कासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. संवादिका आहेत सुचेता गरुडे. उद्याच्या स्वरसंवाद या कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा सकाळी 11:05. श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:31 आणि 3 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया उषा अमोणकर यांनी गायलेलं सुधाकर कुलकर्णी यांचं गीत.

श्रोते हो भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया दशरथ पुजारी आणि प्रमिला दातार यांनी गायलेलं गीत. शब्द आहेत पतंगा जशी ओढ ज्योतीने. गीत आणि संगीत आहे यशवंत देव यांचं.

श्रोते हो, भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेलं समूह स्वरातील हे गीत. शब्द आहेत सरे निराशा आता कालची. गीत लिहिलं आहेत प्रवीण दवणे यांनी आणि संगीतबद्ध केलं आहे कानू घोष यांनी.

आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेल्या या समूह स्वरातील गीतासोबतच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआय या रॅपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 8:45 समाचार संध्या हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र, 9 न्यूज ॲट 9 हे इंग्रजीतून दिलं जाणारं बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 चर्चा का विषय हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. सुरुवातीला ठीक 8:45 समाचार संध्या दिल्ली केंद्रावरून.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:20 झाले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पंडित कार्तिक कुमार यांचं सतारवादन, राग तिलक श्याम. त्यांना तबला साथ आहे राजेंद्र अंतरकर यांची. विलंबित गत 3 तालात निबद्ध आहे. ऐकूया पंडित कार्तिक कुमार यांचं सतारवादन, राग तिलक श्याम.

श्रोतेहो, आताच आपण पंडित कार्तिक कुमार यांचं सतारवादन ऐकलं. राग होता तिलक श्याम, त्यांना तबला साथ होती राजेंद्र अंतरकर यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 10:30 वाजले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया पंडित माधव इंगळे यांचं गायन राग केदार बसंत आणि भैरवी. त्यांना तबला साथ आहे गिरीश नलावडे यांची आणि हार्मोनियम साथ आहे प्रभाकर पेडणेकर यांची. ऐकूया पंडित माधव इंगळे यांचं गायन राग केदार बसंत आणि भैरवी.

श्रोते नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होतात पंडित माधव इंगळे यांचं गायन. आपण ऐकलात राग केदार, बसंत आणि भैरवी. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. रात्री ठीक 11 वाजता आपण ऐकणार आहात दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र. आम्ही इथे संक्षेपित करू.